FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:58 होतात. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 21 जून 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी.

भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं.

श्रोतेहो, हा होता सुरेश वाडकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात ही भक्तीरचना.

श्रोते हो, ही होती उषा मंगेशकर यांच्या स्वरातील रचना अमृतधारा. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्ती गीत.

श्रोते हो, या देशभक्ती गीताबरोबरच आजचा अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

0: श्रोतेहो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर म्हणजेच सकाळी 6:30 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकाता इथं संपन्न होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी 6:30. त्यानंतर प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून. ॲडव्हान्स आयुर्वेद, त्यानंतर आयुर्विश्व हेल्थ केअर आणि दिशा भविष्यातील शिक्षणाची हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:15 रुचिरा मसाले खवैयेगिरी प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. सकाळी 9:00 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 कायद्याविषयी बोलू काही, यामध्ये शहर विकास आणि कायदे याविषयी ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती. 10:30 आपली आवड. 10:30 जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आकलन शक्ती, स्मरणशक्ती आणि ओंकार साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. त्यानंतर अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम. 10:55 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. 11:00 रामचरित मानस गान. 11:10 गप्पा गाणी. या फोन इन कार्यक्रमामध्ये योग आणि संगीत या दोन्हींचा समन्वय साधून आपण आपलं आयुष्य कसं आनंदी करू शकतो याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आमचा फोन इन कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळांतर्गत जागतिक योग दिनानिमित्त योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत, तसंच जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 5:30 युववाणी, या अंतर्गत ऑनलाईन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉ गणपती कमळकर यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. 6:35 गंमत जम्मत अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ज्ञ डॉ आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. आणि 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू. आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: ही यादी

0: वारगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
1: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
0: काय
1: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
2: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:29 झाली आहेत. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 6:30 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकाता इथं संपन्न होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: INS दुनागिरी संशोधक और अग्रह का जलावतरण करेंगे। चिकित्सा पाठ्यक्रम में दाखिले के लिए देश विदेश में नीट UG पुनर्परीक्षा आज। कच्चा तेल लेकर भारत आ रहे 3 टैंकरों ने हुरमुज जल डमरू मध्य पार किया। पश्चिम बंगाल में हिमालय के तराई क्षेत्रों और सिक्किम में आज मूसलाधार बारिश का रेड अलर्ट। और त्रिकोणीय क्रिकेट श्रृंखला के फाइनल में आज भारत ए का मुकाबला श्रीलंका ए से होगा। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजलेत।
2: ऐकूया खवय्यांसाठीचा चटकदार कार्यक्रम रुचिरा मसाले खवय्येगिरी।
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रुचिरा मसाले बाजारगेट कोल्हापूर।
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
4: काय
5: अगं, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी।
6: रुचिराची एवन चटणी,
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
2: नमस्कार श्रोतेहो, रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। श्रोतेहो, आज आहे 21 जून। आजचा दिवस योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। आपलं आरोग्य चांगलं असणं हे किती महत्वाचं आहे हे आता आपण सगळेच जण जाणतो आणि याच कारणासाठी योग आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे देखील आपल्याला आता समजलं असेल। सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी वेळ देणं आपल्याला खरं तर अजिबातच जमत नाही, पण करिअर किंवा पैसा याहीपेक्षा आपलं आरोग्य जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं। अर्थात उत्तम आरोग्याला धनाची उपमा दिलेली आहे, म्हणूनच हे आरोग्य सांभाळणं, चांगलं राहणं गरजेचं आहे आणि यासाठी आहार सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे। आपण काय खातो ते आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे, कोणत्या गोष्टी कधी खाव्यात या सगळ्या गोष्टींचं भान आपल्याला असायला हवं आणि तरच आपण उत्तम आयुष्य जगू शकतो, कारण आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे। तर आजच्या या योग दिनाच्या निमित्तानं अशाच काही वेगळ्या पाककृती पाहूया की ज्या आपल्या उत्तम आरोग्यासाठी लाभदायक आहेत। तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत ज्वारीचं पालक टोमॅटो ऑमलेट। अगदी 10 मिनिटात तयार होणारी अशी ही हेल्दी रेसिपी आहे। जनरली सध्या कुणाला भाकरी आवडत नाही, तर ज्वारीचं पीठ वापरून किंवा आपण बाकीची जी काही पीठ भाकरीसाठी वापरतो, उदाहरणार्थ बाजरी असेल किंवा नाचणी असेल, ती पीठ सुद्धा थोडी थोडी ह्याच्यामध्ये घातली तरी सुद्धा चालणार आहेत। या निमित्तानं वेगळ्या चवीतून हे पदार्थ आपल्या घरातल्या लोकांपर्यंत जाऊ शकतात। पोटासाठी हलका आणि चवीला अप्रतिम असा हा खरं तर ब्रेकफास्ट आहे। पाहिजे असेल तर रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता। तर यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी बारीक रवा, 1/2 वाटी भिजवलेले पोहे लागणार आहेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो लागणार आहेत, 1/4 वाटी साधारण बारीक चिरलेला पालक लागणार आहे, 4-5 आल्याचे तुकडे, 4-5 हिरव्या मिरच्या, कडीलिंबाची पानं, मुठभर कोथिंबीर, 1/2 चमचा हिंग, थोडीशी हळद, जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि 2 ते 2.25 वाटी पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे। आणि तव्यावर आपण हे ऑमलेट घालण्यासाठी खाली ग्रीसिंग करायला थोडंसं तेल लागणार आहे। सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात आपण टोमॅटो, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून हे सगळं वाटून घ्यायचं आहे। पाणी न घालता हे मिश्रण अगदी बारीक करून घ्यायचं आहे। टोमॅटो याच्यात न घालता अगदी बारीक बारीक फोडी करून तुम्ही त्या पिठात घातल्यात तरीही चालणारे, किंवा त्याची अशा पद्धतीनं प्युरी करून घेतली तरी सुद्धा चालणारे। आता या मिश्रणामध्ये ज्वारीचं पीठ, रवा, भिजवलेले पोहे, हिंग, हळद, जिरपूड आणि मीठ घालायचंय आणि मग त्यामध्ये हळूहळू पाणी घालायला सुरुवात करायची आहे। साधारण एवढ्या सगळ्या मिश्रणासाठी 2 ते 2.25 वाट्या पाणी पुरेसं होतं, पण एरवी आपण टोमॅटोचं ऑमलेट करत असताना साधारण पीठ कितपत पातळ करतो तेवढं हे पीठ पातळ करायचंय, त्या अंदाजानं तुम्ही त्यामध्ये पाणी घाला आणि मग नंतर एकसारखं फिरवून

त्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून टाकून हे मिश्रण तयार करायचंय. हवं असेल तर हे मिश्रण सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता. आणि मग त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे तो पालक त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे त्या पालकाची ती हिरवी हिरवी पानं छान त्या मिश्रणामध्ये दिसतील. पालक मिक्सरमध्ये फिरवायचा नाहीये, तो बारीक चिरूनच घ्यायचा आहे. आणि मग एकसारखं हे ढवळून सगळं पीठ तयार करायचंय. आणि थोडा वेळ हे पीठ बाजूला भिजवून ठेवायचंय, कारण आपण त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे. तो रवा थोडासा भिजण्यासाठी एक साधारण 10 मिनिटं पीठ हे तसंच झाकून ठेवून द्यायचंय. आणि मग नंतर नॉनस्टिक तव्याला थोडंसं तेल लावून त्यावर हे पीठ छान पसरून घालायचंय. आणि चारी बाजूनं थोडंसं तेल सोडायचंय. मस्तपैकी ज्वारीचं पालक आणि टोमॅटो घालून केलेलं हे ऑमलेट तयार आहे. यामध्ये आवडत असेल तर एक एक चमचा बाकी मिश्र पीठ सुद्धा घातली तर ते जास्त हेल्दी होईल. उदाहरण द्यायचं झालं तर नाचणीचं किंवा तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं घालू शकता. थोड्या प्रमाणात घालायचंय, कारण ते ऑमलेट छान पद्धतीनं तव्यावरनं निघायला हवं. या पदार्थामध्ये फायबर भरपूर आहे, त्यामुळे पचन आपलं सुधारू शकतं. तसंच आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा हा पदार्थ आपल्याला उपयोगी होऊ शकतो. तेव्हा ही हेल्दी रेसिपी ज्वारीचं पालक टोमॅटो ऑमलेट नक्की करून बघा. श्रोते हो, आपण ऐकत आहात रुचिरा मसाले खवयेगिरी हा कार्यक्रम. आणि आज योग दिनाच्या निमित्तानं थोड्याशा डाएटच्या रेसिपीज आज सांगणार आहे की ज्या पचायला हलक्या आहेत आणि पौष्टिकही आहेत. यानंतर आपण सोया मोमोज बघणार आहोत. सध्या मोमो सगळ्यांना खूप आवडतात. हे मोमो तळून घेतले तरी सुद्धा छान लागतात, पण त्याही पेक्षा जर ते वाफवून घेतले तर ते जास्त हेल्दी होतात. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. साधारण 2 वाटी मैदा लागणार आहे. हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी कणिक मिक्स करून दोन्ही मिक्स सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सोया चंक्स साधारण 1 वाटी हे मिक्सरवर बारीक केलेले सोया चंक्स हवेत. त्यानंतर कोबी साधारण 1/2 वाटी, त्याच्यातच थोडंसं खिसून गाजर घातलं तरी सुद्धा चालणार आहे. थोडीशी बारीक शिमला मिरची घातली तरी सुद्धा चालणार आहे. आवडत असल्यास हे पदार्थ ऍड करा, पण कोबी मात्र घ्यायचाच आहे. आलं लसणाची पेस्ट आपल्याला थोडीशी लागणार आहे. त्यानंतर मीठ चवीनुसार हिरवी मिरची अगदी बारीक चिरलेली, साधारण 2-3 हिरव्या मिरच्या. मैदा आणि कणकेचं मिश्रण थोडंसं घट्टसर भिजवून घ्यायचंय आणि साधारण 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर सोयाबीन गरम पाण्यात भिजवून घ्यायचेत आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. कोबी खिसून घ्यायचाय बारीक, त्यामध्ये मीठ घालायचं आणि एका कापडामध्ये तो कोबी घेऊन त्यातलं पाणी त्या कापडातनं पिळून काढून टाकायचंय, कारण ओलसरपणा आपल्याला याच्या स्टफिंगसाठी नकोय. सोयाबीन, कोबी, आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, थोड्याशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं 1/2 चमचा थोडंसं लाल तिखट आवडत असेल तर तेही घालू शकता. अर्थात तुमच्या चवीच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट लागतं त्याप्रमाणे या गोष्टी ऍड करा. त्यानंतर हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडीशी एक त्याला वाफ काढलीत तरीही चालणार आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी जे आहे ते निघून जाईल. थोडंसं तेलावर हे मिश्रण परतलं तरीही चालणार आहे. किंवा नुसतं हे मिश्रण मिक्स करून तसंही आपण मोमोज नंतर वाफवणार आहोतच, त्यामुळे त्याच्याबरोबर सुद्धा ते वाफवलं जाऊ शकतं. त्यानंतर कणकेचे छोटे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटून घ्यायचेत, त्याच्यात हे स्टफिंग भरायचंय आणि आपल्या आवडीनुसार जो मोमोजचा आकार आपल्याला देणं शक्य आहे तो आकार आपण याला देऊ शकतो. आणि मग साधारण 1-10 मिनिटांपर्यंत हे मोमोज छान आपण वाफवून घ्यायचे आहेत. समजा तुम्हाला हे मोमोज वाफवून नको असतील तर हे मोमोज तुम्ही तळू सुद्धा शकता. त्याच्याबरोबर छान चटणी किंवा सॉस बरोबर सुद्धा हे मोमोज तुम्ही खाऊ शकता. तेव्हा नक्की करून बघा हे सोया मोमोज. यानंतर सॅलडची रेसिपी, प्रोटीन युक्त हरभरा सॅलड. यासाठी 1 कप साधारण उकडलेले हरभरे लागणार आहेत. याच्या बरोबरीला तुम्ही काबुली चणे सुद्धा घेऊ शकता. म्हणजे दोन्ही हरभरे आणि काबुली चणे अर्धे अर्धे घेतलेत तरीही चालणार आहे. 1/2 कप काकडी बारीक चिरलेली, 1/2 कप टोमॅटो बारीक चिरलेला, साधारण 1/4 कप कांदा अगदी बारीक चिरून, लिंबाचा रस, मीठ, मिरी पावडर आणि कोथिंबीर
आवडत असेल तर ह्याच्यामध्ये

0: साधारण एक अर्धी वाटी कॉर्न सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि एक साधारण अर्धी वाटी बीट खिसून या सॅलडमध्ये घालायचं आहे. सुरुवातीला हरभरे आणि काबुली चणे थोडंसं मीठ घालून कुकरला चांगले शिजवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि ते कोरडे करून घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये हे हरभरे आणि काबुली चणे एकत्र घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत, काकडी, टोमॅटो, कांदा, बीट, कॉर्न, हे सगळं त्याच्यामध्ये घालायचंय. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचाय, मीठ घालायचंय, चाट मसाला घालायचाय आणि हे सगळं मिक्स करून तुम्ही हे सॅलड सर्व्ह करू शकता. अगदी एक बाउलभर जरी हे तुम्ही सॅलड खाल्लं तरी सुद्धा तुमचा व्यवस्थित नाश्ता होऊ शकतो. तेव्हा नक्की करून बघा हे प्रोटीनयुक्त हरभरा सॅलड. तर श्रोते हो, रुचिरा मसाले खवेगिरी या कार्यक्रमामध्ये आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. आजचे डाएटसाठीचे उपयुक्त पदार्थ कसे वाटले ते मला पत्रानं जरूर कळवा. आपल्याला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला आवडत असतात, ते कधीतरी खाणं केव्हाही चांगलंच आहे, पण आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अशा काही पदार्थांचा सहभाग आपल्या आहारामध्ये असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तेव्हा नक्की हे सगळे पदार्थ करून बघा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. रुचिरा मसाले खवेगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी. हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हटलं म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी पुलाव मसाले भात प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजारगेट, कोल्हापूर.
4: श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूजोन AIR ऍप वरून.
5: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
6: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
5: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
6: दातासाठी एक नंबर
7: माधव मिशन, डेबल क्लब तळमजला.
8: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची आहे.
9: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
10: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
9: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
10: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
9: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
10: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
9: अरे तुझं मार्केट चढू दे नाही तर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
8: अरे विजू, अडचणीच्या काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.
11: पंच

श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: श्रोते हो आवाज़ आई का युवा
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत। आता सविस्तर बातम्या। संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं। कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते। पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला। योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो। केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे। म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो। योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है। भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है। इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग। उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं। योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है।
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे। जगभरात 210 पेक्षा अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे। नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधित युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत। या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी

दोन ते सव्वा पाच या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासकीय कर्मचारी निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती एनटीएनं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लापण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतल्या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रीड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांनी

0: करण्यासाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे। संसार हा आसार नसून जीवनाचं सार आहे। संसार वजा केला तर मानवी जीवनात काही अर्थच उरत नाही। संसार अनिष्ट नसून संसाराकडे पाहण्याची माणसाची दृष्टी अनिष्ट असते। नाचता येईन अंगणवाकड या म्हणीप्रमाणे संसार यशस्वी करण्याची कला जे शिकत नाहीत त्यांना संसार त्याज्य वाटतो। ज्यांना पोहण्याची कला अवगत असते ते पाण्यात डुंबतात, खेळतात आणि मौज करतात। याच्या उलट पोहण्याची कला ज्यांना अवगत नसते ते पाण्यात गटांगळ्या खातात, गुदमरतात आणि बुडतात। संसार सागराचं तसंच आहे। संसार सुखी करण्याची कला जे शिकतात ते संसारात रमतात, रंगतात। याच्या उलट संसार सुखी करण्याची कला ज्यांना ज्ञात नाही ते संसारामध्ये तळमळतात आणि तडफडतात। जन्माला आलेल्या प्रत्येक सामान्य माणसाला आपला संसार सुखाचा व्हावा, संसारात शांती, समाधान, आनंद यांचा लाभ व्हावा

मनापासून वाटत असतं. हे साध्य साधण्यासाठी काय केलं पाहिजे याची जाणीव मात्र सामान्य माणसाला नसते. ज्याप्रमाणे पक्षाला आकाशात सुखाने विहार करण्यासाठी दोन पंखांची गरज आहे, त्याप्रमाणे जीवनाच्या गगनामध्ये सुखाने विहार करण्यासाठी माणसाला पैशाची कमाई आणि पुण्याईची कमाई अशा दोन पंखांची गरज आहे. पैशाची कमाई आणि पुण्याची कमाई हे दोन पंख आहेत. संसारामध्ये पैसा अत्यंत आवश्यक आहे याची जाणीव सामान्य माणसाला असते, परंतु संसारात पुण्याची ठेव तितकीच आवश्यक आहे याची मात्र त्याला जाणीव नसते. याचा परिणाम असा होतो की माणूस फक्त एकाच पंखानं उडण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात त्याला यश येत नाही. उलट एकाच पंखानं उडण्याच्या प्रयत्नात पक्षाला आपटी खावी लागते, त्याप्रमाणे नुसत्या पैशाच्या बळावर जगण्याच्या प्रयत्नात माणसाला अपयश पत्करावं लागतं. पैशाचं महत्व वादातीत आहे. पैशाशिवाय जीवन जगणं अशक्य याचाही माणसाला अनुभव आहे. म्हणून पैसा मिळवा असा उपदेश करण्याची पाळी कधीच येत नाही. परंतु पुण्याची गोष्ट मात्र तशी नाही. याचं कारण, पैसा हा दृश्य, व्यक्त, सगुण आणि साकार आहे, तर याच्या उलट पुण्य आहे अदृश्य, अव्यक्त, निर्गुण आणि निराकार. म्हणून आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड या म्हणीप्रमाणे पुण्याईच्या कमाईकडे सामान्य माणसाचं लक्षच जात नाही. व्यवहारात पैसा नसेल तर पावलोपावली अडेल, पण गाठी पुण्य नाही म्हणून काही अडलं असा अनुभव वरपांगी तरी येत नाही. बसमध्ये बसलात तर कंडक्टर तुमच्याजवळ तिकीट घेण्यासाठी आवश्यक तो पैसा आहे का याची विचारणा करील, पण तुमच्याजवळ पुण्य आहे का याची फिकीर तो जरासुद्धा करणार नाही. तो जसा फिकीर करत नाही, त्याप्रमाणे आपणही फिकीर करत नाही. याचा परिणाम असा होतो की सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे असा अनुभव मरेपर्यंत माणसाला येत राहतो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची, असा भयंकर ताप त्याला जीवनभर होत असतो. एक पुती रडे, सातपुती रडे आणि नापुती तीही रडतेच. त्याप्रमाणे पैसा नाही ते तर रडतातच, पण ज्यांच्याजवळ पैसा आहे तेही रडतात. गरिबांची सुखदुःख वेगळी आणि श्रीमंतांची सुखदुःख वेगळी, इतकाच काय तो फरक. परंतु रड आणि डर सर्वांना सारखीच डसलेली आहे. पाप तेथे ताप आणि पुण्य तेथे समाधान असा निसर्गाचा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. हा सिद्धांत अंधश्रद्धेवर अधिष्ठित नसून ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल अँड अपोजिट या सायन्सच्या युनिव्हर्सल लॉ सिद्धांतावर अधिष्ठित आहे. भाव तसा देव म्हणजे क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियम आहे. आणि खऱ्या अर्थानं हा नियम म्हणजे यम आहे, चित्रगुप्त आहे. आपण जे कर्म करतो ती सर्व कर्म गुप्त रीतीनं आपल्या अंतर्मनावर चित्रित करण्याची चित्रगुप्ताची नियतीची योजना आहे. ही गुप्त रीतीनं चित्रित केली गेलेली आपली कर्मच कालांतरानं परिपक्व होऊन दैव, प्रारब्ध किंवा नशीब या रूपानं आपल्या जीवनामध्ये प्रकट होतात. पापात्मक कर्म जीवनामध्ये ताप निर्माण करतात, तर पुण्यात्मक कर्म जीवनामध्ये सुख निर्माण करतात. त्याचप्रमाणे पापपुण्य मिश्रित कर्म जीवनामध्ये सुखदुःख निर्माण करतात. ॲज यू सॉ सो यू रीप, पेरावं तसं उगवावं हा निसर्गाचा अचूक सिद्धांत आहे. म्हणून जीवन जगताना अशा कौशल्यानं जगलं पाहिजे की शक्यतो पाप टाळून पुण्याची जोड व्हावी. यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन डेस्टिनी, आपल्या भवितव्याचे शिल्पकार आपणच आहोत, ही गोष्ट खरीच आहे. म्हणूनच जीवनामध्ये अधिकाधिक सत्कर्म करणं आवश्यक आहे. दानधर्म करणं, लोकांना पोटापाण्याला लावणं, ज्ञानदान करून लोकांना सन्मार्गाला लावणं वगैरे सत्कर्म करून पुण्याईची कमाई करता येते. परंतु सामान्य माणसाला हे करणं शक्य होत नाही. दानधर्म करायला त्याच्याजवळ पैसा नसतो, लोकांना पोटापाण्याला लावण्यासाठी त्याच्याजवळ सत्ता नसते,
आणि दुसऱ्यांना ज्ञान देऊन

0: सन्मार्गाला लावण्यासाठी त्याच्याजवळ ज्ञानही नसतं किंवा इतरांना ज्ञान देण्याची त्याच्याजवळ कुवत नसते. अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी खोल विचार करून उत्कृष्ट असा मार्ग शोधून काढला. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी. ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातका करी भस्म, अधिकारी उत्तम वा अधम, चारी वर्ण नरनारी. सर्व पूर्व पापांचं भस्म करणार, अगणित पुण्याची कमाई करून देणार, कष्टरहित आणि खर्चरहित, चारी वर्णाच्या लोकांना आणि स्त्रियांना सहज घेण्यास सोपं असं सुंदर सारभूत साधन म्हणजे भगवन नाम संतांनी शोधून काढलं आणि सर्व जनतेला उदार अंतःकरणानं बहाल केलं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, अशी गर्जना योगियांचे मेरुमणी, ज्ञानियांचे शिरोमणी आणि भक्तांचे मुगुटमणी अशा थोर पूज्यपाद ज्ञानेश्वर महाराजांनी केली. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तर तुकाराम महाराजांनी हाकारून सांगितलं, अलभ्य ते लाभ होतील अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. किंवा बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. समर्थ रामदास स्वामी हेच सांगतात, पुण्य कर्मते ईश्वर स्मरण, पाप कर्मते विस्मरण. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठं तप म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठं व्रत म्हणजे नामस्मरण आणि सर्वात मोठं तीर्थ म्हणजे नामस्मरण. नामस्मरण हा सर्व सत्कर्मांचा राजा आहे असं हे नामस्मरण करणं म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याची कमाई करणं होय. असं हे नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही उपकरणांची किंवा उपचारांची गरज नाही. दिसायला छोटं पण फळ देण्यास मोठं, अत्यंत उत्कृष्ट, उपाधिरहित असं हे पुण्यप्रद साधन आहे. आपलं कल्याण करण्याचं विलक्षण सामर्थ्य या हरिनामात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र हे हरिनाम घेण्याची सुबुद्धी फारच थोड्या लोकांना होते. याचं प्रमुख पहिलं कारण म्हणजे लोकांचा या सोप्या साधनेवर विश्वास बसत नाही. नाम घेऊन काय होणार असा अजागळ प्रश्न ते विचारत राहतील, पण नाम घेऊन काय घडतं हे मात्र अनुभवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न त्यांच्याकडून घडत नाही. दुसरं महत्वाचं कारण असं की माणसाचं मन हे मुळातच अतीव चंचल असल्यामुळं अशा चंचल मनात हरिनामाची धारणा होत नाही. त्यासाठी संत संगतीत राहून अट्टहासानं हरिनाम घेण्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. असा अभ्यास केल्यानं हरिनाम खोल अंतर्मनात पोहोचतं आणि तेच नाम परिपक्व होऊन रामरूपानं आपल्या जीवनामध्ये प्रकट होतं. मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. अशा रीतीनं संसार त्याग न करता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूनं पैशाची कमाई करणं आणि दुसऱ्या बाजूनं इतरांना त्रास, ताप, उपद्रव किंवा दुःख न देता आणि नित्य नामस्मरण करून पुण्याची कमाई करणं हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग होय. संत एकनाथ महाराज सांगतात, सुखे संसार हा करी, वाचे उच्चारावा हरी. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून.
1: ही यादी, ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: अहो, आपल्या नातवंडांची शाळेची फी भरायची.
8: त्यांच्या बापाला मोठं पॅकेज आहे ना. काय रे विजय?
9: हो बाबा, पण मार्केट कोसळल्यामुळे लॉस झालाय.
8: अरे पण तुला विचारलं की नेहमी म्हणायचं की तुमच्यापेक्षा माझं प्लॅनिंग सही आहे म्हणून.
9: चूक झाली बाबा. अहो, बँकेपेक्षा चौपट परतावा मिळतोय म्हणून गुंतवले आणि फसलो.
8: तुला त्याच वेळी सांगत होतो आपल्या विश्वासाच्या पंचगंगा बँकेत पैसे ठेव म्हणून.
9: अहो बाबा, पण तिथेही मार्केट रिस्क आहेच ना.
8: अरे तुझं मार्केट चढू दे नाहीतर पडू दे. पंचगंगा बँकेतल्या ठेवींना 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण असतं.
7: अरे विजू, अडचणी काळात आपली पंचगंगा बँकच मदतीला येते. अहो, पंचगंगा बँकेतून पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करा बरं त्याला, आपल्या नातवाची फी भरायला.

102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, यानंतर ठीक 9 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. 1,500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमांचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान आणि सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. दरम्यान देशभरात आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. देशातील 100 ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन साजरा होत आहे. योग दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीनं 21,000 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्येही काल आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यातही कालच योग दिवसाचा कार्यक्रम साजरा झाला. केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला नवं बळ देणारी महत्वपूर्ण घोषणा करतानाच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कलापांडा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातील बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को ऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री

0: तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी कलापाळणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 150 कोटी रुपयांचा निधी खर्चून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे. ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ शहा यांच्या हस्ते काल झाला. यावेळी शहा यांनी सपत्नीक श्री अंबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कृतज्ञता सोहळा सभेत ते बोलत होते. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
1: करवीर नगर में माँ अंबाबाई के मंदिर का आज महाराष्ट्र सरकार जीर्णोद्धार और कॉरिडोर निर्माण का काम कर रही है. संपूर्ण मंदिर परिसर का आधुनिक AI सज्ज कैमरों से सुरक्षा सुनिश्चित हो रही है. हेरिटेज वॉल, लाइट एंड साउंड शो, मल्टीपर्पज हॉल, अन्न छत्र, पुलिस चौकी और हेरिटेज कोर्टयार्ड समेत ये मंदिर एक पूर्ण यात्रा धाम के रूप में 6 माह के अंदर ही परिवर्तित हो जाएगा.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहोत. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट UG 2026 फेरपरीक्षा आज होत असून याची पूर्वतयारी म्हणून NTA काल देशभरात सरावाचं आयोजन केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज नीट UG फेरपरीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. या फेरपरीक्षेसाठी नागपूरमधल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. NTA तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूरमध्येच परीक्षा केंद्र दिल्याचं NTA महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळानं आषाढी एकादशी यात्रेसाठी यंदा 5,500 विशेष एसटी गाड्यांचं नियोजन केलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बससेवेत शासनाच्या सर्व प्रवासी सवलती असणार आहेत. भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर इथं 4 तात्पुरती बसस्थानकं उभारण्यात येणार असून पिण्याचं पाणी, शौचालय, आरक्षण केंद्र आणि चौकशी कक्षांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं बांधकाम सुरू असताना काल मंदिरातला घुमट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 भाविक जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू असून मंदिरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भाविकांची गर्दी झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून राज्य सरकारतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात काल बुडालेल्या 4 व्यक्तींचा शोध अद्याप सुरू असून एक मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मासेमारी नौका आणि पोलिसांची पथकं इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण या समुद्रात काल सकाळी पोहण्यासाठी उतरले असताना त्यापैकी 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. हवामान. येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं. सध्या राज्यात केवळ 8 ते 9% पाणीसाठा आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबला असून नागरिकांनी पाण्याचं योग्य नियोजन करून अपव्यय टाळावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनाचा चेतना आणि ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशविदेशात योगाभ्यासाचं आयोजन. राज्यातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांची

0: च्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा. 1500 कोटी रुपयांच्या निधीतून सुरू होणाऱ्या अंबाबाई मंदिर कॉरिडॉरचा शुभारंभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष गाड्यांचं नियोजन. आणि परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू तर गणपतीपुळे इथं समुद्रात 5 तरुण बुडाले. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोतेहो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: Type 1 डायबिटीज आणि Type 2 डायबिटीज असं ऐकून आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे, पण सध्या Type 3 डायबिटीज म्हणून सुद्धा एक प्रकार आलेला आहे, तर तो नेमका काय आहे आणि या डायबिटीजच्या साठी एक होमा IR टेस्ट केली जाते, तर ती टेस्ट नेमकी कशासाठी आहे याबद्दल आज आम्हाला सांगा.
4: कसं आहे की मेंदूचा डायबिटीज ज्याला आपण म्हणतो, बऱ्याच जणांना एकदम नवीन कन्सेप्ट वाटेला, पण याला मेंदूचा डायबिटीज असं म्हटलं जातं. परंतु आता म्हणजे जेव्हा म्हणजे म्हणतो ना नवीन रिसर्च आले, त्याच्यामध्ये लक्षात आलं की डायबिटीजचे जे अनेक कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, म्हणजे मग ते काय म्हणतो की रक्तवाहिन्या खराब झाल्यामुळेच होतात, म्हणजे काय म्हणतो रेटायनोपॅथी असेल, न्युरोपॅथी असेल, किडनी फेल्युअर असेल. हे जसं हायपर म्हणजे ग्लायसिमियामुळे होतं, तसंच इन्सुलिनचं प्रमाण सुद्धा जास्ती वाढलेलं असतं. मग त्याच्यामुळे हे जेव्हा हायपर इन्सुलिनिमिया होतो तो ब्रेनवर अटॅक करतो. म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण जर का अति प्रमाणात वाढलं तर इन्सुलिन काय करत असतं, ब्रेनमध्ये डोपामिन नावाचा हॉर्मोन जो आहे ना त्याचं सिक्रिशन वाढवायचं काम करत असतं. आता हा डोपामिन हॅपी हॉर्मोन सुद्धा त्याला म्हणलं जातं. पण एखाद्या गोष्टीचं प्रमाणापेक्षा जास्ती वाढलं, त्याला तुम्ही प्रमाणापेक्षा जास्ती ऍक्टिव्हेट केलं, अति काम करायला लावलं, तर हळूहळू हे म्हणजे डोपामिन तयार करणारे जे काही सेल्स आहेत ते डेड व्हायला लागतात आणि त्याच्यातून डोपामिनचं प्रमाण काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. मग डोपामिनचं प्रमाण कमी व्हायला लागलं की प्रायमरी लेवलला डोपामिन हा हॅपी हॉर्मोन असल्यामुळे डिप्रेशन यायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर जर का डोपामिन आणखीन कमी झालं तर डोपामिन कमी झाल्यावर होणारा आजार म्हणलं तर पार्किन्सन्स. कारण तुमच्या नर्वचे जे सिग्नल वाहून नेण्याचं काम जे आहे तर ते डोपामिन नावाचं हॉर्मोन करत असतो. हल्ली कसं व्हायला लागलं की एक्सेस इन्सुलिन झाल्यामुळे म्हणजे हे डोपामिन कमी व्हायला लागलं आणि हे डोपामिनचं प्रमाण प्रमाणापेक्षा कमी झालं तर त्याच्यातून काय होतो, पार्किन्सन सारखा आजार होतो. मग त्याला अनुवंशिकता नसेल तरी सुद्धा.
3: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
4: कसं आहे की म्हणजे जसं मी तुम्हाला आताच सांगितलं की अनेक जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते शुगरमुळेच नाही आहेत तर ते इन्सुलिनमुळे सुद्धा आहेत. मग इन्सुलिनचं प्रमाण जास्ती झालं तर अनेक कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत. मग डायबिटीसमध्ये तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन्स होणार आहेत, नाही होणार आहेत, काय आहे हे जर का तुम्हाला टेस्ट करायचं असेल तर मग त्याच्यासाठी त्यांनी होमा IR टेस्ट आणली. मग ही होमा IR टेस्ट म्हणजे शेवटी परत काय आहे, तर तुमचं इन्सुलिन म्हणजे बघायचं, फास्टिंग इन्सुलिन किती आहे, त्यानंतर तुमची फास्टिंग शुगर बघायची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याला 405 भागायचं. आणि ती जर का साधारण 1 आली तर मग इन्सुलिन रेझिस्टन्स तुमच्या शरीरामध्ये नाहीये. ती जर का साधारण 1.5 पुढे जायला लागली तर मग तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार झालाय आणि तुम्ही डायबिटीस कडे चाललेला आहात. आणि ते टीस जर का 2.5 पुढे जर का गेली तर मात्र तुमच्या शरीरामध्ये प्रचंड इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आणि त्या इन्सुलिन रेझिस्टन्समुळे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होणार आहेत किंवा म्हणजे म्हणतो ना की इतर जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सगळेच त्यांनी क्रिएट होणार आहेत. मग त्यामध्ये मी जसं तुम्हाला Type 3 डायबिटीस सांगितलं, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे किंवा रेटायनोपॅथी आहे, न्युरोपॅथी आहे, हार्ट अटॅक आहे किंवा मग किडनी फेल्युअर आहे, हे सगळेच गोष्टी होण्याची शक्यता आहे. मग त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं होतं की मग बाबा ही होमा IR टेस्ट नुसते डायबिटीसवाल्यांनीच करायची का, तर असं नाही. अनेक जणांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहे आजकाल, तर त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला डायबिटीक नसतो परंतु तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स प्रचंड प्रमाणात असू शकतो. फक्त डायबिटीसमुळे पायाला जळजळ झाली तर त्याला डायबिटीक न्युरोपॅथी म्हणणार आणि शुगर नसती फाडलेली तर नॉन डायबिटीक न्युरोपॅथी होईल, बाकी दुसरं काहीच नाही. पण सिमटम सेम, प्रॉब्लेम सेम.

0: आणि सगळं सेम असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे डायबिटीस मध्ये जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये आणि मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 27 जून रोजी कोल्हापूरमध्ये, मंगळवार दिनांक 30 जून रोजी सातारा आणि कराडमध्ये. संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 9:15

0: गिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 9:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत अजून एक प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
7: श्रोते हो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्या सोबत. नमस्कार डॉक्टर.
8: नमस्कार.
7: सर, या वेळेचा विषय आहे तो म्हणजे स्किन एलर्जी. आता एलर्जी ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असते, किंवा बऱ्याच रुग्णांची ही तक्रार असते की एलर्जीच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात पण त्यांना नेमका उपाय सापडत नाही, किंवा औषधं घेतली तरी एलर्जी परत उद्भवतच राहते. तर यावरती नाडी चिकित्सेचा कसा उपयोग होतो?
8: नक्कीच, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण असे रुग्ण बऱ्याचदा बघायला मिळतात की येऊन सांगतात की सर आम्ही सगळे टेस्ट केले आहेत, तर ह्याच्यात कुठेतरी त्या अलर्जीचं कारण शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण बऱ्याचदा ते कारण मिळत नाही आणि त्यामुळे ते अगदी विभ्रमावस्था असतात की बघ आजार आपल्याला कशामुळे नक्की होतोय, म्हणजे हा रक्तातले काही घटकांमुळे झालाय का. तर पर्टिक्युलरली याच्यामध्ये बघायला गेलात तर मोस्ट ऑफ टाइम्स यामध्ये आयजी वाढलेले दिसून येतात. एवढं एकमेव फक्त रक्तामध्ये बदल दिसतो, अदर दॅन काही दिसत नाही. कारण या ठिकाणी हा विचार करणं गरजेचं आहे की हे फक्त निमित्त कारण आहे की ज्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरात अलर्जिक कंडिशन्स निर्माण होत आहेत. जर तुम्ही याच्या मागील कारण बघितलं तर ते तुमच्या शरीरात झालेले बदल आहेत. शरीरात जे काही बदल किंवा बिघाड पहिल्यापासून आहेत त्याच्या परिणाम स्वरूप जेव्हा काही घटकांचा तुमच्या जेवणामध्ये अंतर्भाव होतो किंवा ऋतू बदल होतो, वातावरणातले बदल होतात, टेम्परेचर डिफरन्स होतो, धुळीचा संपर्क येतो आणि त्यानंतर तो तुम्हाला अलर्जीज निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे फक्त कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला अलर्जी होते याचा विचार न करता कशामुळे अलर्जी उत्पन्न होते याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं असतं.
7: अच्छा. श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 844-844-9960 844-844-9960. आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा, 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
9: डॉक्टर, तुम्ही सांगताय स्किन अलर्जीज बद्दल.
8: अलर्जीचा बारकाईने विचार केला तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण याला शीतपित्त म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वातदोष, उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणांचा वातदोष किंवा कफदोष शरीरात वाढलेला असतो. दोषांचा असमतोल निर्माण झालेला असतो आणि अतिरिक्त वाढलेले दोष जेव्हा रक्तदृष्टी करतात तेव्हा रक्तातल्या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतो, ज्याच्यामुळे अंगाला खाज येणे, पुटकुळे येणे, पित्ताच्या गांधी उत्पन्न होणे, वेळप्रसंगी ओठांना सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, तेथील त्वचा लाल होणे, अतिशय उष्ण स्पर्श निर्माण होणे, या प्रकारे लक्षणं निर्माण होत असतात. आणि मग अलर्जीच्या गोळ्या घेतल्यानंतर अलर्जी तात्पुरता दाबली जाते किंवा ती लक्षणं तात्पुरता कमी होतात, पण जेव्हा केव्हा त्या गोळ्यांचा शरीरावरचा परिणाम कमी होतो पुन्हा अलर्जी कंडिशन्स निर्माण व्हायला लागतात. तर या ठिकाणी आपल्याला फक्त अलर्जीची लक्षणं कमी करण्यापेक्षा तुमच्या शरीरातील ती जी काही प्रवृत्ती आहे वारंवार अलर्जी उत्पन्न होण्याची ती दूर करणं गरजेचं आहे. आणि ते जर दूर करायचं असेल तर नाडी परीक्षेद्वारे दोषस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. याच्यात मल्टिपल फॅक्टरचा विचार केला जातो, अगदी स्ट्रेसचा देखील याच्यामध्ये संबंध येतो, पूर्वी झालेल्या आजारांचा परिणाम, तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम, शरीरातील अवयवांवर झालेले परिणाम, स्पेसिफिकली यकृतावर झालेला परिणाम किंवा किडनी रिलेटेड चेंजेस, या मल्टिपल फॅक्टरचा विचार करून जेव्हा ट्रीटमेंट केली जाते तेव्हा डेफिनेटली या अलर्जी कंडिशन्स कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
7: अच्छा. श्रोते हो, आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाटगे सर 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर इथे आणि 25 जून रोजी गुरुवारी सांगलीमध्ये रुग्णांच्या भेटीसाठी उपलब्ध असतील. इथे त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या अलर्जीज, डायबिटीस, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 8448 844 9260 8448 844 9260 8448449260 आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला व्हिजिट करा. लक्षात ठेवा 24 जून रोजी बुधवारी कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली कोल्हापूर आणि 25 जून

0: रोजी गुरुवारी सांगलीमध्ये.
1: आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात वैद्य विश्वास घाडगे यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून.
5: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
6: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
7: श्रोतेहो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉ नितीन कदम यांच्याकडून.
8: मागील भागात आपण इंजिनिअरिंगच्या स्टेट आणि नॅशनल लेवलच्या ॲडमिशनबद्दलचे काही गोष्टी पाहिल्या आणि एक टार्गेट सेट करून आपण कसं पुढपुढे जाणार आहे याच्याबद्दलही बोललो होतो. याचबरोबर मेडिकल संदर्भातल्या काही ज्या गोष्टी आपण पाहतोय त्याच्यामध्ये स्पेशली जसं इंजिनिअरिंगला स्टेट आणि नॅशनलच्या दोन वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी मुलांना दोन वेगळ्या प्लॅटफॉर्मवर अभ्यास करावा लागतो किंवा संधी पण उपलब्ध आहेत. तसं मेडिकल मात्र याच्यासाठी नाही आहे. एकच नॅशनल लेवलची एक्झाम आहे NEET नॅशनल एलिजिबिलिटी अँड कम एंट्रन्स टेस्ट. या टेस्टच्या माध्यमातून तुमचे मेडिकलचे ऍडमिशन सगळे होत असतात. या ऍडमिशन्समध्ये एक गोष्ट गरजेची काय तर कोअर मेडिकल आणि पॅरामेडिकल असे दोन त्यातले पार्ट आहेत. कोअर मेडिकल ब्रँचेसमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताना सहा प्रमुख ब्रँचेस आहेत याची कल्पना आपल्याला नक्की असेल. याच्यामध्ये ॲलोपॅथीसाठी MBBS आहे डिग्री, त्याच्यानंतर डेंटलसाठी BDS आहे, आयुर्वेदासाठी BMS आहे, होमिओपॅथीसाठी BHMS आहे, युनानी मेडियासाठी BUMS आहे, वेटरनरीसाठी BVSE आहे. ह्या कोअर सहा डिग्रीज की जिथं आपण ॲज अ डॉक्टर म्हणून करिअरकडं नक्की पाहू शकतो. याबरोबर असणाऱ्या काही पॅरामेडिकलच्या जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच अँड ऑडिओलॉजी अशा प्रकारचे जवळपास एक 13-14 चांगले प्लॅटफॉर्म आहेत की जिथे तुम्ही उत्तम पद्धतीनं पॅरामेडिकलच्या करिअर कोर्सवर जाऊ शकाल. आणि मग BSC पॅरामेडिकलचे ऑप्शन्स पण भरपूर आहेत. या सगळ्याचा काउंट काढला तर जवळपास 50-55 कोर्सेस आहेत की जे विद्यार्थ्यांना मेडिकलच्या सेकंड म्हणजे पॅरामेडिकलच्या प्लॅटफॉर्मवर काम करून देऊ शकतील. मेडिकलच्या प्रिपरेशन्स आणि कॉलेजच्या ऍडमिशन्स हे दोन क्लिअर कट टप्पे आहेत, कारण आपण त्याबद्दलही जाणतो की संपूर्ण भारतामध्ये जवळपास एक 25-1 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला असतात आणि त्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या मधून होणारी स्टेट किंवा नॅशनल लेवलची निवड पाहता याच्यातला स्पर्धा आपल्याला नक्की लक्षात येते. कारण या सगळ्यामधून ऍव्हरेज 40-50 हजार सीट्स ऑल इंडिया लेवलला आहेत आणि महाराष्ट्रातल्या सीट्सचा विचार केला तर प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हे दोन्ही पकडता एक 8-8.5 हजार जागा ह्या कोअर मेडिकल ब्रँचेसच्या आहेत तिथं. म्हणजे ही गोष्ट नक्की आहे की खूप स्पर्धा असल्यामुळे मुलांना तयारी पण तितक्याच खोलवर पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. नीटसाठी असणारा अभ्यासक्रम हा NTA डिक्लेअर केलेला, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं डिक्लेअर केलेला, म्हणजेच थोडक्यात NCERT सिलेबस आधारित असणारी परीक्षा, 720 मार्कांची परीक्षा आणि त्याच्या परीक्षेवर असणारे कट ऑफ जर आपण पाहिले तर जनरल कॅटेगरीला ऍव्हरेजली कमीत कमी एक 600-550 म्हणजे 650 प्लस असणारा कट ऑफ आहे, 580-585 प्लस आहे. यानंतर BDS कट ऑफ थोडासा अजून एक 10-12 मार्कांनी कमी आहे. BMS 550-500 पर्यंत जे कट ऑफ गव्हर्नमेंट मेडिकलचे असे थोडे थोडे या मार्कांनी कट ऑफ कमी कमी होत राहतात. पण सर्वसाधारण तयारी बघायला गेलं तर पहिल्या 2 वर्षांमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने तयारी करून या रँक मध्ये येण्यासाठी मुलांना खूपच मेहनत घेणं हे गरजेचं आहे. आणि प्रत्येक स्टुडंटचं टार्गेट हे कमीत कमी 450 प्लस कास्ट कॅटेगरीनुसार व्हेरिएशन आहेत, पण ओपन स्टुडंटला कमीत कमी 600+ टार्गेट ठेवून तयारी करणं ही त्या प्रत्येक वर्षाच्या ऍडमिशनची आता गरज झाली हे मात्र नक्की आहे. आता याच्यामध्ये कॉलेजेसमध्ये ग्रेडेशन काय होतं की गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, त्याच्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्याच्यानंतर या सगळ्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याच्याबरोबर ऑटोनॉमस मधले काही प्लॅटफॉर्म समोर आहेत. आणि हे सगळे नॅशनल लेवलचे प्लॅटफॉर्म बघताना महाराष्ट्रातल्या मुलांसाठी जसं महाराष्ट्राबरोबर साऊथ इंडियातले पण काही चांगले प्लॅटफॉर्म आहेत की जिथं उत्तम कॉलेजेस आहेत, त्याच्यामुळे मुलांचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा कर्नाटकामध्ये जाण्याचा सुद्धा जास्त ओढा आहे. तिथंही ऍडमिशनची संख्या मुलांची थोडी जास्त आहे, मग त्याला अजून एक 4-5 वेगवेगळ्या परीक्षांना मुलांना थोडं फेस करावं लागतं. पण त्या सगळ्याचा एक थोडासा इन शॉर्ट चर्चा नक्की करणार आहे तिथं. पण एक तयारी म्हणून हे नक्की आहे की 11वीपासूनच तुम्हाला नीटची तयारी करायला पाहिजे, PCB तुमचे कोर सब्जेक्ट पाहिजेत आणि 100% फोकस्ड वर्क करून तुम्ही मेडिकल एंट्रन्स क्रॅक करू शकाल असे प्रयत्न नक्की राहतात. पुढील भागात आपण कॉलेजेसचे स्तर आणि परीक्षेबद्दलची थोडी माहिती नक्की पाहूया.
7: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम यांचं मार्गदर्शन

0: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील.
1: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ऍप वरून.
3: सांगून सांगून थकलो.
4: काय झालं?
3: नवी किटबॅग पाहिजे.
4: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
3: करेक्ट.
4: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया, घे आली नवी किट बॅग.
3: RBI सांगते,
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.
2: श्रोते हो, अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ऍप वरून.
6: कमी वेळात जास्त नफा,
7: बस एका क्लिक वर कमाल.
8: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
9: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोतेहो, थोडक्यात एक नजर आमच्या यापुढील कार्यक्रमांविषयी. यानंतर 10 वाजता आपली आवड हा कार्यक्रम. 10:30 वाजता जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आकलन शक्ती, स्मरण शक्ती आणि ओंकार साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती. त्यानंतर अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. 11 वाजता रामचरित मानस गान आणि 11:10 गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये योग आणि संगीत या दोन्हीचा समन्वय साधून आपण आपलं आयुष्य कसं आनंदी करू शकतो याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवर आधारित आमचा फोन इन कार्यक्रम. आणि 9:30 वाजता कायद्याविषयी बोलू काही या अंतर्गत शहर विकास आणि कायदे याविषयी ॲडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी दिलेली माहिती. श्रोतेहो, ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: श्रोतेहो, सोमवारी 22 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम ऑनलाइन शिक्षण पद्धती काळाची गरज याविषयी डॉक्टर गणपती कमळकर यांच्याशी डॉक्टर दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: या नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात आता करणं ही काळाची गरज आहे आणि ते एक मोठं आव्हान देखील आहे आणि तशा पद्धतीनं त्यांनी वाटचाल केली तरच या नवीन युगामध्ये एक सक्षम विद्यार्थी तयार होईल आणि त्यांना शिकवणारा एक सक्षम शिक्षक देखील तयार होईल असं मला.
0: तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 21 जूनला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: वर।
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजले।
3: कायद्याविषयी बोलू काही,

0: श्रोते हो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काहीच्या आजच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती आपण घेत आहोत आणि ही माहिती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आहे दिव्या अष्टपुत्रे यांनी. या कार्यक्रमाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया. सर, जेव्हा स्थलांतरित लोक येतात तेव्हा आपल्याला जागा कमी पडते. तुम्ही म्हणला होतात मागच्या एका भागामध्ये की हॉरिझॉन्टल जे स्पेस वापरणं आहे त्यापेक्षा आपण व्हर्टिकल वापर त्याचा जास्त करतोय, म्हणजे अपार्टमेंटची संख्या एकंदर वाढते. मग अशा वेळेस अपार्टमेंटमध्ये घर घेताना काही फसवणूक होऊ नये किंवा मग रेरा कायदा हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतोय, याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: हो, बरोबर आहे. कारण हा शहर विकासाच्या एकूण प्रक्रियेमध्ये जे रहिवासीचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पूर्वीचे जे कायदे आहेत ते तोकडे पडू लागले, त्यामुळे बिल्डरकडून होणारी फसवणूक वगैरे जी या भाग आहेत त्याला स्ट्रिक्टली आपण बघितलं पाहिजे, सक्तरित्या त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. मुंबईत तर प्रचंड प्रमाणात फसवणूक होते, त्या जमीन वेगळ्याच लोकांची जमीन असते, वेगळ्याच लोकांनी प्रोजेक्ट केला जातो, नंतर ते ग्राहकाला माहिती असत नाही, 15-15 मजली इमारती बांधल्या जातात, ह्याच्यामध्ये पारदर्शकता नाही, नंतर टायटलच्या बाबतीतली व्हेरिफिकेशन नाही, म्हणजे त्या माणसाला खरोखरच त्या मालकी हक्क आहे की नाही, ह्या विकसकाला ते हक्क आलेत की नाही ह्याची काही व्हेरिफिकेशन नाही, नंतर किती मजल्याचं सँक्शन आहे, म्हणजे 10 मजल्याचं सँक्शन आणि 11 मजल्याचे अग्रीमेंट केलेत, करार केलाय जो मंजूरच नाहीये, मग तो मंजूर होणार की नाही माहिती नाही, नाही झालं तर 11 मजला मी देणार कसं? म्हणजे हे जी फसवणूक होती ती पण मी घेत होतो पूर्वी, म्हणजे लोक फसवले जात होते. ह्या सगळ्याच्या गोष्टींचं एक पारदर्शकता यावी, ज्याच्यामध्ये हे जे त्याच्याशी संबंधित फॅक्टर्स आहेत म्हणजे कोणते, तर शासन, कारण त्यांना हे सगळं बघावं लागतं, म्हणून शासनाला कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे. ते म्हणतात आम्हाला सांगितल्याशिवाय काही करू नका. नंतर मधला फॅक्टर आहे बिल्डर जो हा विकास करतोय आणि मी ग्राहक उपभोक्ता शेवटचा, त्यामुळे हे सगळं एका लाईनमध्ये पाहिजे, एकच प्लॅटफॉर्म असा पाहिजे की जिथं एक मंच असा पाहिजे की जिथं हे सगळे एकत्रित येतील आणि सगळ्यांना सगळी माहिती असेल आणि त्याची एक नियमावली असेल, असं सोपं त्याचं स्ट्रक्चर म्हणजे रेरा. म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे. एक साधी सोपी गोष्ट त्यांनी केली, कुठं कोणी पर्सनली जायचं नाहीये, म्हणजे कुठलीच गोष्ट याच्यामध्ये फिजिकली होत नाही. ह्याच्यामध्ये काय झालं, एक पोर्टल केलं, रेराचं पोर्टल केलं, तिथं तुम्हाला जर प्रोजेक्ट करायचा असेल, डेव्हलपला द्यायचा असेल, तर तो तुम्ही रेराच्या अंडर डेव्हलप, म्हणजे रेराच्या अंडर नोंद करायला पाहिजे. हे सगळ्यात पहिली महत्वाची कंडिशन दिली, म्हणजे बिल्डरनं काय करायला पाहिजे पारदर्शकतेचा भाग म्हणून, की मी हा विकास प्रकल्प करतोय हे मी आधी रजिस्टर केलं पाहिजे तिथं, मग त्याचे काही नियम अट आहेत त्याप्रमाणे ते रजिस्टर होईल, त्याचे आपण आत्ता खोल्यात जाऊ शकत नाही. तर त्याच्याबरोबरच सगळ्यात महत्वाचं काय झालं की त्याला फसवणूक कुठं होत होती, की ह्या प्रोजेक्टसाठी पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरायचे किंवा खाजगीकरणासाठी वापरायचे. तुम्ही मला अपार्टमेंटसाठी, मी तुम्हाला 50 लाखात फ्लॅट देतो, त्याचे आज 5 लाख रुपये मी द्यायला तयार आहे, मग 5 लाख रुपये घेतले तर तिथे काहीतरी खुदाई व्हायला पाहिजे, बांधकाम व्हायला पाहिजे, ते काहीच नाही. तर होतं काय, तर तो दुसरीकडच्या प्रोजेक्टला कुठेतरी खर्च वापरतो, स्वतःच्या घराचं काम करतो, असं होत होतं. तर आता त्यांनी ही गोष्ट टाळण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आणली रेरा कायद्याने, की जर तुम्ही 100 रुपये जर बिल्डरला दिले तर 70 रुपये त्याला एका विशिष्ट खात्यात ठेवावे लागतात आणि तो जो खर्च आहे तिथून त्या खर्चाचं एस्टिमेशन त्या बँकेला पण सांगून ठेवलंय की ते त्याला खर्च करू द्यायचे नाहीत. मग ते बँक कधी सोडणार पैसे त्यातले, तर तुम्ही आर्किटेक्टचं सर्टिफिकेट आणायचं. तुम्हाला कशासाठी?

0: लागणार आहेत, किती लागणार आहेत, नंतर सीएचं सर्टिफिकेट आणायचं, मागच्या खर्चाचं काय हे सगळं आणायचं, त्याला दाखवायचं, ती सर्टिफिकेट बँकेला त्याने द्यायचे, ती बँकेला दिल्यानंतर बँक ती सर्टिफिकेट वाचणार आणि त्या 100 रुपये जे तुमच्याकडे जमा आहेत त्यातले 70 रुपये वेगळ्या खात्यात जे जमा आहेत ते जेवढे सांगतील सीए आर्किटेक्ट आणि ते सगळे रेकॉर्डेड आहेत ना, त्यामुळे सीए म्हणतील की बाबा देऊया अजून याला थोडं लूज करूया थोडस बजेट याचं, तर त्याला नाही करत कारण त्याचा रिपोर्ट आहे ना त्याच्यामध्ये, तो सर्टिफाय होणार आहे, त्याचं याकडे तो नोंद होते ना ते बँकेकडे, त्याचा रेकॉर्ड असणार, त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं करप्शन होणार नाही. म्हणजे कुठलाही आर्किटेक्ट चुकीचं सर्टिफिकेट देणार नाही, त्याला माहिती आहे हे सगळं, कुठलाही इंजिनियर देणार नाही, सीए देणार नाहीत, कारण हे रेकॉर्ड होणार आहेत सगळे आणि त्याच्या आधारे बँक त्याला पैसे सोडणार आहे आणि ते पैसे तेवढे खर्च केल्यानंतर ते संपल्यानंतर मग तुला पुढचे पैसे देणार. इतकी ही पारदर्शकता आणणं दुर्दैवाची गोष्ट आहे की बिल्डर ते पैसे घेत होते आणि दुसरीकडे वापरत होते, तर ही पारदर्शकता आणण्यासाठी म्हणून हा एक मंच तयार केला जिथून त्याच्या पैशाच्या खर्चावरचं पूर्ण नियंत्रण हे पूर्ण स्कॅनिंग मध्ये आहे, हा भाग घेतला आहे. दुसरा भाग त्याच्यामध्ये आहे की करारपत्र जे आहे त्याचं रेराचं ते कंपल्सरी नोंद केलं पाहिजे आणि त्यांनी रेराच्या करारपत्राच्या शर्ती अटी देखील दिलेल्या आहेत, त्या शर्ती अटीच्या फार बाहेर जाऊन तुम्हाला करता येत नाही. तुमच्या काही टर्म्स अँड कंडिशन स्पेशल असतील तुमच्या त्या प्रोजेक्ट संदर्भातल्या किंवा तुमचं एक विशिष्ट लोकेशन आहे तुमचं त्याच्याशी संबंधित काही गोष्टी असेल तर तुम्ही त्या नमूद करू शकता, पण बाय अँड लार्ज जे रेरा करार आहे तो कसा असला पाहिजे आणि कसा नसला पाहिजे हे सगळं रेराने दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्या आणि तुम्ही काही लिहिलं तरी तो त्या कायद्यांमधल्या ज्या कराराच्या तरतुदी त्यांनी दिलेल्या आहेत मॉडेल ड्राफ्ट तोच प्रिव्हेल होणार त्याच्यामध्ये असंही आहे, इतकं ते फॉर्मॅटिंग केलेलं त्याचा म्हणजे त्याचं फॉर्मॅटिंग फिक्स केलेलं आहे, कारण ते पब्लिक इंटरेस्ट सार्वजनिक हिताची गोष्ट लक्षात घेऊन ते केलेलं आहे. बिल्डर म्हणू शकत नाही की त्याच्यात असं लिहिलं तरी मी असं केलं, मी वेगळं लिहून घेतलं करारामध्ये आणि फसवणूक होते ना, म्हणून मग त्यांनी काय म्हटलं की तू काही जरी लिहिलंस तरी हे त्याला देणं तुझं कर्तव्य आहे, हे कायदाच आहे तर तू हे त्याला दे, असं कायद्याच्या संदर्भात ह्या तरतुदी पूर्वी एवढ्या प्रमाणात नव्हत्या. नंतर सोपी गोष्ट आणखीन महत्वाची काय केली की इस्टेट एजंटचं सुळसुळाट आपल्याकडे आहे सगळ्या शहरांमध्ये, कोणी सांगतो की इथे हे घर आहे इथून बाहेरून बघा इतके हे घर याचं आहे त्याचे कागद माझ्याकडे आहेत, कोणाला काही समजत नाही की प्रॉपर्टी कोणाची आहे काय आहे, मधल्यामध्ये हा एजंट कोण आहे त्याचा फक्त फोन नंबर असतो, बाकी तो कुठं आला गेला त्याचं कमिशन खूप मोठं असतं आणि याच्यामध्ये एक असुरक्षितता निर्माण होते, आपण फसवणूक होईल काय आपली, तो मालकाला त्यांनी काहीतरी संगनमतानं चाललंय का खपवायचंय म्हणून, असं एक मनात फार असुरक्षितता निर्माण. आपण जर इथून असं समजा एखाद्या खेडेगावातून माणूस इकडं आला आणि त्यांना असं घर पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी फार अडचणीच्या होत आहेत त्याला. तर त्याच्यानंतर शिक्षेच्या तरतुदी पण जर बघितल्या तर प्रोजेक्ट कॉस्ट आहे, त्या प्रोजेक्ट कॉस्टच्या मानाने ही शिक्षा त्याच्या दिलेली आहे, म्हणजे जवळपास आता प्रकल्प तरतुदीचं जर पालन केलं नाही तर जवळपास 5-10% प्रकल्पाचे जे कॉस्ट आहे तुमची समजा 2 कोटी आहे तर त्याच्या 5% एवढा दंड त्याला करणे एवढी सिव्हिअर पनिशमेंट त्याच्यामध्ये दिलेली आहे, त्यामुळे आणि 3 वर्षापर्यंतचा कारावासाची सुद्धा याच्यामध्ये शिक्षा दिली. म्हणजे अशा पद्धतीची जी फसवणूक टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मवरती तिथं तुम्ही तक्रार केली म्हणजे तुम्हाला दिवाणी कोर्टात जावा इकडल्या कोर्टात जावा कुठल्या कोर्टात जायची गरज नाही, ऑनलाईन कंप्लेंट दाखल करायची, ऑनलाईन हिअरिंग होणार, ऑनलाईन निकाल होणार, तो ऑनलाईन जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि त्याची ऑनलाईन अंमलबजावणी होणार आणि तुम्हाला तिथून त्या पोर्टलवरनं काढणार, तुमचं डी सर्टिफिकेशन होणार, इतकं सगळ्या गोष्टी स्मूथ केलेल्या आहेत. हा एक त्याच्यातला रेरा कायद्याच्या संदर्भातली एक महत्वाची गोष्ट आहे. आता हा कायदा खूप तसा मोठा आणि गुंतागुंतीचा आहे, वेगळ्या एका भागामध्ये त्याची चर्चा स्वतंत्रपणे करत.
1: सर आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय अपार्टमेंट्स खूप जुन्या झालेल्या आहेत, मग अशा वेळेस रिडेव्हलपमेंट हा एक महत्वाचा मुद्दा इथे येतो आणि रिडेव्हलपमेंटला जरा माझा फ्लॅट जाणार असेल तर मला जरा मोठा फ्लॅट मिळेल किंवा नक्की मला यातनं काय फायदा होणार आहे असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो.
0: बरोबर.
1: तर या रिडेव्हलपमेंट विषयी तुम्ही काय सांगाल, या रिडेव्हलपमेंट कायद्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात महत्वाचं म्हणजे एक स्वतंत्र कायदा त्याला करण्याची आवश्यकता होती, परंतु त्याच्याबद्दलची महाराष्ट्र शासनापुरतं बोलायचं झालं तर त्यांनी एक नियमावली केली पहिल्यांदा 2009 साली, नंतर 2019 साली त्यातली काही त्रुटी लक्षात आल्यानंतर 2019 साली आणि ती एक नियमावली दिली, म्हणजे सर्क्युलर आहे महाराष्ट्र शासनाचं आणि त्या सर्क्युलरमध्ये जे दिलेल्या तरतुदी आहेत त्याच आपल्या कायदा म्हणून मार्गदर्शक तत्व म्हणून ते काम करतात. तर त्या तरतुदीनुसार जर बघितलं तर जसं आपण आता रेराचं बघितलं तर रेरामध्ये जसं शासन नंतर तो विकासक आणि लाभार्थी शेवटचा जे फ्लॅट धारक जो आहे तो हे सगळे एका लाईनमध्ये आणले जातात, एका मंचावरती आणले जातात, तर ती गोष्ट सुद्धा रिडेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच अंशी केलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलं की म्हणजे पूर्वी आपण बघतो की 1980 च्या दरम्यान जे नाशिक कोल्हापूर पुणे शहरामध्ये ज्या

0: अपार्टमेंट होत्या, त्यावेळेचं आपलं लाईफ वेगळं होतं, त्यावेळेची घरं वेगळी होती. आता आपली स्टाईल थोडीशी बदलली, सोयी सुविधा बदलल्या. म्हणजे कसं की पूर्वी माणसं सहज चौथ्या मजल्यापर्यंत चढायसाठी त्यांची एक्सेप्टन्स होता आणि जायला काही प्रॉब्लेम नसायचा. आता आपल्याला वाटतं की लिफ्ट असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं.
1: आणि बऱ्याचदा मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड
0: पाहिजे,
1: स्विमिंग टँक हवाय, अशा पण
0: अमेनिटीज पण त्याच्यामध्ये पाहिजेत. तर मध्ये ही सगळी जी नवीन स्टाईल आली त्याला कोपअप करणारी लिफ्ट पाहिजे. नंतर त्याचे कार पार्किंग सुद्धा आता मेकॅनिकल पार्किंग मध्ये कमी जागेमध्ये जास्त पार्किंग यायला पाहिजे, तर त्याचे खर्च पण वाढत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींसाठी रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. आणि FSI पण वाढलाय आता, तर त्यामुळे तेवढ्या कमी स्पेसमध्ये म्हणजे या शहराच्या अँगलनं जर आपण बघितलं तर ते जास्त लोक अजून त्याच्यामध्ये अकोमोडेट होऊ शकतात. तर ती संख्या पोटेन्शियल जी आहे ते फक्त रिडेव्हलपमेंटच्या केसमध्येच वाढेल. म्हणजे आता कसं होतं की एखादी 80 सालची अपार्टमेंट आहे तर तिथं 40 कुटुंब राहू शकतात, परंतु जुनीच अपार्टमेंट असल्यामुळे तिथं 25 कुटुंब आता राहत आहेत. म्हणजे त्याच्यात पोटेन्शियल आहे, अजून व्यक्ती राहू शकतात, FSI आहे, पण तिथं राहत नाहीये. त्यामुळे ते पोटेन्शियल जे आहे ते अनऑक्युपाईड राहते, म्हणजे अनएम्प्लॉईड राहते. तर ती शक्यता आपण तपासून बघता येते, एक्सप्लोअर करता येते आपल्याला. त्यामुळे त्याचं पहिलं काम काय आहे की त्याचं आपल्याला जर असं करायचं असेल की आपली खरोखरच इमारत आपली खराब झाली आहे का, त्याच्यासाठी आपण स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतो, म्हणजे इंजिनियरकडून की बाबा खरोखर गरज आहे का. समजा बाकीचं सगळं चांगलं आहे आणि आपल्याला जर करायची इच्छा नाहीये तर इमारत तरी चांगली पाहिजे ना. त्याच्या वापरलेलं स्टील जे आहे, पाया आहे, तो व्यवस्थित आहे की नाही, त्याच्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनियरकडून एक ऑडिट करून घेतो की इतक्या वर्षानंतर आता काय स्थिती आहे बघायसाठी. मग स्ट्रक्चरल ऑडिटच्या आधारे जर असं वाटलं की थोडी ही इमारत आता कमकुवत होती, त्या रिस्क घेण्याचा अर्थ नाही. त्याच्यात दोन भाग पडतात की एक म्हणजे तुम्ही डागडुजी करू शकता स्ट्रक्चरला, अजून एक 5-10 लाख रुपये 50 लाख रुपये खर्च करून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून ठीकठाक करू शकतो, अजून एक 10 वर्ष जाईल तर तो खर्च परवडतोय असं पण निर्णय घेऊ शकतो स्ट्रक्चरल ऑडिट आल्यानंतर. दुसरा एक निर्णय घेऊ शकतो की ही डागडुजी करून आणखीन खर्च वाढणार आहे आणि त्यात तेवढे आपल्याला 50 लाख रुपये खर्च करणार आणि वर्षभर पण राहणार नाही, मग त्याचा काय उपयोग. म्हणून मग ती संपूर्णच नवीन उतरवून करावी लागणार आहे. मग ह्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतात, त्याला पुनर्विकासाचा निर्णय म्हणतो आपण. तर तो काय, त्या अपार्टमेंटच्या सगळ्या लोकांनी, संस्थेच्या सहकारी संस्थेचे जे गृहनिर्माण संस्था आहे ते आता आपल्याकडे इथे स्रोतांमध्ये सुद्धा ऐकणारे खूप गृहनिर्माण संस्थेमध्ये अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक आहेत, सोसायटीमध्ये राहतो म्हणतो आपण, त्या सगळ्या लोकांनी हे ऐकणार का नाही की ज्यांच्या जुन्या सोसायटीज आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन विशेष सर्वसाधारण सभा बोलवली पाहिजे आपली, आणि ती बोलवून त्याच्यामध्ये असा निर्णय घेतला पाहिजे की आपण करायची का नाही करायची, स्ट्रक्चरल रिपोर्ट काय सांगतो. स्ट्रक्चरल रिपोर्टच्या आधारे त्या कमिटीनं स्ट्रक्चरल रिपोर्ट घ्यायचा आणि ठरव बोलवायची सभा, तुम्हाला काय वाटतं. तर त्याच्यामध्ये ते ठरवतील की हे करायचं किंवा नाही करायचं. आणि जर करायचं ठरवलं तर त्याच सभेमध्ये एक आपला इनसाइड व्ह्यू घेणारा एक माणूस असतो, त्याला आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असं म्हणतो. तो इंजिनियर, आर्किटेक्ट इंजिनियर असतो की जो प्रोजेक्ट मॅनेजमेंट करतो. म्हणजे काय की तो सगळ्यांच्या मध्येच दुवा साधतो. मी मगाशी म्हणतो ना, तो एक पोर्टल सारखं काम करतो की जो आपल्या माणसांना भेटतो, तो बिल्डरलाही भेटतो, तो शासनाचे नियम पण समजावून घेतो आणि स्वतः एक काय काय नियम आहेत त्याच्या आधारे, समजा तो स्वतःच बिल्डर असेल तर काय करू शकतो ह्याचा एक स्वयं आराखडा तयार करतो. म्हणजे हे लोकांना माहिती नाही, ज्यांना ते नियमच माहिती नाहीत की काय होऊ शकतं विकास. त्यामुळे असा कोणतरी माणूस, आपला माणूस म्हणून पाहिजे, आपल्या वतीने बोलणारा माणूस पाहिजे. तो पीएमसी म्हणतात, त्याची अपॉइंटमेंट केली जाते. मग पीएमसीची अपॉइंटमेंट ह्या सर्वसाधारण सभेमध्ये झाली की त्यांना काय काम करायचं, त्यांना स्वतःचा एक स्वयं आराखडा तयार करायचा, म्हणजे प्रकल्प अहवाल तयार करायचा, म्हणजे त्याला आपण वास्तववादी प्रकल्प म्हणतो, रिअलिस्टिक एक प्रोजेक्ट तयार करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आणि तो त्या सोसायटी पुढे सबमिट करायचा. म्हणजे मी बघितलंय कॉर्पोरेशनचे नियम बघितलेत, तुमचं मार्जिन प्रमाण तुम्हाला एवढं पोटेन्शियल आहे, आजचं आतापर्यंत तुमचं पोटेन्शियल एवढं होतं, आता ते वाढून एवढं झालंय, त्यामुळे तुमचा जर 500 फ्लॅट असेल तर तुम्हाला 650 मिळू शकतो, 700 स्क्वेअर फूटचा फ्लॅट असेल तर एवढा मिळू शकतो. जे काही त्याचं आहे तर त्याचा अभ्यास तो स्वतः करणार. म्हणजे ह्यानं काय करायचं, तर डेव्हलपरला पण आपण विचारू शकतो आणि त्यालाच काम देऊ शकतो ना. ह्या माणसाची अपॉइंटमेंट करा, त्याच्यावरती खर्च करा, तर डेव्हलपर आपल्याला फसवू शकतो. आपला हा इंटरनल माणूस पाहिजे त्याच्याशी बोलण्यासाठी म्हणून ह्या पीएमसीची अपॉइंटमेंट केली जाते. मग हा पीएमसीनं स्वयं प्रकल्प अहवाल जो सादर तयार केला की त्याच्यामध्ये लोकांना वाटणार की नाही नाही आम्हाला अमुकच गोष्ट पाहिजे. तुम्ही मग असे म्हटलं की आताच्या स्टाईलला स्विमिंग टँक पाहिजे, इंटरनल सोसायटीमध्ये स्विमिंग टँक पाहिजे किंवा अम्युनिटी स्पेस पाहिजे, काही जणांना मंदिरं पाहिजे असतात आतल्या बाजूला किंवा प्लेग्राऊंड पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे असेल तर ते सजेस्ट करणार की बाबा डेव्हलप करायचं तर ह्या गोष्टी पाहिजेत ज्या आम्हाला नव्हत्या आधी आणि जागा पण आहे, तर ते सुचवतील. मग त्याच्याप्रमाणे तो अहवाल पण थोडासा मॉडिफाय करतो. आता काय झालं, आपली तयारी झाली की आपली जागा

0: काय आहे, करायची गरज आहे आणि करायची गरज आहे आणि ती नेमकं काय काय होऊ शकतं तेही आपल्याला आपल्याच तज्ज्ञ माणसाने आपल्या कानात सांगितलेलं आहे की हे काय काय होणार आहे, पॉसिबल आहे. आपल्याला कळतंय की अरे हा उद्या कुठल्याही मार्केटमध्ये कोणीही बिल्डर आपल्याला भेटला तर आपल्याला एवढं तर आपल्याला मिळेलच, कारण आपल्या इंटरनल टेक्निकल माणसानं आपल्याला तज्ज्ञ माणसानं सांगितलं. तर त्यामुळे आपण पुढची प्रक्रिया करायला हरकत. मग ते काय करतात, टेंडर काढतात. म्हणजे कमिटीने काय करायचं, रिडेव्हलपमेंटनं टेंडर काढायचं रिडेव्हलपमेंटचं. आता आपण मार्केटमध्ये उतरलो की कोणाचं काय आहे ते सांगा म्हणून मग ते इन्व्हाइट करायचे टेंडर आपण लोकांना आणि आपल्या शर्ती अटी द्यायची, बाबा हे या गोष्टी तुम्ही या या तत्वावरच्या टेंडर्स तुम्ही ज्यांची गोष्टी आहेत ते क्वालिफाय करणारे टेंडर्स तुम्ही भरा. आपण मुद्दे द्यायचे 8, 9, 10, 15, 20 मुद्दे द्यायचे. त्या मुद्द्यांची उत्तरं तुमची काय आहेत ते तुम्ही सांगा, मग आम्ही तपासू. मग डाव्या बाजूची कॉलम आपण त्याची उजव्या बाजूला त्यांनी भरून द्यायचं, हे याला टेंडर म्हणतो. तो टेंडर त्यांना भरायचा बाबा. आणि मुख्य म्हणजे काय, लोकांना काय हवं असतं की बाबा माझ्या 550 फ्लॅट आहे, मला 700 मिळणार का 800 मिळणार, तू किती देतोस तू किती देतोस, असं सरळ ते स्पर्धा सुरू होती यांच्यामध्ये. तर त्यावेळेला सुद्धा लोकांनी बघितलं पाहिजे की केवळ कोणीतरी 40% देतोय 50% देतोय तर त्यात काही खोट नाहीये ना. आता आपण एखादा बाहेर गाडीवरती पदार्थ खायला गेलो तर एखाद्याने सांगितलं की बाबा 2 रुपयाला आपल्याला वडा मिळतोय, तर आपण शंका घेणार ना की प्रोडक्शन कॉस्ट किती. प्रोडक्शन कॉस्ट जर कमी किमान असेल तर त्याच्यापेक्षा कमी कॉस्टला मिळतोय म्हणजे काहीतरी याच्यात संशयास्पद. तसंच इकडे आपल्याला 50% जास्त देतोय तर काय प्रकार आहे. आता हे जे कळत नाही आपल्याला त्यासाठी हा पीएमसी असतो, त्यांना आपल्याला सांगायचं असतं की हा 50% देतोय तरी पण तुम्ही घेऊ नका, हे कोणीतरी सांगायला पाहिजे. आपल्या 30% वाला तो चांगला आहे तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट चांगल्या. आणखीन काय करावं की ते त्यांना कुठले कुठले प्रोजेक्ट केलेत बाहेरचे ते बघून यावेत, फिजिकली जाऊन बघून यावेत. त्याला विचारायचं आपण तू केलेले जुने प्रोजेक्ट कुठले, तो म्हटला अनुभवच नाहीये, तर मग त्याचाही विचार करायला पाहिजे. खूप अनुभव आहे तर त्याचाही विचार केला पाहिजे की कुठले कुठले प्रोजेक्ट केलेत, मग ते प्रोजेक्ट जाऊन बघून यावेत आपण. क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन काय आहे ते पीएमसीने बरोबर घेऊन जावं आपण. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. मग त्याच्यानंतर जी पारदर्शकतेचा प्रश्न होतो, कारण आता जो डेव्हलपर येणार तो काय करणार, तो डेव्हलपला जायसाठी म्हणणार की तुम्ही इथून जावा, इथून तुम्ही घर सोडा, पहिल्यांदा तुमची जुनी अपार्टमेंट खाली करा, मग मी ती पाडणार आणि मग 2-4 वर्षानंतर नवीन बांधणार, मग त्याच्यामध्ये बाकीचे मी विकणार आणि मग तुमचे तुम्हाला देणार. आता ही इथं खूप मोठी रिस्क इन्व्हॉल्व्ह झाली, त्यामुळे ह्या सगळ्या रिस्क प्रोसेसमध्ये त्याला काहीतरी बघितलं पाहिजे आपण त्याचं. त्यामुळे इथून पुढची गडबड होण्याची शक्यता ही इथून पुढे आहे जास्त. त्यामुळे इथं शासनाचं नियंत्रण आलं म्हणून ते काय केलं की जेव्हा हे टेंडर्स येतात त्यावेळेला त्यांना सगळ्यांना बोलवलं जातं. पीएमसी पाहिजे म्हणजे आपला जो तज्ज्ञ आहे तो, सर्वसाधारण सभेतले सगळे लोक पाहिजेत, हजर पाहिजे, त्यांना नोटीस काढायची. आणि सहकार विभागाचा, गृहनिर्माण विभागाचा जो प्राधिकृत अधिकारी आहे तो त्यांनी पाठवायचा, त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची आणि तो जो दिवस फिक्स करेल त्या दिवशी ही सभा घ्यायची वार्षिक सर्वसाधारण त्याच्या प्रेझेन्समध्ये. नॉट ओनली इन हिज प्रेझेन्स बट अंडर व्हिडिओ शूटिंग, त्याचं व्हिडिओ शूटिंग होणार. म्हणजे काय की पारदर्शकता पूर्ण झाली की त्यांचे कुठले कुठले कोणी कोणी काय काय मांडलं त्याच्यामध्ये योग्य काय आहे, प्रोजेक्ट कन्सल्टंटनं काय ऍडवाइस केला आणि आम्ही काय शेवटी येस म्हटलं
1: फायनल झालं
0: आणि ते नेमकं काय फायनल झालं हे सगळं वाचून तिथे त्याची एक पद्धती आहे ते मीटिंग घेण्याची. ती सगळी पद्धती तो गाईड करतो प्राधिकृत अधिकारी. ते प्राधिकृत अधिकारी सांगितल्याप्रमाणे ती आपण पूर्ण करायची. मग आपण हे सगळं दिल्यानंतर त्या माणसांनी सुद्धा त्या व्हिडिओ शूटिंगमध्ये सांगायचं की हो मी हा प्रस्ताव मान्य केला, या मिस्टर्स अमुक अमुक डेव्हलपर्स यांचं आम्ही ते प्रपोजल मान्य केलेला आहे, यांचा प्रस्ताव तो आम्ही ऐकला तो मान्य, असे 2-4 ओळींचा प्रस्ताव त्यांनी द्यायचे. म्हणजे ती एक पद्धती निर्माण केली की बाबा ह्याच्यात असं झालंच नाही, मीटिंगच झाली नाही, कागदोपत्री घरात बसून कोणीतरी लिहिलं, सेक्रेटरीनं स्वतःच लिहिलं, असं काही होण्याची शक्यता नाही. आणि जो बिल्डर जो नंतर येईल त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आणि त्याच्यावरती खूप जबाबदाऱ्या दिल्यात नंतरच्या काळातल्या आणि त्या पुनर्विकास त्यांना तो सगळा करायचा. तर त्याच्या बदली घराचे त्यांनी ते काय काय करायचं, नंतर सिक्युरिटी डिपॉझिट काय द्यायचं, प्रोजेक्ट कॉस्टच्या अमुक टक्के हे सिक्युरिटी कॉस्ट म्हणून त्यांनी तुम्हाला द्यायला पाहिजे, ते मागितलं पाहिजे. नंतर पर्यायी राहण्याची व्यवस्था पण त्यांनी केली पाहिजे आपली आणि किती वर्षात हे पूर्ण करून देणार आणि काय काय पूर्ण करून देणार आणि त्याच्या घराचे टाईल्स कसे असतात हे सगळं मला लिहून द्यायला पाहिजे. हे सगळं कमिटमेंट पाहिजे, त्याचं रजिस्टर्ड दस्त पाहिजे, पुनर्विकसनाचा दस्त असं आपण त्याला म्हणतो, असा दस्त त्यांना लिहून द्यायला पाहिजे. आणि अल्टरनेटिव्ह जी आपण त्यांना घराची योजना करून देणार आपल्याला, पर्याय राहण्याची व्यवस्था अन्यत्र, त्याची पण एक अग्रीमेंट करून द्यायला पाहिजे आणि हे सगळे डॉक्युमेंट रजिस्टर्ड पाहिजे आणि त्याची सगळी जबाबदारी त्याची असेल. अशा पद्धतीनं हे सगळं पुनर्विकासाचं काम चालतं. ह्या पुनर्विकासाच्या मध्ये हे कार्पेट एरिया म्हणजे काय, आत्ताचा कार्पेट म्हणजे काय, आणि तो नंतर मिळणारा कार्पेट, याच्यामध्ये फसवणुकीच्या खूप शंका कुशंका गोष्टी

0: आहेत, नंतर त्या विकसनाचा कालावधी किती, 30 वर्ष व्हायला पाहिजेत की नाही व्हायला पाहिजेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये बऱ्याच कायद्याच्या गुंतागुंतीच्या आहेत. पण बाय अँड लार्ज आता आपण जो विषय बघतो तो सर्वसाधारण पाहतो आहोत, तर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जास्त पोटेन्शियल असलेल्या ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये जास्ती लोक राहावेत आणि जास्ती लोकांची सोय व्हावी, त्याच्याच खाली खालच्या मजल्यावरती गाळ्या झाल्या तर त्यांच्या अम्युनिटीची पण सोय व्हावी, असं सगळं एकंदरीत त्याला ते शहराला पूरक असं वातावरण तिथे तयार होण्यासाठी. अशा समजा एखाद्या शहरामध्ये 500 अपार्टमेंट या पुनर्विकासनाच्या खाली आल्या तर कितीतरी हजारो कुटुंब याच्यामध्ये तिथं राहू शकतात. हे शहराचा एक विकासाचा एक भाग झाला ज्याच्यामध्ये कायदा त्या ठिकाणी जोडला जातो आणि एक विकास साधला जातो जो रहिवासाच्या पातळीवरती आहे असं आपल्याला याच्याकडे पाहता येईल.
1: शहराचा विकास होताना अनेक कायदे आपल्याला कशा प्रकारे मदत करतात, खरं तर या सगळ्या कायद्यांमध्ये नागरिकांचा विचार किती बारीक रीतीने केला आहे, म्हणजे नागरिक कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नयेत किंवा नागरिकांचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी कायदे निर्माण झाले. कायदे नुसतेच निर्माण झाले नाही तर त्यामध्ये सुधारणा सुद्धा काळानुसार गरजेनुसार होत गेल्या. तर या सगळ्या कायद्याविषयीची माहिती आपण घेत आहोत. शहर विकास आणि कायदे या विषयाची अत्यंत महत्वाची माहिती आपण गेल्या काही भागांपासून घेतोय, पण वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय, पुन्हा भेटणारच आहोत. श्रोते हो, आतापर्यंतची ही सगळी माहिती आपल्याला दिली आहे ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे सरांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि ही महत्वाची माहिती अगदी सोप्या शब्दात आम्हाला समजून सांगितली, त्याबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे मी तुमचं मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कायदा आणि शहर विकास या विषयाची माहिती घेतली. ही माहिती आपल्याला दिली ऍडव्होकेट प्रवीण देशपांडे यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती दिव्या अष्टपुत्रे यांनी. या कार्यक्रमाचा भाग 4 आज आपण ऐकला. बरे तर श्रोते हो, आज आपण इथंच थांबू, पुन्हा भेटू. नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
1: कायद्याविषयी बोलू काही,

0: श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क करा.
4: अधिक महिन्यात अधिक काय हाय का नाही
5: हाय की तर बाळे, माधव मिशन आता लय म्हणजे अधिक डिजिटल झालंय.
4: नवा कोरा CBCT स्कॅन, दाताचा AI रिपोर्ट, तो भी फास्ट.
5: दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
7: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
8: टँजेरिन, खूप गोड असत, तोडू नकोस. हा,
9: फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
7: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
9: का?
7: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
9: ओ, थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
10: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02312566.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो सकाळचे 10 वाजलेत.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया लता मंगेशकर यांनी गायलेल्या सुधीर मोघे यांच्या गीतानं. संगीत मीना मंगेशकर यांचं आणि चित्रपट शाब्बास सोनबाई. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत सेनापती कापशीहून आहेत ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती. सरदार बंके हे आहेत पिंपळे तालुका पन्हाळा इथून. शिवानी कांबळे अलाहाबाद इथून. शीला, स्वप्नील, कोंडीराम परीट, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे हे सर्व आहेत मौजे सांगाव इथले. रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, हरी, अंजली, सीमा, शीतल, स्नेहल, भूमिका, राजवी, संकेत, शौर्य, अभिनव, सर्वेश, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश, मलू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली तामगाव इथून आहेत शंकर मोरे, रंजना आणि वरद वैदेही आणि स्नेहाल. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं शाब्बास सुनबाई या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आपली आवड या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना, संगीत वसंत प्रभू यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आहे शिकलेली बायको या चित्रपटातलं. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे हे सर्व आहेत कसबा बावडा इथून. सुभाष मिंडचे शिरढोण इथले, श्रीनिवास कांबळे यड्राव इथून, सचिन किल्लेदार भडगाव इथून आणि शशिकांत पाटील कुरुंदवाडचे श्रोते. निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ महे इथून आहेत एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले आणि उदयमाने. मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून आहेत विजयकुमार स्वामी, आयशा, रमजान डफेदर, अर्चना सावंत आणि मगदूम. गवई रेडिओ श्रोता संघ इथून आहेत सर्वेश, सर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. वसमत रोड परभणी इथून आहेत रणजित कोरगावकर, कांचन कोरगावकर, सृष्टी कोरगावकर आणि समरजित कोरगावकर. तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले हे सर्व आहेत दोनवडे तालुका करवीर इथले श्रोते. ऐकूया या सर्वांच्या आवडीचं शिकलेली बायको या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कलंक शोभा या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत दीपाली भेडे आहेत जरगनगर इथून, मध्य प्रदेश इथून आहेत भाऊ मराठा, गणेश दादा मराठा, कार्तिक भाऊ, परी संजना, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, ललिता नारायण खर्चे, रामनगर रोड शांतीनगर इंदूर इथून आहेत देविका चौधरी, कविता संजय वाणी, मनीष वाणी, ब्रोनो खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. विद्यानगर कवठे महांकाळ इथून आहेत संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर. बोरीखुर्द तहसील जाफराबाद जिल्हा जालना इथून आहेत सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं कलंक शोभा या चित्रपटातलं गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेली दादा कोंडके यांची रचना, संगीत राम लक्ष्मण यांचा आणि चित्रपट इहोच नवरा पाहिजे. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आपले श्रोते आहेत, जांभरुण तालुका अर्धापूर इथून आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी. परभणीहून आहेत गणेश हरगावकर. श्रीजा, पूजा, वैशाली, अक्षय आणि अप्पासाहेब हेरवाडे हे आहेत शिरढोण इथले. उस्मान शेख, फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजान बी, शाकीर इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्लामी बी शेख, गदर शेख, निलोफर शेख हे सर्व आहेत हिप्परसोगा इथून. चांदनी आयुब सय्यद, राजे आमन सय्यद हे आहेत नांदेड इथून. गिरीश देशमुख, सोनाली देशमुख, अरव देशमुख, अश्विनी मौसमी देशमुख, जी वाय देशमुख हे सर्व आहेत वाशिम इथले. तर ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं इहोच नवरा पाहिजे या चित्रपटातलं गीत.

थोड़ी दौलत ही तीन लाखाची देन तुला कायमची थोड़ी दौलत ही तीन लाखाची देन तुला कायमची पौरी दौलत ही तीन लाखाची गेन तुला कायमची पौरी दौलत

0: कायम ची पोरी बावलत ही 3 लाखाचे देन तुला, कायम ची पोरी बावलत ही 3 लाखाचे।
1: श्रोते हो, आपण आनंद घेत आहात आपली आवड या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली एकापेक्षा एक या चित्रपटातली गीतरचना। आणि या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू विश्वास, निर्मला आणि गजानन लोले हे सर्व आहेत संग्राम चौक इचलकरंजी इथून। सचिन पाटील आणि परिवार हे आहेत गडमुडशिंगी इथून। आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर हे आहेत बालिंगा इथून। लहुराज नवाळे आहेत महे इथून। सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार हे सर्व आहेत बनाचीवाडी तालुका राधानगरी इथून। जळगावहून आहेत नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर आणि अश्विनी भुतेकर। औरंगाबाद इथून आहेत वैष्णवी जगदाळे। औरंगाबाद इथून आहेत वैभव गौरव लोखंडे। रिधोरादेवी इथून आहेत मेघराज युवराज कोलते आणि बदनापूर इथून आहेत रुद्र कोळकर। तर ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं एकापेक्षा एक या चित्रपटातलं गीत।
2: सदा सर्वदा।

0: दिवे ओवाळ दिवे हे प्रेमाचं नाटक चांगलं ओळखून मी माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे. निशी दिन

0: चटणीची.
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता

0: झालं?
1: काय झालं?
0: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून घालीन. नो टेन्शन, अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 10:30 वाजलेत. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आकलन शक्ती, स्मरण शक्ती आणि ओंकार साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आता आपण जाणून घेऊया.
1: विचार करण्याची क्षमता किंवा स्मरण शक्ती ह्याच्यासाठी योगाचा अभ्यास होतो.
2: स्मरण शक्ती, आकलन शक्ती आणि ग्रहण शक्ती या तिन्ही शक्तींचा आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी संबंध आहे. आणि आपला मेंदू जो आहे तो असा कवटीमध्ये कुठे चिकटलेला नाहीये, तो द्रव पदार्थामध्ये तरंगत आहे.
1: बरोबर.
2: आणि ज्या वेळेला योगाचा आपण अभ्यास करतो त्यात प्रामुख्यानं मला आणि यात शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी तर मुद्दा म्हणून सांगावं लागेल की ओंकार जप आणि भ्रामरी.
1: बर.
2: आणि भ्रामरी तर मुलं खूप आनंदानं करतात कारण त्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. ही ओंकार जप आणि भ्रामरीची जी स्पंदनं आहेत ती मेंदूपर्यंत जाणवतात.
1: बरोबर.
2: आणि मेंदूमध्ये त्या द्रवपदार्थामध्ये कंपनं निर्माण होतात, लाटा निर्माण होतात आणि त्या लाटा हळूवार मेंदूतल्या ज्ञानकेंद्रांना मसाज करण्याचं काम करतात. आणि याच्यावर खूप संशोधन झालंय, म्हणजे याच्यावर व्हॉल्युम सुद्धा प्रकाशित झालेले आहेत आता. म्हणजे हे केवळ आता सांगोवांगी झालेलं नाहीये, तर प्रयोगशाळेमध्ये या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. आणि ओंकार जप किंवा भ्रामरीमुळे अशी ज्ञानकेंद्र विकसित होतात, त्यातून स्मरण शक्ती वाढते, ग्रहण शक्ती वाढते, आकलन शक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो. लहान मुलांच्या मध्ये तोत्रेपणा, बोबडेपणा हा जर असेल, हा प्रयोग करून बघितला तर लक्षात येतं की हळूहळू त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढायला लागलेला आहे. असे परिणाम आपल्याला यामध्ये

0: त्याचा उपयोग होतो.
1: खरंय, हे आपण लहान मुलांच्या बाबतीत म्हटलं, पण हीच समस्या
0: वृद्धांच्या बाबतीत सुद्धा आहे. ज्येष्ठांनी सुद्धा अभ्यास करताना हा जर ओंकार जपाचा आणि भ्रामरीचा अभ्यास केला तर ग्रहण शक्ती स्मरण शक्ती अखेरपर्यंत चांगली राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 50-55 वर्षी ते हळूहळू विसरायला, मोबाईल कुठे ठेवला विसरतो, रुमाल कुठे ठेवला विसरतो. तर दीर्घ श्वसन, ओंकार जप, भ्रामरी आणि प्राणायाम याचा खूप चांगला उपयोग या सगळ्यामध्ये होतो असं लक्षात येतं. ओंकार जप करत असताना अकार, उकार आणि मकार, अकार ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला नाभीच्या ठिकाणी स्पंदनं निर्माण होतात. आता ही सुरुवातीला लगेच जाणवत नाहीत, पण जसा अभ्यास होतो तसं हळूहळू जाणवं लागतं. उकार ज्यावेळेला म्हणतो अ आणि उ मिळून ओ तयार होतो, त्याची स्पंदनं योगाच्या भाषेमध्ये ज्याला विशुद्ध चक्र म्हणतात किंवा आता मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये ज्याला थायरॉइड ग्लॅड म्हणतात, तर तिथं त्याची स्पंदनं निर्माण होतात. आणि थायरॉइडचा पिच्युटरी ग्लॅड म्हणजे ज्याला आज्ञाचक्र म्हणतो आपण, त्याच्याशी संबंध आहे. थायरॉइडची कार्यक्षमता सुधारली की पिच्युटरीची कार्यक्षमता सुधारते, आणि पिच्युटरीवर संपूर्ण शरीराची नियंत्रण क्षमता अवलंबून आहे. त्यामुळे या अंतस्त्रावी ग्रंथी ज्या आहेत त्या ग्रंथींची कार्यक्षमता सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे अ, उ, अ आणि उ एकत्र आला की ओ, आणि म, मकार लांबवावा, आकार थोडा वेळ, उकार म्हणजे ओ त्याच्यापेक्षा जास्त वेळ, आणि म जितका लांबवता येईल तितका लांबवावा. एक मी प्रात्यक्षिक म्हणून एक 3 ओंकार मी दाखवतो. दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडत ओंकार म्हणायचा आहे.

0: व्हावा. पण मला काही वेळेला असे प्रश्नही विचारतात की सर ओंकार नेमका कसा म्हणावा, आमचा म्हणताना असं होते श्वास. मी नेहमी असं सांगतो की ओंकाराचं वर्णन काय केलेलं आहे योगशास्त्रामध्ये, महामुनी पतंजलीने असं म्हणले तस्य वाचक प्रणव हा, प्रणव म्हणजे ओंकार, आणि तो कुणाचा आहे तर परमेश्वराचा निदर्शक आहे, ते एक देवाचं नाव आहे. मग जर तुम्ही परमेश्वराला स्वतःची आई किंवा वडील म्हणता, त्वमेव माताचे पिता त्वमेव, तर आपल्या आईला किंवा बाबांना हाक मारताना आपण कशी मारतो, तुम्ही कशीही हाक मारा त्यांना ऐकू जाती. पण या पद्धतीनं जर ओंकाराचा अभ्यास केला तर केवळ ओंकार जपामध्ये दीर्घश्वसनाचा अभ्यास होतो, थायरॉइड ग्लॅडची कार्यक्षमता सुधारते, पिच्युटरी ग्लॅडची कार्यक्षमता सुधारते, त्याचबरोबर मकाराची स्पंदनं मेंदूमध्ये जाणवतात,
1: थोडासा भ्रामरी
0: भ्रामरीमध्ये जो आपल्याला अनुभव येतो तसा अनुभव येतो. आणि प्रयोग करून बघायला हरकत नाही की काही वेळेला श्वास आत रोखला जातो त्याला आंतरकुंभक म्हणतात, आणि बाहेर जो श्वास रोखला जातो त्याला बहिरकुंभक म्हणतात. पण एक केवळ कुंभक म्हणून नाही, केवळ कुंभक म्हणजे प्रयत्नपूर्वक नाही, सहज श्वास रोखला जातो, बाहेर रोखला जातो, घ्यावाही लागत नाही आणि सोडावाही लागत नाही. तर ही अवस्था ओंकार जपानंतर हळूहळू यायला लागते. एक ओंकार जरी झाला तरी काही वेळ तुम्हाला श्वास घ्यावाही लागत नाही आणि सोडावाही लागत नाही, आणि मग त्यामध्ये मन निर्विचार होण्याची म्हणजे काही क्षण ध्यानावस्थेचा अनुभव आपण घेऊ शकतो.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आकलन शक्ती, स्मरण शक्ती आणि ओंकार साधना याविषयी योग शिक्षक सुनील कुलकर्णी यांनी दिलेली माहिती आपण जाणून घेतली. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर 02132562624. आमच्या फोन लाईन्स ध्वनिमुद्रणासाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत, तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या मनातलं गाणं आम्हाला सांगा.
1: श्रोते हो, हॅलो किसान या कार्यक्रमासाठी या आठवड्याचे आपले तज्ज्ञ आहेत डॉक्टर पुष्पनाथ चौगले. पशुधनामधील लसीकरणाचं महत्व याविषयी आपले प्रश्न आणि शंका त्यांना जरूर विचारा. येत्या मंगळवारी अर्थात 23 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत फोन नंबर 02132562624. तेव्हा आमच्या हॅलो किसान या कार्यक्रमासाठी आपले प्रश्न जरूर विचारा आणि ऐकत रहा हॅलो किसान दर गुरुवारी 7:30 वाजता किसान वाणी या कार्यक्रमात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, सोमवारी 22 जूनला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका मीनाक्षी जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून। श्रोतेहो, सकाळचे 10:40 झाली आहेत। यानंतरचा कार्यक्रम लगेचच।
2: अभिजात मराठी आपली मराठी। अभिजात मराठी
3: आपली मराठी।
2: अभिजात मराठी

0: मराठी अभिजात मराठी।
1: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत। मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना, तर सर्व विषय संग्राहक 20 संहिता खंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत। या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
2: सर्वांना नमस्कार।
1: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा।
2: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या

0: नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला
1: अगदी बरोबर.
0: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
1: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
0: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे आपण पाहिलंच.
1: बरोबर.
0: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते 1999 या वर्षी झालं होतं आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये 488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्रीभ गोगटे सरांनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी. आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात याविषयी जरा सांगा.
0: अगदीच अगदीच. आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी 1789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे.
1: बापरे.
0: त्यामध्ये वि ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे असं.
0: हो.
1: तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीचं सगळी माहिती मिळेल.
0: अगदीच.
1: सर, मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडम लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली आहे की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे

0: आणि तो या सृष्टीचाच घटक आहे आणि या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर, 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे
1: हां.
0: आणि त्याचं स्वरूप थोडंसं विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या, तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची ही नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंदी या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राट अशी नोंद आहे, त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मिराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्याचं लेखन सुद्धा अर कुलकर्णी यांनी केलं आहे. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती
1: सगळीच माहिती
0: त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर. आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्याच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि
1: हां.
0: तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला आहे.
1: सर, आत्ता आपण सांगितलं की विश्वकोशाचे जे खंड आहेत त्यासाठी वेगवेगळे संपादक जे नामांकित आहेत ते नेमले जातात, तर आपण 16 ते 20 या खंडांची माहिती घेतोय, तर 16 ते 20 खंडांसाठी कोणकोणते संपादक होते आणि त्यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली मग ते पूर्ण करण्यात आले याविषयी जरा आम्हाला थोडक्यात सांगा.
0: अगदीच. तसं पाहायला गेलं तर तर्कतीर्थानंतर विश्वकोशाला एक मोठी विद्वान संपादकांची परंपरा आहे. आता 16वा खंड आणि 16वा 17वा 18वा 19वा आणि 20वा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेपूर एके सरांच्या प्रमुख संपादनाखाली 16वा खंड तयार झाला आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजया वाड मॅडम यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
1: सर, हे 16 ते 20 खंड आहेत, तर यांच्यामध्ये व ते ज्ञ पर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात, तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक चरित्रात्मक स्थळविषयक भाषाविषयक साहित्य प्रकारविषयक ग्रंथविषयक असतील पुरस्कारविषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेले काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणारं आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद,
1: हो.
0: यांच्याबद्दल माहिती देणारं आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर

0: एक आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, टी एन शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर, अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
1: सर, काही महत्त्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण ह्यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
0: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्त्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16व्या खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव, अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
1: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई, जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi2108@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: की
1: अभिजात मराठी।
2: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण। श्रोतेहो, सकाळचे 10:55 झाली आहेत।
3: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
4: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अति

0: अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त 1 प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
1: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकला. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत संत तुलसीदास रचित रामचरित मानस गान. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर. आजचा भाग आहे 385 वा.

श्रोते हो, आताच आपण संत तुलसीदास रचित सुरेश वाडकर यांनी गायलेलं रामचरित मानस गान हा कार्यक्रम ऐकलात. संगीत होतं सतीश भाटिया यांचं आणि या कार्यक्रमाचा आजचा भाग होता 385. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: नमस्कार श्रोते हो, गप्पा गाणी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आणि लझीना तुरुपचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, तणावमुक्तीसाठी योग आणि संगीत दोन्ही अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित मार्ग आहेत. योग शरीराला मनाला शांत करतं, तर संगीत मनातील भावनांना सकारात्मक वळण देऊन तणाव कमी करतं. एकत्रितपणे यांचा सराव केल्यास तणाव दूर होण्यासाठी दुप्पट वेगानं मदत होऊ शकते. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि संगीत दिन. योग आणि संगीत या दोन्ही गोष्टींचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो, शारीरिक आणि मानसिक विकासही होतो. तर आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये आपण योग दिन आणि संगीत दिन या अनुषंगानं योग आणि संगीत या दोघांचा समन्वय साधून आपण आपलं धावपळीचं ताणतणावाचं आयुष्य आनंदी कसं करू शकतो याविषयी श्रोत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नमस्कार, बोला, कोण बोलतंय?
1: हा, तानाजी चौले, उजाळेवाडी तालुका, करवीर जिल्हा, कोल्हापूर येथून बोलते मॅडम.
0: बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: हा, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिन असे दोन एकाच दिवशी 21 जूनला आलेले आहेत.
0: बरोबर.
1: तर त्या संदर्भात बोलायचं होतं, योग आणि संगीत हे दोन्हीही माणसाच्या फिजिकल अँड मेंटल म्हणजे शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
0: नक्कीच.
1: पण धकाधकीच्या जीवनामध्ये काय होतंय याचा वापर लोक करत नाहीत. आता पूर्वीची लोक सुद्धा संगीत वगैरे अगदी आतुरतेने ऐकायची, म्हणजे त्यातलं जे कारुण्य आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित ते जलायचे आपल्या मनावरती.
0: बरोबर.
1: पण आता अलीकडे काय झालंय, धावपळीच्या युगामध्ये हे त्यांना करणं जमत नाही, म्हणजे संगीत ऐकणं सुद्धा लोक कमी झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, योगासाठी सुद्धा म्हणजे सुरुवातीला करायचं, नंतर त्यातून बाहेर पडायचं असं होतं.
0: बरोबर.
1: मग त्याच्यासाठी कसं आहे, आपल्याला जर आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने दीर्घायुष्य जर पाहिजे असेल तर आपल्याला योगा हा किमान दररोज 1 तास केला पाहिजे, एक. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता आकाशवाणी आहेत किंवा इतर माध्यम आहेत त्या ठिकाणी तुम्ही संगीत ऐकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि संगीत आणि योग ह्या दोन्हीमुळं हे तुमचं जे शारीरिक किंवा मानसिक आरोग्य आहे ते चांगल्या पद्धतीने राहणार आहे.
0: बरोबर. तर आज याच अनुषंगानं आपल्याला गाणं कोणतं ऐकायचं आहे?
1: सुधीर फडके यांचं एक अभंग आहे बघा, थोरा होणी थोर श्रीहरी गोकुळचा चोर. गोकुळचा चोर या नाटकातलं हे गाणं आहे.
0: जरूर ऐकूया हे गाणं. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आपलं शरीर सुदृढ बनतं, लवचिक बनतं आणि मनशांती सुद्धा मिळते म्हणायला काय हरकत
1: नाही.
0: कारण काय आपल्या मनाला स्थिरत्व येतं त्याच्यामुळं. याच्यासाठी योग हा आपल्या जीवनामध्ये महत्वाचा आहे. योगासनं फक्त योग दिनाला करायची नाही तर ती दररोज करायला लागतील.
1: नक्कीच.
0: पूरक व्यायाम, आसन, प्राणायाम या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. योगासन आणि संगीत याचा समन्वय आपण याच्यामध्ये छानपैकी साधू शकतो.
1: बरोबर.
0: जीवनामध्ये योग आणि संगीत हे महत्वाचे आहेत. दररोज सकाळी आपण योग केला तर दिवसभर आपलं शरीर जे आहे ते छानपैकी काम करतं. मनाला तर शांती मिळतेच आणि शरीरामध्ये उत्साह असतो काम करण्यामध्ये.
1: सकाळी सकाळी योगासनं करत असताना जर संगीताची साथ घेतली तर नक्कीच आपला दिवस हा अगदी उत्साहात जाईल.
0: हा अतिशय महत्वाचा.
1: बरोबर.
0: आनंदी आनंदगडे हे गाणं त्या ठिकाणी ऐकायला आवडेल.

0: नमस्कार, बोला, कोण बोलताय?
1: मी कोल्हापूरहून सुनीता करकरे बोलतेय.
0: बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: थँक्यू. योग हा शब्द संस्कृत मधील युज या धातूपासून बनला आहे. युज म्हणजे जोडणे, शरीर आणि मन यात जोडलं जातं, म्हणून याला योगा म्हणतात. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ताणतणाव, चिंता, विवंचना, व्याधी यापासून जर दूर राहायचं असेल तर योगाची वाटचाल आपल्याला करायला हवी.
0: नक्कीच.
1: आज विश्व संगीत दिवसही आहे. संगीत हाही पिढ्यानपिढ्या चालत आलेला जुना वारसा आहे. संगीतामध्येही योगासारखी जगण्याची उर्मी देण्याची ताकद आहे.
0: बरोबर.
1: स्वर, लय, ताल यांचा योग्य वापर केल्याने संगीत बनते, जे मनाला आनंद देते. पौराणिक आणि पारंपरिक संगीताचे जनक आणि योगाचेही मूळ गुरु भारतीयच आहेत. योगा जी अष्टांगे आहेत त्याची शेवटची पायरी समाधी आहे, आणि ही समाधी संगीतात तल्लीन झाल्यावर लागते. या दोनही साधना एकट्याने करता येतात आणि एकटेपणा घालवायलाही त्या मदत करतात. वेदना कमी करण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी या दोन्हीचाही उपयोग होतो. मेंदू तल्लख राहण्यासाठी, अल्झायमर किंवा डिमेन्शिया अशा रोगांवर ही दोन्ही साधने उपयुक्त ठरतात. भारताला लाभलेल्या या दोन फार मोठ्या देणग्या आहेत.
0: बरोबर.
1: 1970 अभिनेत्री या सिनेमामध्ये हेमा मालिनीवर एक चित्रित केलेलं गाणं आहे, ओ घसा सावरी. लक्ष्मीकांत पॅरेलल यांनी संगीत दिलेलं हे गाणं आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये ना हेमा मालिनीने ती डान्सर असते ना,
0: बरोबर,
1: तर त्यामध्ये योगाचा वापर केलेला आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे हे समयोचित गाणं होईल असं मला वाटतं.
0: नक्कीच.
1: हे गाणं मी आज सिलेक्ट केलंय.

0: कार्यक्रम त्यासाठी आपण ट्यून केलंय FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप. या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे लजीना तुरुप.
1: मी रावसाहेब शिरोळे.
0: नमस्कार, बोला.
1: आज आंतरराष्ट्रीय योग आणि संगीत दिवस आहे.
0: बरोबर.
1: या दिनाचं महत्व म्हणजे शरीर आणि आत्मा यांच्यात ताळमेळ घालण्यासाठी योग आणि संगीत यांची सांगड घालणे ही काळाची गरज आहे.
0: बरोबर.
1: दररोज काही वेळा स्वतःसाठी आणि मनशांतीसाठी योगा म्हणा, सूर्यनमस्कार म्हणा, संगीत म्हणा, हे ऐकलंच पाहिजे.
0: बरोबर.
1: आणि या क्रिया केल्याच पाहिजे. आता दोन्ही क्रिया काय आहेत म्हणजे काय, ताणतणाव कमी करतात, आपली झोप असेल ती सुधारतात, किंवा मनाची एकाग्रता वाढवतात, किंवा शारीरिक जे व्याधी असतील किंवा ज्यांची ढेरी सुटलेली असेल ते देखील कमी करायला या योगाचा उपयोग होतो. आज आपण बघतो शहरामध्ये झुंबा डान्स चालतात, तर महिलांचा या झुंबा डान्सला यातील प्रकार आहे तो संगीत ऐकून त्या तालावरती नाचायचो.
0: बरोबर.
1: आणि तुमचं गाणं आवडतं गाणं निवडायचो आणि गाण्याच्या तालावर श्वासाची लय साधून योग आणि कसरत करायचं. झुंबा डान्स शहरामध्ये चालतात.
0: बरोबर.
1: म्हणजे ही एक योग साधना म्हणायची, ज्याला जमेल तेव्हा त्या पद्धतीनं प्राणायाम, योग, सूर्यनमस्कार, संगीत हे त्यांनी ऐकावं आणि शरीर तालबद्ध आणि तंदुरुस्त ठेवावं असं मत आहे.
0: तर
1: सर्व योग आणि संगीत प्रेमींना या योग दिनाच्या संगीत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: आपल्यालाही शुभेच्छा. आज गाणं सांगा, कोणतं ऐकायचं आहे?
1: तुम बीन मध्ये चांगलं गाणं आहे, ते लावा.
0: जरूर ऐकूया. नमस्कार.

0: नमस्कार बोला, कौन बोलता है?
1: हेलो रजिना मैडम जी, नमस्कार।
0: नमस्कार बोला।
1: हाँ, विदर्भ यवतमाळहून संतोष खडसे बोलतोय।
0: बोला।
1: आणि 12व्या योग दिवसाबरोबरच जागतिक संगीत दिवस देखील आज पूर्ण विश्व साजरा करत आहे।
0: नक्कीच।
1: तर या दोन्हींबद्दल आपण आज या गप्पा गाणी कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत। तर योग दिनाबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या भारताची जी प्राचीन योग परंपरा आहे, या योग परंपरेला वैश्विक स्तरावर मान्यता आणि प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी, सन्मान मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी 2014 सालापासून हा मुद्दा संयुक्त राष्ट्र सभेत मांडला होता की आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा व्हावा म्हणून। आणि 2015 मध्ये 21 जून पासून हा योग दिवस आपण नियमितपणे साजरा करतोय दरवर्षी। आणि बऱ्याचशा देशांनी हा देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून स्वीकारलेला आहे। आणि आज संपूर्ण जग आपल्या भारताच्या या देणगीचं, योगाचं नियमितपणे अनुसरण करत आहे आणि आपली जे जीवनशैली आहे ती सुंदर बनवण्यास प्रयत्न करते आहे।
0: बरोबर।
1: आणि योग म्हणजे खरंच मॅडम जी आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक आपण भागच बनवला पाहिजे त्याला।
0: बरोबर।
1: हा केवळ एका दिवसाचा उत्सव न मानता याला आपली दैनंदिन आयुष्यातली एक आपली सवय म्हणून आपण तिला आत्मसात केलं पाहिजे।
0: नक्कीच।
1: आणि योगाचे फायदे जे आहेत ते पूरं जग आता जाणू लागलेलं आहे, कारण याचे वेगवेगळे शारीरिक लाभ तर आहेतच, याशिवाय मानसिक लाभ आहेत, भावनिक सुद्धा लाभ आहेत। विविध प्रकारचे आजार या योगा केल्यामुळे दूर होतात। तर या योगामुळे आपल्याला श्वसनाचे जे काही आजार आहेत किंवा मग काही मानसिक विकृती आहेत, समजा जसं की नाराजगी आहे काही, समजा किंवा मग उदासी आहे, चिडचिडेपणा आहे, ताणतणाव आहे, फ्रस्ट्रेशन वगैरे वगैरे, आळशीपणा, अनिद्रा वगैरे, झोपेची समस्या, असे विविध समस्या ह्या योगाच्या नियमित केल्यामुळे त्या आटोक्यात येऊ शकतात, संतुलन

0: जीवनात येऊ शकतात किंवा नाहीसही होऊ शकतात. योगाचा आणि संगीताचा देखील फार घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे आता कुठलाही माणूस असा आपल्याला सापडू शकणार नाही की ज्याला संगीत आवडत नाही म्हणून. माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत संगीत हा आपला सोबती असतो. आपल्या सुखदुःखाच्या क्षणांमध्ये म्हणा सोबत राहणारा आणि आपल्याला साथ करणारा विषय म्हटलं तर संगीत म्हणून आपल्याला सांगता येईल. योग आणि संगीत यांचा संबंध सांगायचा झाला तर संगीत प्रकृतीच्या कणाकणामध्ये वसलेलं आहे. ज्यावेळेस आपण प्राणायाम किंवा योगा करू शकतो तर त्यासाठी आपण सकाळची वेळ निवडलेली असते, म्हणजे एकदम नीरव शांतता असलेली वेळ. शांततेमध्ये देखील एक संगीतच दडलेलं असतं. सकाळची ती मंद मंद झुळझुळ वाहणारी हवा असते किंवा मग पानांचा सळसळतापणा वगैरे असं हे एक संगीताचाच भाग आहे. त्यामुळे मन आपले एकदम एकत्र होऊन आपण योगा देखील छान प्रकारे करू शकतो. आणि हा संगीताची ताल सूर लय आहे निसर्गातली, ही सुद्धा आपल्या सोबत असल्यामुळे या दोन्हीचा ताळमेळ आपल्याला योगा करण्यासाठी फार उत्तमपणे जमू शकतो. आणि त्यामुळेच योगा आणि संगीत हे दोन्ही आपण नियमितपणे आत्मसात केले पाहिजे, यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये नक्की वापर केला पाहिजे. ते गाणं आहे बघा, एक विविध कलाकारांनी गायलेलं आहे, मिले सूर मेरा तुम्हारा.
1: बर, योग आणि संगीत यांचा कशा प्रकारे समन्वय साधता येईल, आपल्याला त्याचा कसा उपयोग होईल याविषयी आपण आपलं मत व्यक्त केलं. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. जरूर ऐका आपल्या आवडीचं गाणं. नमस्कार.

श्रोते हो, योग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मक एकरूपतेची प्रक्रिया, तर संगीत म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचं एक माध्यम. ही दोन्ही साधनं मानवी आयुष्य अधिक समृद्ध, शांत आणि संतुलित करतात. या दोन प्रवाहांची सांगड म्हणजे मन, शरीर आणि आत्म्याचं समन्वय साधणारी एक अद्भुत साधना आहे. याबरोबरच श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आज ध्वनिमुद्रणासाठी तंत्रसहाय्य केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातून संजय कुऱ्हाडे यांनी, पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून झाकीर हुसेन मुजावर यांनी. चला तर मग श्रोते हो, आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत संवादिका लजीना तुरुप आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, गप्पा गाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो, ही होती आशा भोसले यांच्या सुरेल स्वरात शांता शेळके यांची रचना. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, यानंतर 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी अमृता स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, आज 21 जून, आज जागतिक योग दिन. शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवणारा, आरोग्यदायी जीवनशैलीचा मार्ग दाखवणारा हा योग. जगभरात आजचा दिवस वेगवेगळ्या सामूहिक उपक्रमांमधून साजरा केला जातो आहे. निरोगी आणि सकारात्मक जीवनशैली सर्वांनीच अंगीकारावी आणि त्यातूनच सुदृढ समाज घडावा हाच यामागचा उद्देश असावा असं मला वाटतं. कारण आपलं शरीर, मन या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या आहेत. शरीराला वेदना झाली तर मन अस्थिर होतं आणि मनाची अवस्था बिघडली तर शारीरिक त्रास सुरू होतो. त्यामुळं हे जर होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जीवनातली अशांती टाळायची असेल, एकत्रित सामोपचारानं मिळून मिसळून वागून सुदृढ समाज आपल्याला घडवायचा असेल, तर आपण दैनंदिन जीवनात योगाचं महत्व जाणून ती आपली जीवनशैली बनवणं हे नक्कीच आवश्यक आहे. आता श्रोते हो, योगाभ्यास म्हणलं की अष्टांग योग येतो. त्यामध्ये यम, नियम, आहार, प्रत्याहार आणि त्याचे पुढचे टप्पे येतात. म्हणजेच काय तर आपण काय योग्य खावं, प्यावं, काय टाळावं, यासोबत कसं वागावं, वागू नये, आपलं आचरण कसं असावं, या प्राथमिक स्तरापासून योग आपल्याला निरोगी करायला, मनानं सशक्त व्हायला मदत करत असतो. आता यासाठी पुढे जाऊन आसनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास आपण करणं किंवा हे शिकून घेणं हे गरजेचं आहे. याचं महत्व आपण जाणतोच, तर यातलाच आणखी एक प्रकार आहे, तो म्हणजे योग निद्रा. ही योग निद्रा म्हणजे काय, त्याचे फायदे, त्याचं महत्व याविषयी आज आपण आता योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार प्राजक्ता मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
1: नमस्कार.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे की योग निद्रा म्हणजे नेमकं काय?
1: अच्छा, तर योग निद्रा ही योगामधली अत्यंत महत्वाची पण थोडीशी दुर्लक्षित असलेली अशी एक क्रिया आहे. योग निद्रा या संपूर्ण शब्दामध्ये एकूण दोन शब्द आहेत, योग आणि निद्रा. आता निद्रा म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, निद्रा म्हणजे झोप. पण आता योग निद्रा म्हणजे काय, तर योगातील काही क्रिया, काही पद्धती यांचा वापर करून जी निद्रा दिली जाते किंवा जी विश्रांती दिली जाते त्याला योग निद्रा असं आपण म्हणू शकतो. फक्त योग निद्रेमध्ये शरीरालाच नाही तर मन, बुद्धी, विचार, अगदी आपल्या अंतरात्म्याला सुद्धा विश्रांती देण्याची शक्ती आहे.
0: अरे वा.
1: योग निद्रेलाच आनंदपूर्ण विश्रांती असं सुद्धा आपण म्हणू शकतो.
0: बरोबर, म्हणजे पूर्णतः तणावमुक्त, ताणमुक्त असं आपण ती एक शरीराला, मनाला ही स्थिती आणू शकतो किंवा देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी बरोबर. योग निद्रेमधून माणूस एकदम फ्रेश, टवटवीत आणि ताजतवानं फील करू शकतो.
0: हा, ही सर्वसाधारण योग निद्रेची व्याख्या किंवा एक म्हणजे काय हे आपल्याला
1: ओळख म्हणू शकतो आपण.
0: हा, तर सामान्य निद्रा आणि योग निद्रा यातला फरक कसा सांगता येईल?
1: हा, सामान्य निद्रा आणि योग निद्रेमध्ये तर प्रचंड फरक आहे. सामान्य निद्रा म्हणजे काय की आपण शक्यतो रात्री 9, 10, 11 जी काय आपली वेळ असेल तेव्हा जी आपण झोपतो ती झाली आपली सामान्य निद्रा. आणि योग निद्रा ही जास्तीत जास्त 1.5 ते 1 तासाचीच आपण घेतो.
0: बर,
1: तर हा त्यातला मुख्य फरक आहे. त्याच्यानंतर अजून महत्वाचा फरक म्हणजे सामान्य निद्रा म्हणजे रात्रीची आपण जेव्हा झोप घेतो तेव्हा आपण काय करतो की मनातले सगळे विचार, ताणतणाव,

0: उद्या काय करायचंय, डब्याला काय करायचंय, किंवा 100 प्रकारचे विचार घेऊन आणि 100 प्रकारचे ताण घेऊन आपण तसंच जे झोपी जातो ती झाली आपली सामान्य निद्रा.
1: बरोबर.
0: आणि योग निद्रेमध्ये काय करतो आपण, योग निद्रेमध्ये आपण शारीरिक ताण तर सगळे शरीरातले काढून टाकतोच, पण शिवाय मनावर आलेले ताण आहेत ते पण आपण पूर्णपणे काढून टाकतो. आणि त्यानंतर योग निद्रेमध्ये आपण सजगतेने विश्रांती घेतो, हा अत्यंत महत्वाचा फरक आहे.
1: बरोबर.
0: रात्रीची जी निद्रा असते आपली, त्याच्यातून आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधी कधी थकल्यासारखं वाटतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही किंवा आपली झोप गाढ झाली असं वाटत नाही, पण अगदी 1 तासाची योग निद्रा जरी आपण घेतली ना तरी आपल्याला अत्यंत फ्रेश टवटवीत आणि आपली खूप गाढ निद्रा झाली असा अनुभव प्रत्येकाला येतो.
1: बरोबर. म्हणजे या प्रकारामुळं किंवा योगासनातला हा जो प्रकार आहे योग निद्रा, तर हे जर आपण केलं तर मनाची स्थिती आपली अतिशय शांत किंवा स्थिर यामध्ये राहणार आहे.
0: अगदी अगदी बरोबर बोललात. मन आपलं सतत, मनाचं लक्षण काय आहे की सतत विचार करणं, धावणं, द्वंद्व किंवा कॉन्फ्लिक्ट, हे करू का ते करू, सतत 2 गोष्टींमधली एकाची निवड करणं, थोडक्यात काय आहे विविध विचार करणं, ही मनाची वृत्ती असते.
1: बरोबर.
0: बरोबर. तर योग निद्रेमध्ये काय केलं जातं, ही वृत्ती थांबवली जाते. अगदी पूर्ण जरी थांबवता आली नाही तरी निदान त्याचा फोर्स तरी कमी केला जातो. म्हणजे समजा 1 सेकंदाला आपल्या मनामध्ये 25 विचार येत असतील तर ते प्रमाण आपण अगदी 1-2 विचारांवर आणू शकतो. म्हणजे मनातील विचारांचा फोर्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता हे दोन्हीही कमी करण्याची ताकद योग निद्रेमध्ये आहे. त्यामुळे मनाची अवस्था एकदम शांत, पॉझिटिव्ह, आणि मेन म्हणजे व्यक्ती आहे त्या क्षणाला अनुभवते, ना भूतकाळात जगते ना भविष्यकाळात जगते.
1: अरे वा. आता सामान्यतः आपण योगासनं माहिती आहेत म्हणतात की म्हणजे सकाळी आपण करतो किंवा कुणाला शक्य असेल तर रिकाम्या पोटी संध्याकाळी सुद्धा बऱ्याचदा केले जातात.
0: बरोबर.
1: योगासनं करणं आणि योग निद्रा हे नेमकं काय आहे, कुठली स्टेज म्हणता येईल किंवा काय नेमकं त्याबद्दल काय
0: तर मी थोडस याच्यासाठी तुम्हाला योग निद्रा ह्याच्या अगदी थोडक्यात इतिहास असं म्हणता येणार नाही पण थोडीशी अजून माहिती देते. मुळात योग निद्रा हा प्राचीन योगशास्त्रामधला प्रकार नाही आहे. बिहार स्कूल ऑफ योगाचे स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी योग निद्रा हा प्रकार शोधून काढला असं म्हणणार नाही मी, त्यांनी तो तयार केला. म्हणजे मूळ आपण जर पतंजलींचं योगशास्त्र वाचलं किंवा घेरंड संहिता वाचली तर त्याच्यामध्ये कुठंही योगनिद्रेचा उल्लेख नाहीये. पण मग स्वामी सत्यानंद सरस्वती हे अत्यंत प्रयोगशील असे योगी होते, त्यामुळे त्यांनी विविध जे प्रयोग केले मानवी मनावर किंवा मानवी वर्तणुकीवर, तर त्याच्यातून त्यांनी योगनिद्रा हे तंत्र विकसित केलेलं आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी अलीकडचं असं तंत्र आहे. तर योगासनं ही पूर्वापार चालत आलेली आहेत किंवा ग्रंथांमधून पण आलेली आहेत, पण योग निद्रा ही बऱ्यापैकी अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली पद्धती आहे. योगासनं कधी करावीत, कशी करावीत, भरल्या पोटी, रिकाम्या पोटी, हे सर्व सूचना आपल्याला ग्रंथांमधून मिळतात. तसं योग निद्रेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठराविक काही गोष्टी मी तुम्हाला अगदी निश्चितच सांगू शकते. योग निद्रा घेण्यासाठी कुठलंही काळ, वेळ, जात, वय, आजारी आहे, सुदृढ आहे या कशाचंही बंधन नाही आहे. फक्त योग निद्रा घेण्यासाठी आपलं पोट बऱ्यापैकी रिकामं पाहिजे. भरल्या पोटी आपण फार वेळ उत्ताण झोपू शकत नाही. योग निद्रा ही मोस्ट ऑफ द टाइम ही शयन स्थितीत म्हणजे पाठीवर झोपलेल्या अवस्थेत दिली जाते. अगदीच काही काही लोक जर आजारी असतील किंवा हातपाय फ्रॅक्चर असतील किंवा ज्यांना पाठीवर झोपताच येत नाहीये त्यांना मग जी त्यांच्यासाठी जी सुखकारक स्थिती आहे त्या स्थितीमध्ये पण आपण योग निद्रा देऊ शकतो. यातला पुढचा महत्वाचा नियम किंवा गोष्ट म्हणजे योग निद्रा ही कधीही स्वतःहून घेऊ नये. योग निद्रा हा थोडक्यात निर्देशित ध्यान कसं असतं की मी ध्यानाला बसले आणि समोर माझे गुरु आहेत किंवा शिक्षक आहेत आणि ते मला काहीतरी शिकवतायत, सांगतायत आणि मग मी ते त्याचं अनुकरण करते. अशा पद्धतीनं कायम योग निद्रा घ्यावी. त्यामुळे ती तज्ज्ञ गुरु किंवा तज्ज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला घ्यावी आणि मग नंतर जेव्हा आपल्याला त्याचा चांगला सराव होईल तेव्हा मग आपण स्वयंसूचनेनं ते येऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे योगनिद्रेला बाकी कोणतंही बंधन नाही, फक्त पोट रिकामं पाहिजे आणि तज्ज्ञ योग गुरु मार्गदर्शन हा सल्ल्यानं करावी.
1: नक्कीच.

0: आता हाच फरक म्हणजे योगासनं केली तर आपल्या शरीराला त्या त्या अवयवाला व्यायाम मिळत असतो आणि योग निद्रेनं मुळात महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्थिर होतं, मनाला शांतता मिळते.
1: अगदी बरोबर,
0: हा फरक इथं करता येईल.
1: हो, मनाला शांतता मिळते, त्याच्यानंतर अनेक आजार पण ह्याच्यामधून दूर होऊ शकतात. विशेषतः मनोकायिक आजार जे म्हणतो ना, म्हणजे मनामध्ये बिघाड झालेला असतो आणि मग त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं. असे जे आजार आहेत ते ह्याच्यातून अगदी बरं होण्याला खूप फायदा होतो. त्याच्यानंतर व्यसन कमी करण्यासाठी ह्याचा खूप जास्त वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर आजकाल जे आपण बघतो बिहेव्हिअरल प्रॉब्लेम, म्हणजे वर्तणुकी संदर्भातले जे पण काही प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा योगनिद्रेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केला जातो.
0: अरे वा, छान. म्हणजे सगळ्यात आत्ताचं हे सध्याचं आपलं युग म्हणूया किंवा एक आपल्या आजूबाजूचं वातावरण म्हणलं तर स्पर्धेचं युग आहे.
1: अगदी बरोबर.
0: तणाव अगदी गृहिणींपासून ते कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते आणखी काय म्हणा, हे सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा तणाव आहे, ताण आहे. तर त्यामध्ये योग निद्रा हा जो प्रकार आहे यानं आपल्या शरीराला आणि मनाला अतिशय छान स्थिरत्व प्राप्त होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी अगदी, 100%.
0: आता तुम्ही म्हणलात की याला काळ वेळ कशाचंच बंधन नाहीये आणि मार्गदर्शकांच्या सूचनेनुसार आपण हे करू शकतो,
1: पण
0: आणखी काही काळजी यामध्ये घेण्यासारखी काही आहे का, म्हणजे हे करताना काळजी घेतली पाहिजे?
1: काळजी विशेष दक्षता घ्यावी असं ह्याच्यामध्ये काही नाहीये, पण योग निद्रा ही जी संपूर्ण प्रोसेस असते साधारण अर्धा ते पाऊण तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत ती देता येते, तर त्याच्यामध्ये एक संकल्प घ्यायचा असतो. आणि संकल्प म्हणजे काय असतं की आपली कोणतीही इच्छा, अगदी स्ट्रॉंग, प्रत्येकालाच काही ना काही स्वप्न आकांक्षा असतात, इच्छा असतात, तर ह्या इच्छेचं वाक्य आपल्या मनामध्ये तयार करायचं असतं योग निद्रेच्या सुरुवातीला. कारण संपूर्ण योग निद्रेदरम्यान आपल्याला ते दोन वेळेला मनातल्या मनात म्हणायचं असतं आणि हा संकल्प जो आहे हा गुप्त ठेवायचा असतो, हा आपल्या शिक्षकांना किंवा कुणालाही सांगायचा नसतो. तर ह्या संकल्पाचं वाक्य जे आहे ते एकतर चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ ह्या दोनच काळांमध्ये घ्यायचं असतं, म्हणजे ठरवायचं असतं आधीच. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा मला आयएएस ऑफिसर व्हायचं आहे, तर माझ्या संकल्पाचं वाक्य काय असणार आहे की 2026 या वर्षामध्ये मी आयएएस ऑफिसर झालेली आहे. जर मी अभ्यास केला तर होईन, जर मला नशिबाची साथ मिळाली तर होईन, म्हणजे ह्याच्यामध्ये जर तर असं कोणतंही संदिग्धपणा आपल्याला नको आहे. दक्षता म्हणजे काय की हे वाक्य जे पण असेल आणि हे तुम्ही स्वतःच्या फायद्याचं, समाजाच्या, फॅमिलीच्या, अगदी देशाच्या, जगाच्या फायद्याचं सुद्धा तुम्ही हे वाक्य बनवू शकता. थोडक्यात माऊलींनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांनी हे हा संकल्पच मांडलेला आहे, तसा आपण आपल्यासाठी पण संकल्प घेऊ शकतो. आणि दक्षता म्हणजे हा संकल्प निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडायचा आहे आपण, ज्याच्यामध्ये दुसऱ्या कुणाचंही नुकसान आपण मनामध्ये सुद्धा आणता कामा नये. की समजा मला 10 करोड रुपये पाहिजेत तर माझ्या भावाच्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे मला यावेत, असं कोणतंही म्हणजे दुसऱ्याचं नुकसान करून माझा फायदा असं त्याच्यामध्ये कोणतंही आलं नाही पाहिजे, एवढी एकच काळजी आपल्याला घ्यायची. बाकी ही अतिशय सुलभ क्रिया आहे. सगळ्यात महत्वाचं काय, आसनांमध्ये आपल्याला काहीतरी स्वतःला हालचाल करायला लागते किंवा प्राणायाम असू दे, शुद्धिक्रिया असू दे, त्यात आपल्याला फिजिकली काहीतरी करायला लागतं. हे इतकं सुखद आहे ना की याच्यामध्ये आपल्याला फक्त शवासनात पडायचं आहे आणि आपल्या गुरु किंवा शिक्षकांचं ज्या पण सूचना आहेत त्या मनापासून फॉलो करायच्यात, एवढ्या दोनच गोष्टी. आणि त्यातून जो आनंद किंवा जी प्रगाढ शांती आपल्याला मिळते ती आपल्याला एरवी फारशा कुठल्या सहसा गोष्टीतून मिळत नाही.
0: मी तेच आता खरं तर म्हणणार होते की काही ना काही आजार हे प्रत्येकाला हल्लीच्या जगात आहेत. अगदी बीपी शुगर जरी हे कॉमन म्हणलं तरी शारीरिक व्याधी असतील, हात पाय अमुक काही ना काही शारीरिक व्याधी असतात, तर अशा वेळेला तिथी आसनं म्हणा, भले आसनाचे फायदे खूप असतील पण करू शकत नाही,
1: बरोबर आहे,
0: किंवा वेळ मिळतो नाही मिळत ह्याही गोष्टी असतात. आणि
1: बरोबर आहे,
0: ज्या वेळेला हे आपण करू शकत नाही अशी अवघड आसनं असतील तर त्यावेळेला ही योग निद्रा अशा पद्धतीनं

0: फायदेशीर ठरू शकते आपल्याला.
1: अगदी अगदी अशी अनेक उदाहरणं आहेत किंवा आम्ही पाहिलेली पण आहेत, आम्ही वाचलेली सुद्धा आहेत की योग निद्रेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, ह्याच्यात मनाची शक्ती वापरली जाते. म्हणजे अगदी आम्ही पॅरालिसिस झालेल्या लोकांवर सुद्धा योग निद्रेचा अवलंब केलेला आहे. तर पॅरालिसिस मधून संकल्प आम्ही त्यांना तेव्हाच घ्यायला लावलं होतं की ज्या तारखेला आम्ही ही थेरपी चालू केली त्याच्यापासून बरोबर 6 महिन्यांनी जी तारीख येत होती ती त्यांना मनात धरायला सांगितली. तर त्या तारखेला मी स्वतःच्या दोन्ही पायावर चालत आहे हा संकल्प आम्ही आमच्या पेशंटला घ्यायला सांगितलेला होता. आणि बरोबर 9 तारखेला आमचा पेशंट मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
0: अरे वा,
1: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे योग हे थेरपी म्हणून उपचार म्हणून पण वापरलं जातं ना, तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला

0: मोजून 5 पावलं त्या दिवशी चाललेला होता.
1: अरे वा.
0: म्हणजे हा अनुभव आहे. किंवा अजून एक मला योग निद्रा, म्हणजे हल्ली कसं आहे, योग हे थेरपी म्हणून, उपचार म्हणून पण वापरलं जातं ना. तर आमच्याकडे आमच्या सेंटरला येणाऱ्या एक नवरा बायकोंचा किस्सा मला सांगायला आवडेल. त्यांना बरोबर 25 वर्ष दोघांनाही मूल नव्हतं, लग्नानंतर 25 वर्ष मूल नव्हतं. आणि सर्व टेस्ट करून झाल्या, दोघांचेही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते, त्यांनी सगळे उपाय करून झालेले होते, थकले होते. आणि ते आमच्याकडे रेग्युलर साध्या योग वर्गाला जॉईन झाले होते जनरल फिटनेससाठी. आणि मग त्यांना बाळासाठी, संततीसाठी आम्ही योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरली. आणि बरोबर 1.5 वर्षानंतर त्या दोघांनाही एक अतिशय गोंडस सुदृढ मुलगी झाली. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. आता ती मुलगी जवळपास 2.5 ते 3 वर्षाची असेल, पण हे आम्ही पाहिलंय. अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील की फक्त योग निद्रा ही थेरपी म्हणून वापरून सुद्धा बरेच सारे शारीरिक मानसिक व्याधी दूर केल्या गेल्या.
1: आता हे शारीरिक व्याधींच्या बाबतीतलं थोडक्यात सांगितलं तुम्ही ही 2 उदाहरणं. मानसिक फायदा ज्या पद्धतीनं होतो तसा मानसिक आजारामध्ये या योग निद्रेचा फायदा झालेला असं काही एखादा अनुभव म्हणा किंवा उदाहरण तुम्ही काही 1-2 सांगितलं?
0: हो अगदी, म्हणजे मी तुम्हाला ह्याची भरपूरच उदाहरणं सांगू शकते, पण त्यातलं एक अगदी प्रॉमिनेंटली माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे आमच्याकडे एक मुलगी येत होती, 22 वर्षाची मुलगी होती. तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं, 1 वर्षाचा तिनं गॅप घेतला होता, कारण तिला पुढे शिकायला US जायचं होतं. आणि तिला शाळेत असल्यापासूनच पॅनिक अटॅक्सचा तिला प्रचंड त्रास होता, अँझायटी आणि पॅनिक अटॅक्स. आणि तिची लक्षणं एवढी तीव्र होती की जेव्हा ती सुरुवातीला आली तेव्हा नुकती ती त्या अटॅकमधून बाहेर आली होती. तिची लक्षणं ही होती की ती एकदा रडायला लागली की ती 2-3 दिवस कंटिन्यू रडत राहायची, बाहेर जायला घाबरायची. अतिशय सामान्य गोष्टीची तिला अँझायटी यायची की गावाला जायचं तर बॅग पॅक करायची आहे, वेळेत स्टेशनला पोहोचायचं आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण तिला पॅनिक अटॅक्स यायचे. तर सुरुवातीला जेव्हा ती आमच्याकडे आली तेव्हा आम्ही फक्त योग निद्रास नाही, तेव्हा आम्ही तिला बेसिक आसनं पण दिली, प्राणायाम दिला, वेगळे वेगळे मेडिटेशनचे प्रकार आहेत ते पण आम्ही दिले, आणि त्याच्यात आम्ही तिला योग निद्रा परत ऍड केली. आणि जेव्हापासून आम्ही योग निद्रा ऍड केली तेव्हा तिचे इथं, म्हणजे कोल्हापुरात असताना, तिचे पॅनिक अटॅक्सचं प्रमाण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जे अगदी 2 आठवड्यातनं वगैरे यायचे त्याचा कालावधी हळूहळू तिचा लांबत गेला. पण आमची खरी कसोटी कधी होती की ती जेव्हा US जाणार होती त्याच्यानंतर आमची खरी कसोटी होती. जवळपास ती थेरपीला यायला लागल्यानंतर 6-1 महिन्याने ती US जाणार होती. आणि इथं कसं व्हायचं, मी लगेचच तिला पॅनिक अटॅक आला की फोनवर किंवा ती याच्याने लगेच आम्ही तिच्यावर उपचार करायचो, पण तिकडं गेल्यावर काय करायचं हा प्रश्न आमच्या समोर होता. मी तिला सगळी टेक्निक शिकवून ठेवली होती आणि मी तिला एक योग निद्रा खास तिच्यासाठी जी बनवलेली होती ती तिला रेकॉर्ड करून दिली होती की तुला कधी काय वाटलं तर तू हे मोबाईलवर ऐक. आणि झालं, ती मुलगी गेली US पोहोचली. त्या युनिव्हर्सिटीत नंतर ती पहिली इंडियन होती तिने त्या युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला. सगळं खूप छान झालं. तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा तिचा मला फोन आला तेव्हा सांगायचा किस्सा मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. मुंबई एअरपोर्ट पासून तिच्या ठिकाणी पोहोचायचा 36 तासाचा प्रवास होता आणि तिचं विमान जिथं तिला बदलायचं होतं त्या ठिकाणचं तिचं विमान पुढचं कॅन्सल झालं आणि ती अख्खी रात्र तिला एअरपोर्टवर एकटीला काढायला लागली.
1: बरं.
0: तेव्हा ती म्हणली ती जी सिच्युएशन होती ती माझ्यासाठी प्रचंड पॅनिक क्रिएट करणारी होती, कारण रात्री एकटंच एअरपोर्टवर राहायचं. म्हणजे जी मुलगी बॅग भरताना पण जिला पॅनिक अटॅक्स येत होते तिनं ते पूर्ण रात्र काढून परत ते विमान चेंज करून तिथपर्यंत पोहोचणे. आणि तेव्हा ती म्हणली मी रात्री मॅडम योग निद्रा लावलेली होती आणि त्याच्यानं माझा पॅनिक अटॅक किंवा जे आहे बाकी ब्रिदिंग टेक्निक्स हे मी कंट्रोल केलं. आणि त्याच्यानंतर तिथे जेव्हा जेव्हा तिला वाटायचं तेव्हा तेव्हा फक्त योग निद्रा आणि बाकी ब्रिदिंग टेक्निक्सनं ती पूर्ण ती तिची 2 वर्ष तिनं सर्व्हाइव्ह केली. आणि आता तर काय तिला तो त्रास होतच नाही. हे फार म्हणजे माझ्या अगदी लक्षात राहिलेलं छान उदाहरण आहे.
1: नक्कीच नक्कीच. आता ही योग निद्रा कधी करायची, कशी करायची किंवा मार्गदर्शनाच्या खालीच आपण हे करायचं हे तर तुम्ही सांगितलं, पण ऍक्च्युअल योग निद्रा करताना याच्यामध्ये काय स्टेप्स असतात?
0: हा, तर योग निद्रेमध्ये ठराविक स्टेप्स असतात. म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या योग निद्रा आहेत पण त्यात सुद्धा टप्पे ठरलेले आहेत की कधी कोणती गोष्ट साधकाकडनं करून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा ह्याची सुरुवात जी होते

0: ती शवासनात येण्यापासून होते. त्याच्यामध्ये व्यक्तीला पाठीवर झोपवलं जातं किंवा शक्य नसेल तर मग ते बसून पण घेऊ शकतात. त्यानंतर सगळ्यात पहिला टप्पा येतो तो म्हणजे आपल्या बॉडीविषयी अवेअरनेस, आपल्या शरीर सजगता ज्याला म्हणतो, बॉडीकडे लक्ष देणं. ह्या सगळ्या सूचना आपल्याला अतिशय सायलेंटली रिदमिक पद्धतीनं आपले जे पण कोणी मेंटॉर आहेत ते देत राहतात. त्याच्यानंतर अवयव ध्यान म्हणून प्रकार असतो ज्याला ऑर्गन मेडिटेशन म्हणतात. त्यामध्ये डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक स्नायू, सांधा, पेशी इथंपर्यंत सजगता आणली जाते आणि त्यात शिथिलीकरण जे असतं, रिलॅक्सेशन दिलं जातं. कारण शरीर रिलॅक्स झालं की आपोआपच मन पण शांत व्हायला सुरुवात होते. मग शरीर सजगता पूर्ण झाल्यानंतर आवाजांकडे लक्ष द्यायला सांगितलं जातं. पहिल्यांदा एकदम लांबचे आवाज ऐकायचे, मग हळूहळू जवळचे आवाज ऐकायचे. म्हणजे अवेअरनेस काय असतो, आपला जो बाहेर बाहेर असतो तो बाहेरून हळूहळू हळू आपण स्वतःच्या आतमध्ये घेऊन यायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा टप्पा असतो तो असतो श्वासांचा. ह्याच्यामध्ये स्वतःच्या श्वासांचा स्पर्श, आवाज हे अनुभवायचं असतं. आणि ह्या क्रियेमध्ये स्वतःचे श्वास 20 पासून 1 पर्यंत उलट्या क्रमांकाने मोजायला सांगितले जातात. ह्याच्यातनं माणसाची एकाग्रता वाढायला खूप जास्त मदत होते. हे झाल्यानंतर मग शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या जाणीवा उत्पन्न करायला सांगितल्या जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट हे जे ब्रेन आहे आपलं, तर त्या दोन्हीलाही अल्टरनेट असं स्टिम्युलेट केलं जातं आणि परत शांत केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये ब्रेन वर्क सुद्धा घेतलं जातं. त्या वेगवेगळ्या अनुभूती दिल्यानंतर मग एक चिदाकाश धारणा नावाचा प्रकार असतो योगनिद्रेमध्ये. त्याच्यामध्ये आपले डोळे तर आधीच मिटलेले असतात, तर मिटलेल्या डोळ्यांच्या पुढे काही काही दृश्यांची कल्पना करायला सांगितली जाते. आणि हा जो पार्ट असतो हा मेन थेरपीचा असतो. म्हणजे समजा आमच्याकडे बीपीचा पेशंट आलाय, तर आम्ही त्याचं बीपी नॉर्मल करणाऱ्या ज्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्या शरीरातल्या, त्या आम्ही तेव्हा ऍक्टिव्हेट करतो. किंवा प्रेग्नन्सीसाठी आलंय, तर मग तिथं त्यांनी असं इमॅजिन करायचं असतं की मला गर्भधारणा होत आहे, मला जे काही डिझायर माझं बाळ आहे ते मला अशा अशा पद्धतीनं ह्या या तारखेला होत आहे. हे जेव्हा थेरपी म्हणून असते तेव्हा हे आम्ही आधी आमच्या क्लायंटशी बोलून ते ठरवलेलं असतं आणि मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना त्या सूचना देतो. आणि काही नसेल तर मी एक अतिशय आनंदी हॅप्पी लाईफ जगत आहे. ऑलरेडी जर मी आनंदी आहे तर अजून मी त्याच्यापेक्षा अपलिफ्ट काय स्वतःला करू शकते, किंवा समाजासाठी मी अजून मी खूप दानधर्म करत आहे, मी लोकांच्या खूप उपयोगी पडत आहे. अशी वेगवेगळी दृश्य किंवा साधं कधी कधी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सैरसपाटा असं सुद्धा ह्याच्यामध्ये दृश्य रंगवली जातात. आणि ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये सुरुवातीला 3 वेळेला आणि सगळ्यात शेवटी 3 वेळेला संकल्पाचं वाक्य मनातल्या मनात आम्ही त्या व्यक्तीला बोलायला सांगतो. आणि मग ऍट द एंड परत जेव्हा माघारी येतो तेव्हा मग पुन्हा एकदा आपण ज्या रूम मध्ये झोपलेलो असतो तर आपल्या बॉडीवर सजगता आणि मग आपण हळूहळू हात पाय थोडेसे त्या व्यक्तीला हलवायला सांगतो आणि मग त्याच्यामधून त्यांना पूर्ण सजगतेच्या लेवलला आणतो. या दरम्यान आपण व्यक्तीला थोडस ट्रान्स मध्ये पण घेऊन जात असतो, जसं की सबकॉन्शियस माइंडचं जे लेवल असते तिथे घेऊन जातो आणि परत त्यांना कॉन्शियस लेवलला आपण पुन्हा घेऊन येतो. आणि आमचा अनुभव असा आहे की बरेचदा ह्याच्यामध्ये लोक घोरतात, अगदी एवढे गाढ झोपतात की योग निद्रा घेत असताना 4-5 लोकांचे तरी घोरल्याचे आवाज आम्हाला येतातच ग्रुपमध्ये घेत असतो जेव्हा तेव्हा. तर लोकांना मी म्हणलं ना, ज्यांना रात्रीची विश्रांती झालेली नसते, म्हणजे आम्ही बरेचदा आमची सकाळी पहिली बॅच आमची 6:15 असते, म्हणजे रात्रभर झोपून आलेली लोक असतात आणि तरीही ते 6:30-7:30 परत घोरायला लागतात. कारण रात्रीची त्यांची जी विश्रांती आहे ना ही डीप झालेली नसते. आणि ही जी विश्रांती आहे ही इतकी डीप असते की माणूस त्याच्यामध्ये गाढ निद्रेमध्ये पण निघून जातो. मग आम्हाला कधी कधी त्यांना थोडस हलवून सुद्धा उठवायला लागतं. तर हे टप्पे जर म्हणलात ना तर तुम्ही असे आहे ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपल्याला चेंज मधल्या करता येतात
1: आणि ज्याच्या त्याच्या गरजेनुसार म्हणा किंवा ज्याचे जे काही संकल्प आहेत किंवा जे काही व्याधी आहेत म्हणा त्याच्यानुसार हे आपल्याला टप्पे वेगवेगळे करता
0: येतात. आणि वेळेनुसार पण, आता समजा एखादा अर्धा तासच वेळ आहे तर मग त्या एवढ्या ह्याच्यात बसवायची, 15 मिनिटं आहे, 1 तास आहे, तर मग अकॉर्डिंगली आपण ते वाढवू किंवा कमी जास्त करू शकतो.
1: अरे वा, आता आणखी एक मला प्रश्न, तुम्ही आता जे टप्पे सांगितलात त्यावरनं असं सुचलं की आपण योगासन आणि योग निद्रा हा फरक बघितला मगाशी, पण आता तुम्ही हे टप्पे सांगताना थोडस त्यामध्ये ट्रान्समध्ये जातो माणूस किंवा

0: हे सांगितलं माइंड रिलॅक्सेशन, तर योग निद्रा आणि ध्यान हा एकच प्रकार आहे का हे वेगळं आहे का?
1: अगेन हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. म्हणजे ध्यान म्हटलं तर ध्यानाचे पण परत खूप वेगळे वेगळे प्रकार पडतात. पण योग निद्रा हे निर्देशित ध्यान आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपले मेंटर किंवा आपले गुरु आपल्याला सूचना देत असतात आणि आपल्याला त्याच्यात स्वतः काहीच करायचं नसतं. आपल्याला जसं एखादी नाव
0: मिळत जातील असं फक्त आपण करत जाणार.
1: कागदी नाव कशी पाण्याच्या प्रवाहाबरोबर तरंगत जाते पुढे, आपल्याला तितकं स्वतःला ह्याच्यामध्ये ढिलं ढालं सोडून द्यायचं असतं. आपल्या गुरूंवर विश्वास ठेवून जिथं तो प्रवाह जाईल तिथे जायचं असतं. त्यामुळे हे जास्त सुखकारक असतं. ध्यान हे सुद्धा सुखकारकच असतं.
0: बरोबर.
1: पण सुरुवातीला आपल्याला त्याच्यामध्ये ती सहजता येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करायला लागतो. त्यामुळे ध्यान आणि योग निद्रा ह्याच्यामध्ये नक्कीच फरक
0: आहे. आता योग निद्रेच्या बाबतीतला मी आणखी एक शेवटचा प्रश्न असा विचारते की तुम्ही आता म्हणलात की प्रत्येकाच्या अपेक्षेनुसार गरजेनुसार तो जितकं त्या योग निद्रेला वेळ देतोय त्या वेळेनुसार आपण ह्याच्यातले टप्पे आणि त्या स्टेप सगळं ठरवून घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं ते करू शकतो. पुन्हा एकदा मगासाच मुद्दा येईल की हल्लीचं जग हे ताणतणावाचं आहे, स्पर्धात्मक आहे. तर अशा वेळेला विद्यार्थ्यांपासून ते अगदी नोकरदार सगळ्यांपर्यंत योग निद्रेचा आपल्या दिनचर्येत अवलंब करताना कशा पद्धतीनं, कसं सोप्या पद्धतीनं सहजतेनं कसं करता येईल?
1: हा, तर ह्याच्यामध्ये मी काय सांगू शकेन की योग निद्रेमधले जे मधले घटक आपण बोललो, टप्पे बोललो, की त्याच्यामध्ये शरीर सजगता किंवा रिलॅक्सेशन जे असतं, अवयव ध्यान ज्याला म्हटलं जातं, तर आपला एखाद्या दिवशी संपूर्ण योग निद्रा करता येणं काही शक्य नाहीये. तर आपण त्यातले छोटे छोटे जे पीसेस आहेत ते तरी आपण नक्कीच करू शकतो. की झोपण्याच्या आधी, रोज रात्री आपण प्रत्येक जण झोपतोच, तर झोपायच्या आधी मी माझं पूर्ण बॉडी रिलॅक्स करून मग झोपणार, किंवा माझे श्वास मी 50 पासून 1 पर्यंत उलटे म्हणत मग मी झोपणार. म्हणजे त्यात जे वेगळे वेगळे टप्पे आहेत त्यातला एखादा टप्पा जर मला वेळ नसेल किंवा मला खूप जास्त घाई गडबड आहे तर मी अगदी 2 मिनिटाचं, रोज मला पाऊण तासाची योग निद्रा घेणं शक्य नाहीये, तर रोज मी त्यातला 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा टप्पा नक्कीच घेऊ शकते. आणि अजून आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळेला आपलं मेंटॉर आपल्यापाशी हजर असेलच, रोज अवेलेबल असेलच असं नाहीये. तर मधले जे छोटे छोटे त्याचे टप्पे आहेत, आता त्याच्यामध्ये मी सांगितलं की चिदाकाश धारणा, म्हणजे दोन्ही बंद डोळ्यांच्या समोर बघत राहायचं आणि काही गोष्टी ते तिथे आपण इमॅजिन करायच्या आहेत, फील करायच्या आहेत. तर समजा मी कुठल्या तरी वर्षाचा अभ्यास करते, मी MBBS स्टुडंट आहे किंवा कुठलीही मी विद्यार्थी आहे, तर मी फक्त तेवढाच भाग घेऊ शकते की बंद डोळ्यासमोर मी माझं सर्टिफिकेट बघत आहे की जिथे मला माझे डिझायर्ड मार्क मिळालेत, किंवा मी एक सक्सेसफुल प्रोफेसर झाली, जे पण मला जे व्हायचं आहे त्या गोष्टी मी तिथं 5 मिनिटं इमॅजिन करून मी रात्रीचं झोपणे, एवढं तरी आपण करूच शकतो. किंवा श्वसन सजगता, अगदी झोपायच्याच वेळेस असं नाही, दिवसभरात आता मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी मी कामाला गेलीये आणि माझे सहकारी माझ्याशी जरा चुकीचं वागतंय, तर साहजिकच माझा रागाचा पारा वाढणार आहे. मग तिथं जर मी फक्त माझ्या ब्रीदिंगवर फोकस केलं तर मी माझ्या भावना नियंत्रित करायला तिथे सक्सेसफुल होऊ शकते. असे योग निद्रेतले परत छोटे छोटे भाग आपण दिवसभरात कधी पण वापरू शकतो.
0: हा नक्कीच, हे खूप महत्वाचं आहे. कारण एखाद्या वेळी ऑफिसमध्ये जरी एखाद्याला एक स्पेअर टाइम मिळाला 15 मिनिटं अर्धा तासाचा, तर त्यामध्ये अशा पद्धतीनं त्या त्या व्यक्तीने ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर या योगनिद्रेचा फायदा आपल्याला नक्की,
1: आपल्या भावनांवर खूप सुंदर नियंत्रण आपल्याला मिळवता येतं.
0: तेच मी म्हणणार होते की सर्वसामान्यतः आपला हा अभ्यास असेल, म्हणजे मुलांच्या दृष्टीनं विचार करायला गेला तर त्यांचा अभ्यास असेल किंवा शिक्षण घेत असतील तर ते असेल, नोकरी करत असताना जो काही ताण असतो त्यामध्ये योग निद्रेचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो काय सांगाल एक शेवट?
1: हो, मी हे नोकरी करत असताना कसा फायदा होईल हे सांगेन, पण मला अजून एक छान मुद्दा आत्ता जस बोलताना आठवला की ही योग निद्रा जेव्हा स्वामीजींनी तयार केली तेव्हा त्यांनी एक त्यांच्या आश्रमामध्ये एक मुलगा होता जो अत्यंत व्रात्य होता, अत्यंत दंगेखोर होता, आणि त्याच्याकडनं गीतेचा अध्याय गुरुजींना पाठ करून घ्यायचा होता आणि तो अजिबात अध्ययनाला बसतच नव्हता, पाठ करायला बसतच नव्हता. मग त्यांनी काय केलं की रोज रात्री तो झोपला की ते त्याच्या जवळ बसायचे आणि गीतेचा

0: बारावा अध्याय ते त्याच्या कानापाशी म्हणायचे, मोठमोठ्यानं म्हणायचे. आणि असं महिना दीड दोन महिना केल्यानंतर जेव्हा त्याला प्रत्यक्षात परत उभं केलं आणि त्याला जेव्हा दोन तीनदा तो त्याच्याकडनं जागेपणी पाठ करून घेतला आणि जेव्हा त्याला म्हणायला लावलं तेव्हा त्यानं तो घडाघड घडाघड म्हटला.
1: अरे वा.
0: तर हा म्हणजे आपल्या घरातल्या ज्या पण कोणी गृहिणी आहेत किंवा जे पालक आहेत, फक्त गृहिणींच असं नाही, पालक हा प्रयोग नक्कीच त्यांच्या मुलांवर करून बघू शकतात की आपलं मूल झोपलंय, समजा वांडय किंवा पाडे, साधं उदाहरण की आपण पाडे पाठ करून घ्यायचे, तर रोज रात्री मूल आपलं गाढ झोपलेलं असताना त्याच्या जवळ बसून हळू आवाजामध्ये प्रयोग म्हणून 5-10 जो काही पाढा आपल्याला करून घ्यायचाय तो प्रयोग म्हणून पहिल्यांदा 1 महिनाभर करून बघावा. नक्कीच त्याच्या पाठांतरामध्ये फरक पडतो आणि ह्याच्या मागे सायन्स आहे व्यवस्थित. आपण जरी कॉन्शियस माइंड आपलं झोपलं असलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड जागा असतं. बघा आपण पण कधी जेव्हा घरात सगळे असताना आपली झोप आणि घरात कोणीच नाही आपण एकटाय तेव्हा आपल्याला बारीक खुट्ट आवाजाला सुद्धा जाग येते. कारण काय असतं, आपलं सबकॉन्शियस माइंड तेव्हा जास्त अलर्ट असतं, जाग असतं आणि ते आपल्याला उठवतं की आवाज येतोय उठ. सेम पद्धतीने जेव्हा व्यक्ती लहान मूल कोणी झोपलेलं असतं तेव्हा त्याचं सबकॉन्शियस माइंड जाग असतं आणि ते ग्रहणशील असतं. योग निद्रेमध्ये हेच तत्व वापरलं जातं. मग त्या ग्रहणशील मनाला आपण ज्या गोष्टी त्याच्या आतमध्ये पेरू, बी सारखं जे पण त्याच्या आतमध्ये आपण पेरतो ते उगवून बाहेर येतं. हे तत्व त्याच्यात वापरलेलं आहे. त्यामुळं आपल्या झोपलेल्या मुलाला किंवा आपला समजा व्यसनाधीन नवरा आहे, भाऊ आहे, घरात कुणालाही आहे आणि ते जर कमी करायचं तर त्याच्या उशाशी बसून तो गाढ झोपलेला असताना आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण तिथं जर बोलल्या तर त्यांच्या अंतर्मनात त्या जातात आणि मग त्या आपल्याला हव्या त्या पद्धतीने बाहेर नंतर येतात.
1: म्हणजे हा एक फायदा,
0: हा खूप मोठा फायदा आहे
1: खरं तर.
0: आणि योग निद्रेवरचं त्यांनी जे स्वामीजींनी लिहिलेलं पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी ही सगळं दिलेलं आहे. त्यांनी अगदी माणसांवरच नाही तर त्यांनी त्यांच्या आश्रमातल्या एका कुत्र्यावर सुद्धा प्रयोग केलेला आहे. म्हणजे फक्त मानवी बिहेव्हिअर नाही तर त्यांनी प्राण्यांचं बिहेव्हिअर सुद्धा ह्याच्यातून बदलवलेलं आहे.
1: नक्कीच.
0: आणि तुम्ही विचारलं ते की नोकरदार स्त्री पुरुषांनी कसा वापर करू शकतो,
1: फायदे काय होतील?
0: हा, त्यांना फायदे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे, प्रत्येकाला जे वर्क प्रेशर आहे बरोबर, आपली गुणवत्ता कधी सुधारते जेव्हा आपण प्रेशर नीट हँडल करू शकतो तेव्हा. असं कधीच होणार नाहीये की आपल्याला प्रेशर असणारच नाही. आयुष्य जगताना ताण येणारच आहे. ताण हा अत्यंत न टाळता येण्यासारखा भाग आहे. पण योग निद्रेचा जर आपल्याला सराव असेल तर आपल्याला सजगतेचा सराव असतो, अवेअरनेस आपला खूपच वाढतो आणि त्याच्यातून आपण रिॲक्ट होण्याच्याऐवजी आपण रिस्पॉन्ड करतो.
1: अगदी.
0: की समोरची व्यक्ती आता भडकली आहे, मग भडकल्याला रिॲक्शन भडकूनच द्यायची नाही हे आपल्याला लगेच कळतं. कुठं शांत बसायचंय, कुठं आपल्याला ठामपणे आपला मुद्दा मांडायचा आहे आणि समोरच्या भावना ओळखून कसं वागायचं आहे हे आपल्याला ह्यातून नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकता येतं.
1: नक्कीच. खूप छान प्राजक्ता मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात. योग निद्रा म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीनं केलं जातं, काय त्याचे फायदे कसे, हे अतिशय छान सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. तुम्ही पण मला इथं बोलवून काहीतरी समाजामध्ये बदल घडवण्यासाठी एक छोटीशी संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिलीत यासाठी मी पण तुमचे खूप आभारी आहे.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत ऐकलीत. सख्यांनो, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य सुदृढ ठेवणं, मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी योगाभ्यासाचा आपल्या जीवनशैलीत समावेश करणं हे खूप महत्वाचं आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्त दरवर्षी एक थीमही ठरवली जाते आणि त्यानुसार सजगता वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात. तर त्यानुसारच या वर्षीची थीम आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. आपण आत्ताच योग निद्रेचं महत्व जाणून घेतलं, तर अशा या सहज सोप्या पद्धतीनं करता येणाऱ्या क्रिया आपण जर शिकून घेतल्या, त्या नियमित सरावात ठेवल्या, तर आपलं आरोग्य कायमच उत्तम राहायला मदत होणार आहे. त्याही पेक्षा मला असं म्हणायचंय की आपल्या जीवनातला वृद्धत्वाचा टप्पा जर निरोगी ठेवायचा असेल

तर त्याचं बीज म्हणजेच योगाभ्यासाला आत्तापासूनच सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण आपल्या शरीर रूपी बीजाला उत्तम सकस अन्न, आचार विचार, व्यायाम याचं जर आपण योग्य वेळीच म्हणजे आत्ताच खतपाणी केलं तर पुढे जाऊन ज्येष्ठत्वाच्या टप्प्यावर ते नक्कीच निरोगी राहणार आहे. बरोबर ना?

0: मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जसा साजरा केला जातो, त्याच पद्धतीनं जागतिक संगीत दिवस म्हणूनही आजचा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होत असतो. पुन्हा एकदा या दिवसाचं महत्व आपल्याला हेच सांगता येईल की निरोगी शरीर आणि मन यासाठी योगाभ्यास जितका महत्वाचा आहे, तितकंच संगीताचं महत्वही आहे. आपल्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या संगीताचा आजवर अनुभव घेतलाच आहे. गाण्याचा स्वर, ताल, लय यांची सुंदर सांगड आपलं मन आनंदी करतेच, त्याचसोबत समाधान आणि नवचैतन्यही देत असते. जीवनातला आनंद असो किंवा दुःख, त्या त्यावेळी हे संगीत आपल्या भावविश्वाला साथ देत असतं. तर याच विषयी, म्हणजेच जीवनात संगीताचं महत्व याविषयी रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. वाचक स्वर आहे सीमा मकोटे यांचा.
1: प्राणी मात्र उपजतच संगीताकडे आकृष्ट झालेला आहे. मनुष्य आनंदात असल्यावर स्वतःशी गुणगुणतो. पशुपक्षी दुःख, भय, आनंद व्यक्त करत असताना त्यांचा किलबिलाट मधुर वाटतो. म्हणूनच कोकिळ पंचम स्वरात गाते असं म्हणतात. विषारी सर्प संगीताच्या नादाने आकृष्ट होतात आणि डोलू लागतात. एवढंच काय, विशिष्ट संगीत ऐकल्यानंतर वेलींची वाट लवकर होते. गायी म्हशी लवकर भरपूर दूध देतात असं प्रयोगानं सिद्ध झालंय. मानवी जीवनात संगीताला निःसंशय स्थानाने महत्व प्राप्त झालंय. संगीत माणसाच्या आयुष्याशी अगदी दैनंदिन कार्यक्रमातही निगडीत झालं आहे. मनुष्य लयीत चालतो, आवाज कमी जास्त करून बोलतो. ध्वनी आणि लय हे संगीताचे मूलभूत घटक त्याच्या आयुष्याशी एकरूप झाले आहेत. सुख आणि दुःख या दोन्ही प्रसंगी संगीत ऐकून तो स्वतःची करमणूक करून घेईल, त्याचप्रमाणे दुसऱ्याला संगीत ऐकून आनंदित करील. दुःखाच्या प्रसंगी संगीत श्रवण करून आपलं दुःख विसरेल. रडणारी मुलं आईच्या अंगाई गीतानं किंवा खुळखुळ्याच्या मधुर नादानं शांत होतात. सांघिक कामे, कवायत सैनिकांचे आगेकूच आदी शारीरिक कष्टांच्या कामी कामाचा क्षीण न भासू देण्यासाठी संगीताचा उपयोग करतात. संगीताच्या नादात कामगार ओझी वाहून नेतात. सैनिक मैलच्या मैल रपेट करतात. बँडच्या नादात चुल्यावरची कामं सफाईदारपणे होतात. लांबवर प्रवास करणाऱ्या गाडीच्या बैलांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या असतात, त्या प्रवासाचा क्षीण वाटू नये म्हणूनच. सभा संमेलनात श्रोतोवर्ग शांत करण्यासाठी ईशस्तवन स्वागत गीतांचा उपयोग केला जातो. संगीताच्या अभ्यासाने फुफ्फुसांना भरपूर व्यायाम मिळतो. संगीताचा सराव हा एक प्रकारचा प्राणायामच आहे. संगीत कलाकार ही समाजातील आवडती व्यक्ती आहे. समाजात तिचं विशिष्ट असं स्थान आहे. संगीतावरून प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं मोजमाप होतं. संगीतामुळे मानवी मनं एकत्र येऊ शकतात. म्हणूनच देशोदेशीच्या प्रतिनिधी मंडळात संगीतकारांचा समावेश प्रामुख्याने केलेला असतो. इतर व्यवसायाप्रमाणे संगीत हा स्वतंत्र व्यवसाय आहे. जीवनात ऐहिक बाबतीत संगीत मानवाला उपयोगी पडतं, तसंच पारमार्थिक बाबतीतही संगीत उपयोगी पडतं. मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा असं भगवत वचनच आहे. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, सुरदास, मीराबाई, कबीर इत्यादी साधू संतांनी, ऋषी मुनींनी सामगायन केल्याचा उल्लेख सामवेदात आहे. त्यांनी अभंग भजन गाऊन परमेश्वर प्राप्ती करवून घेतली. अशा प्रकारे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनात मानवाला संगीत सहाय्यकारी बनून राहिलं आहे. संगीताची उत्पत्ती स्वर्गातूनच झालीय. इंद्रसभेत नारद तुंबर गायन करत असल्याचा आणि सरस्वती वीणावादन करत असल्याचा आणि ब्रह्मदेवाने तालवाद्याचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. गणराजा आणि अप्सरा

वेळा नृत्य करतात. गायन, वादन आणि नृत्य यांनी संगीत तयार झालं. हे स्वर्गीय संगीत पृथ्वीवर आलं खरं, पण मोगल साम्राज्यात हिंदुस्थानी संगीतात फारशी आणि उर्दू संगीताचा समावेश झाला. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय संगीताचा स्वतंत्ररित्या विकास होऊ लागला. उपशास्त्रीय गझला, ठुमरी हे प्रकार लोकांना आवडू लागले. लोचन कवीकृत राग तरंगिणीत रागांचं विभाजन 12 थाटात केलंय. वर्तमान थाटाच्या वर्गीकरणाची कल्पना यात मिळते. कल्लीनाथ हे प्रसिद्ध गायक, त्यांनी रागरागिणीचं विस्तृत वर्णन केलंय. भक्ती सांप्रदायाचा उदय याच काळात झाला. अकबर कालखंड हा संगीताच्या उन्नतीचा सुवर्ण काळ. अकबर संगीतप्रेमी होता. संगीताला या काळात राजाश्रय होता. त्याच्या दरबारी 36 संगीततज्ञ होते. तुळशीदास, कबीर, सूरदास, मीराबाई, पुंडलिक विठ्ठल हे प्रसिद्ध संत याच काळातील. पुंडलिक विठ्ठलांनी रागमाला, रागमंजिरी, सदराग चंद्रोदय आणि नर्तन निर्णय हे ग्रंथ लिहिले. जहांगीर कालखंडात सोमनाथांनी राग विभोदाची रचना केली. पंडित दामोदर मिश्र यांनी संगीत दर्पण ग्रंथ लिहिला. शहाजहान कालखंडात अहोबलांनी संगीत पारिजातची रचना केली. हृदय नारायण देव यांनी हृदय कौतुक आणि हृदय प्रकाश हे ग्रंथ याच काळात लिहिले. औरंगजेब हा संगीताचा कट्टर शत्रू, तरीही व्यंकट मरवींनी चतुर्दंडी प्रकाशिका हा ग्रंथ लिहिला. यात रागाचं वर्गीकरण 72 थाटात केलं आहे. पुढे पंडित भातखंडे यांनी ते सोपं पडावं म्हणून त्याचं 10 थाटात वर्गीकरण केलं. व्यंकट मरवींच्या काळात भावभट्टांनी अनुपसंगीत रत्नाकर, अनुपविलास आणि अनुपांकुश हे 3 ग्रंथ लिहिले. श्रुती, स्वर, ग्राम, मूर्छना इत्यादी विवेचन यामध्ये आहे. याचवेळी महम्मद शाह रंगिले हा संगीततज्ञ होऊन गेला. सदारंग आणि अदारंग यांनी ख्यालाचा प्रारंभ केला आणि शोर मियाने टप्पा गायनाची निर्मिती केली. पुढे मोगल साम्राज्य कमी होऊन इंग्रजांचं साम्राज्य स्थापन झालं, पण त्या काळातही संगीताचा प्रसार जोरात चालू होता. श्रीनिवासकृत रागतत्व विभोद हा ग्रंथ या काळात लिहिला. त्यामध्ये त्रिवट, गझल, तराना इत्यादीचा प्रसार झाला. वर्तमान युगात 18व्या आणि 19व्या शतकात पूर्वखंड आणि आस्थागायत असं कालखंडाचं विभाजन झालं. इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचं भारतात सत्ता स्थापनासाठी आपापसात युद्ध चालू होतं. युद्धात भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि संगीताचं खूप नुकसान झालं. संस्थाने खालसा झाली, तशी संगीताची देवाणघेवाण समाप्त झाली. मग उदरनिर्वाहासाठी संगीताचा उपयोग होऊ लागला. राजेस काय, पण समाजही संगीताकडे पाहिण्याचा झाला. याही काळात जयपूरचे राजे प्रताप सोहमदेव यांनी सांगीतसार पाटण्याच्या महम्मद राजाने नगमाते आशिकी उर्दू, कृष्णानंद व्यास यांनी संगीत कल्पद्रुम हे ग्रंथ लिहिले. त्यानंतर संगीताचा पुनरुद्धार करणारे 2 हिरे जन्माला आले, पंडित वीदी पलुस्कर आणि पंडित वीना भातखंडे. या दोघांनी मिळून देशभरातील प्राचीन आणि पारंपरिक रागातील चिजांचा संग्रह केला आणि तो स्वरलिपीबद्ध केला. त्यांनी 50 पुस्तकं प्रसिद्ध करून गरीब खोतकरू विद्यार्थ्यांना जेवण आणि कपड्यासह विद्या शिकवून संगीताच्या पुनरुद्धारासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळं संगीताकडे लोकांचं लक्ष वेधू लागलं. विद्यार्थी आणि संगीत विद्यालय निर्माण झाली. शाळा कॉलेजमधून संगीताचं शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक नेमून दिले जाऊ लागले. रेडिओ आणि टेलिव्हिजनचं आगमन झालं. कलाकारांना वाव मिळू लागला. मोठमोठ्या कलाकारांचे संगीत समारंभ जलसे होऊ लागले. 1952 दिल्लीच्या सांस्कृतिक संगीत अकॅडमीची स्थापना झाली. प्रत्येक वर्षी निष्णात कलाकाराचा सन्मान होऊ लागला. संगीताचं महत्व लोकांना पटू लागलं आणि संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचू शकलं. गांधर्व महाविद्यालयाची स्थापना झाली आणि विद्यार्थी पदवीधर होऊ लागले. कलेचं स्थान राष्ट्रजीवनात अतिशय महत्वाचं आहे. राष्ट्राची श्रेष्ठता त्यातील संपत्तीवरून किंवा भौतिक सामर्थ्यावरून न ठरता नागरिकांच्या
सुसंस्कृततेवरून

0: आणि कला, तत्वज्ञान, विद्या यातील पारंगततेवरून ठरत असते. आजता गायत संगीत परंपरा चालू आहे. गुरुने दिलेला संगीताचा संजीवन मंत्र आजच्या जीवन जंजाळातून गुरफटत असलेल्या माणसांना सांगावा. अल्पकाळ का होईना, अनंत यातनांचा विसर पडण्याचं सामर्थ्य कोठे असेल तर ते संगीतात.
1: श्रोतेहो मैत्रिणींनो, आत्ताच आपण जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत ऐकलत. वाचक स्वर होता सीमा मकोटे यांचा.

मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात निरोप घेण्याआधी मी इतकंच सांगेन की उत्तम निरोगी आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर नियमित योगाभ्यासयुक्त जीवनशैली अंगीकारणं आणि त्याचसोबत मन प्रसन्न करणारं संगीतही ऐकत राहणं, त्याची अनुभूती घेत राहणं हे गरजेचं. तर श्रोते हो, मैत्रिणींनो, आकाशवाणी

कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह मी अमृता खानोलकर आता आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.
0: दुपारचं 1 थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
5: जानी मानी फिल्मी गीतकार सुधाकर शर्मा साझा कर रहे हैं अपने फिल्मी गीतों से जुड़े कुछ यादगार लम्हे और किस्से.
6: प्यार किया तो डरना क्या की सेकंड लाइन शकील साहब से अच्छी मैं नहीं लिख पाऊंगा, तो ऐसा मतलब मेरा एक परेशानी थी कि मैं क्या करूं. हिमेश जी ने एक रास्ता निकाला कि उन्होंने प्यार किया तो डरना क्या की एक ट्यून बना ली. कहा कि इस ट्यून को हम निभाएंगे, इसकी सेकंड लाइन नहीं लिखेंगे, बस इसको हुक लाइन रखेंगे. वो गाना करते करते हुक लाइन बनी ओढ़ली चुनरिया तेरे नाम.
5: जरूर सुनिएगा बॉम्बे टॉकीज में 27 जून 4:00 सिर्फ विविध भारती पर.

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली। 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो। योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपुर

0: इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला. योग ही शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं. प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते. योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले. तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते.
1: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे. यांचा वापर युद्ध, गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या INS दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. INS संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. INS अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले.
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
1: ही 3 जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTN प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं NTA सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ST साठ गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में, बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या।

0: होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
1: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली. याशिवाय आयआयटी बॉम्बे एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला.
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला. सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला. नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला. नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला. सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला. या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला. यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली. 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात. रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बस गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली.

असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसा ताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, आज आहे 21 जून आणि तुम्हाला माहितीये की 21 जून हा दिवस असतो आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि याच योग दिनाचं औचित्य साधून आपण आज शालेय जीवनातील योग याविषयी तुमच्यासारख्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग कसा आणि किती महत्वाचा आहे यावर चर्चा करणार आहोत. आणि आज याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर आदित्य जोशी. डॉक्टर आदित्य जोशी हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर गेल्या 15 वर्षापासून योग तज्ज्ञ म्हणूनही कार्यरत आहेत. तर मग चला योगाविषयी आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया.
1: धन्यवाद
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं की शालेय विद्यार्थ्यांसाठी योग हा आपला आजचा विषय आहे, तर योग म्हणजे नेमकं काय हे आधी आमच्या मित्रमैत्रिणींना सांगा.
1: योग हा प्रामुख्याने शरीर, मन आणि श्वास यांचा असणारा सुंदर समन्वय साधणारा असा एक प्राचीन जीवन पद्धती आहे. लहान मुलांसाठी योग हा केवळ एक व्यायाम हा प्रकार नाहीये, तर तो त्यांच्या असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आणि तसेच भावनिक विकासाला चालना देणारा अतिशय एक सुंदर असा उपक्रम, आनंदीदायी अशा पद्धतीचा आहे.
0: आता आपण म्हणतोय की मुलांनी योग केला पाहिजे किंवा योगासनं केली पाहिजेत, तर का केली पाहिजेत तेही आमच्या मित्रांना सांगा.
1: लहान
0: की योग करण्यामुळे काय फायदे त्यांना होणार आहेत.
1: पहा, अतिशय सुंदर असा हा प्रश्न आहे. लहान मुलांसाठी योगाचे असणारे जे काही फायदे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांना शरीराची असणारी लवचिकता आणि त्यांची असणाऱ्या सांध्यांची ताकद वाढणे, लहान मुलांमध्ये एकाग्रता, स्मरण शक्ती सुधारणे, आत्मविश्वास वाढणे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव, भीती ही नाहीशी होणे, तसेच अनाठायी किंवा विनाकारण जी मुलांना चिडचिड होते ती देखील पूर्णपणे बंद होण्यासाठी आपल्याला योग हा प्रामुख्याने मदत करतो. आणि शरीराचे असणारे संतुलन, मनाचा असणारा समन्वय आणि मुख्यतः अभ्यासामध्ये त्यांचं असणारं लक्ष हे केंद्रित करण्यासाठी आपल्याला योगाची मदत या ठिकाणी आपल्याला होते.

0: सर, आपण म्हणतो की मुलांनी योग करायला हवा आणि त्यासाठी वेळ द्यायला हवा त्यांच्या शालेय जीवनामध्ये, त्याचं आकर्षण त्यांना वाटलं पाहिजे. त्यासाठी काय करायला हवं शासन स्तरावर, शालेय स्तरावर आणि कौटुंबिक स्तरावर सुद्धा?
1: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मुलांना योगाबद्दल जर आपल्याला आकर्षण निर्माण करायचे असेल तर योग हा प्रामुख्याने एक शिस्तीचा विषय न ठेवता तो आनंद, खेळ आणि अनुभवाचा असा विषय बनवणे अत्यावश्यक आहे. खेळाच्या स्वरूपामध्ये योग जर आपण मुलांना शिकवला, जसं की काही योगासने ही प्रामुख्याने प्राण्याच्या असणाऱ्या नावावरून किंवा वृक्षाच्या असणाऱ्या नावावरून किंवा निसर्गाच्या असणाऱ्या नावावरून आहेत, जसं वृक्षासन असो, तितली आसन असो, भुजंग आसन असो, मार्जरी आसन असो, यासारखी आसने ही मुलांना आपण त्या स्वरूपात आकर्षणरित्या शिकवू शकतो. विशिष्ट ज्या काही आपल्या असणाऱ्या गोष्टी आहेत आणि योग यांचा एक प्रामुख्याने संबंध हा आपल्याला येतो, रामायण असो, महाभारत असो किंवा प्रेरणादायी विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगत असताना त्या संबंधित आसने ही मुलांना शिकवावीत. कथा ऐकता ऐकता योग केल्याने मुलांची रुचीही अधिक प्रमाणात त्यामध्ये वाढते. आणि सगळ्यात महत्वाचं, स्पर्धेपेक्षा सहभागाला मुलांच्या प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे की सर्वोत्कृष्ट योगी यापेक्षा सर्वात आनंद योगी ही जी संकल्पना आहे ती जर आपण राबवली तर विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये त्याबद्दल आकर्षण हे निर्माण होतं योगाबद्दल. योगासोबत आपण विविध प्रकारच्या संगीताचा देखील वापर करू शकतो की यामध्ये लहान मुलांसाठी हलके प्रेरणादायी संगीत वापरावं. तालबद्ध हालचालींमुळे मुलांचा असणारा सहभाग हा अधिक प्रमाणात वाढतो. आणि त्याच्या पुढचे अजून काही गोष्टी ज्या आहेत, पालकांचा असणारा सहभाग हा देखील महत्वाचा आहे की आई वडील मुलांसोबत योग करतील तर मुलांमध्ये उत्साह हा दुप्पट वाढतो. किंवा फॅमिली योग डे असा देखील आपल्याला आयोजित करता येईल आणि योगाचे फायदे हे अनुभवातून आपल्याला त्यांना दाखवता येतील. एकाग्रता वाढलेली, अभ्यासामध्ये होणारी सुधारणा, चांगली झोप ही त्यांना मुलांना आपण उदाहरणं देणं आवश्यक आहेत. आणि त्याचसोबत योग दिन, योग महोत्सव अशा जर शालेय स्तरावर जर विविध गोष्टी आपण जर त्या आयोजित केल्या तर त्यामध्ये देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दलचं आकर्षण वाढू शकतं. योग चित्रकला म्हणा, घोषवाक्य म्हणा, प्रश्नमंजुषा म्हणा, अशा विविध स्पर्धेंमधून देखील विद्यार्थ्यांना त्याबद्दल अजून आपल्याला आकर्षण वाढवता येतं. योगांवरील लघु व्हिडिओ, अॅनिमेशन, खेळांचा वापर है ना, अशा पद्धतीने आकर्षित करण्यासाठी योग हा मुलांना खूप पद्धतीने मदत करू शकतो.
0: तुम्ही म्हणालात की मुलांनी योग करायला हवा आपण म्हणतो, तर कितव्या वर्षापासून योगासन करायला मुलांनी सुरुवात करायला हरकत नाही?
1: जनरली मुलांसाठी जे काही माझ्या मनामध्ये आणि आपल्या अभ्यासाअंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या वर्षापासून ते पाचव्या वर्षापर्यंत जे काही वयोगट आहे त्यामध्ये मुलांना खेळाच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला योग शिकवावा लागेल. प्राण्यांच्या असणाऱ्या नावांचे आसनं, मांजर असो, ससा असो, फुलपाखरू असतो, वृक्ष असो, या पद्धतीने ती शिकवावी लागतील. नित्य नियम त्यांना 10 ते 15 मिनिटे 3 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी योगा आपण घेऊ शकतो. त्याच पुढे 6 ते 10 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये मुलांना आपण सोपी आसने, सूर्यनमस्कार, श्वसनाचे असणारे हलके व्यायाम, योगासोबत गोष्टी, गाणी आणि खेळांचा देखील आपण समावेश करू शकतो. साधारण त्याचाही कालावधी 15 ते 30 मिनिटे आपण घेऊ शकतो. आणि 11 ते 16 वर्ष हा जो वयोगट आहे यामध्ये नियमित योगाभ्यास, सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान याची सुरुवात करायला हवी. शरीराच्या वाढीसाठी आणि एकाग्रतेसाठी उपयुक्त असणाऱ्या आसनांची विविध प्रकारची जोड आपण त्याला लावायला सुरुवात करू शकतो.
0: तुम्ही सांगताय सर, त्या पद्धतीने जर 1 ते 4, 5 ते 7, 8 ते 10 असे आपण 3 वयोगट जर काढले मुलांचे शाळेमध्ये शिकणाऱ्या, तर त्यांनी किती वेळ दररोज योगासन करायला हरकत नाही?
1: 1 ते 4 हा जो वयोगट आहे त्या मुलांनी 10 ते 15 मिनिटे नित्य नियमाने रोज सकाळी उपाशीपोटी जर ही काही योगासने आणि याची प्रत्यक्षिक केली तर त्यांच्यासाठी ते लाभदायक असतील. इयत्ता 5 ते 7 या वयोगटांनी देखील 15 ते 20 मिनिटे, कदाचित 5 ते 10 मिनिटे एक्स्ट्रा देखील 5 ते 7 असणारे विद्यार्थी हे करू शकतात. आणि इयत्ता 8 ते 10 यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी 20 ते 30 मिनिटे सुरुवातीला कमी वेळ करून हळूहळू त्यांचा असणारा वेळ हा वाढवून योगासने करू शकतात.
0: याची सुरुवात त्यांनी कुठल्या आसनांपासून करायला हवी, बेसिकली कुठली आसनं ते पहिल्यांदा करू शकतात?
1: पहा, तर याबद्दल आपण बोलत असताना प्रामुख्याने काही गोष्टींचा आपण विचार करायला हवा. एक की विद्यार्थ्यांनी उपाशीपोटी आसने करायला हे योग्य आहे, ज्यामुळे आणि थोडासा हलक्या प्रमाणात आहार देखील केला तरी ते चांगलं.

0: आहे. विशेषतः मुलांना योग प्रशिक्षकांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच प्रारंभी काही आसने सुरुवात करावी, ज्यामध्ये ताडासन असेल, वृक्षासन असेल, वज्रासन असेल, भुजंगासन असेल, शलभासन असेल, जी की अत्यंत सोपी आहेत, किंवा तिथली आसन आहे. ही जी छोटी छोटी अशी आसन आहेत की जी मुलांमध्ये खूप आकर्षण निर्माण करतील आणि हळूहळू मुलांमध्ये आवड निर्माण होईल आणि त्यानंतर मग आपण थोडेसे पुढे पवनमुक्तासन असो, सेतुबंधासन असो आणि सूर्यनमस्कार असो, या योगासनांच्या ज्या काही क्रिया आहेत त्या मुलांकडनं रोज करून घ्यायला, ज्यामुळे मुलांना त्यांच्या असणाऱ्या शरीराची योग्य वाढ होऊन स्नायूंची असणारी ताकद देखील वाढते आणि त्यांच्या असणाऱ्या शरीराचं योग्य असं संतुलन राखण्याकरता ती मदत होते.
1: योगासनं म्हटलं की ओघानेच प्राणायाम ही आलाच, तर मुलांसाठी कोणते प्राणायाम जास्त उपयुक्त आहेत आणि त्यांनी सुरुवातीला किंवा सुरुवात कुठल्या प्राणायामापासून केली पाहिजे?
0: योगी ग्रंथामध्ये प्राणायामाचा जो काही उल्लेख महर्षी पतंजली यांनी केलेला आहे तो असा आहे की तस्मिन सती श्वास प्रश्वास सयोर गती विच्छेद प्राणायाम. मग हा प्राणायाम जो आहे हा लहान मुलांसाठी कोणत्या पद्धतीने आणि कसा करावा? प्रामुख्याने लहान मुलांमध्ये सुरुवात ही नेहमी दीर्घ श्वसन, ज्याला आपण डीप ब्रिदिंग म्हणतो, या पद्धतीने करणं आवश्यक आहे.
1: म्हणजे शांतपणे श्वास घेणं
0: आणि शांतपणे श्वास सोडणे. त्याच्यानंतर जेव्हा मुलांना ह्या गोष्टीची या प्राणायामाची सवय होते त्यानंतर आपण त्यांना अनुलोम विलोम प्राणायाम देखील शिकवू शकतो, ज्यामध्ये नाकपुड्यांद्वारे आपण आलटून पालटून श्वास घेत असतो, तोही प्राणायाम मुलांसाठी अतिशय महत्वाचा आहे. भ्रामरी प्राणायाम म्हणजे जो की मधमाशाच्या असणाऱ्या गुंजनासारखा आवाज ज्यामध्ये काढला जातो तो देखील प्राणायाम करणं गरजेचं आहे. उद्गीत नावाचा जो प्राणायाम आहे त्यामध्ये ओम या शब्दात असणारा दीर्घ उच्चारण हे देखील अतिशय उत्कृष्ट असा प्राणायाम आहे. मग विशेषतः हे जे सर्व प्राणायाम आहेत यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे की योग तज्ञ योग प्रशिक्षक याच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच हे सर्व प्राणायाम आपल्या असणाऱ्या लहान विद्यार्थ्यांनी शिकायला हवे, की जेणेकरून आपण प्राणायाम करत असताना कोणत्या प्रकारे श्वास घेत आहोत, कोणत्या प्रकारे श्वास सोडत आहोत याचा असणारा अभ्यास त्या मुलांना प्रथमतः होणं आवश्यक आहे. म्हणून योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या माध्यमामधूनच आपल्या असणाऱ्या मुलांना तो प्राणायाम हा शिकवणं आवश्यक आहे, जो की अतिशय महत्वाचा देखील आहे.
1: आता तुम्ही सांगितलं की कुठले प्राणायाम मुलांनी सुरुवातीला करायला हवे जेव्हा शिकायला सुरुवात करतात तेव्हा, पण एकदा शिकल्यानंतर कुठले प्राणायाम मुलांनी करू नयेत असे काही प्राणायाम आहेत का?
0: अशा प्रकारचे कोणतेही प्राणायाम मुलांनी करू नयेत अशा प्रकारे आपल्याला म्हणता येत नाही. फक्त काही प्राणायाम याला अतिशय महत्वाचा असं गुरुच्या किंवा योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखालीच तो करावा लागतो, ज्याच्यामध्ये जसे की कपालभाती असते ती करत असताना जास्त वेगाने विद्यार्थ्यांना करता येणार नाही, किंवा भस्त्रिका आहे त्याच्यामध्ये देखील जोरदार विद्यार्थ्यांना श्वसन करता येणार नाही, सूर्यभेदन हा जो प्राणायाम आहे तो वारंवार आपल्याला करता येत नाही, किंवा कुंभक करत असताना तो जास्त दीर्घकाळ रोखून धरणे याचे जे काही प्रॅक्टिस आहे ते त्यांना आपल्याला विद्यार्थ्यांना ही योग प्रशिक्षकाच्या असणाऱ्या उपस्थितीमध्येच ते करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळेच काय होतं की पुढे भविष्यामध्ये त्याच विद्यार्थ्यांना प्रगत योगाचं जे काही श्वसन तंत्र आहे ते अभ्यास करण्यासाठी त्यांना फायदेशीर राहील.
1: यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज असते आणि त्यामुळेच हे करताना गुरु समोर असावा, प्रशिक्षक समोर असावा याची काळजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शालेय शिक्षकांनी घेणं खूप गरजेचं आहे. सर, मुलांनी योग करावा पण योग करतानाही काही विशेष काळजी घ्यावी लागते, ती कोणती असते?
0: एक तर मी मघाई जसं आपल्याला सांगितलं की योग हा रिकाम्या पोटी करणं गरजेचं आहे, किंवा थोडासा हलका आहार घेतल्यानंतर देखील आपण योग हा करू शकतो. प्रामुख्याने योग करत असताना स्वच्छ आणि हवेशीर अशी जागा निवडायला हवी, योगा मॅटचा वापर करायलाच हवा, जबरदस्तीने कोणत्याही प्रकारची आसनं विद्यार्थ्यांनी करू नयेत. दुखापत असेल किंवा काही आजार झालेला असेल तर आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकांना त्याबाबतीत विद्यार्थ्यांनी सांगायला हवं, आणि योगासाठी प्रामुख्याने आरामदायक असे कपडे घालावेत आणि दरवेळी आपण योग करत असताना आपल्या असणाऱ्या प्रशिक्षकाच्याच उपस्थितीमध्ये तो करणं अतिशय महत्वाचं आहे.
1: सर, आजकाल आपण बघतो की स्क्रीन टाइम मुलांचा खूप वाढलेला आहे आणि मोबाईलमध्ये सारखं त्यांचं लक्ष असतं किंवा त्यांना आवडतंही ते, सोशल मीडिया हाताळायला जास्त आवडतं, तर याचा योगाशी काय संबंध आहे आणि हे व्यसन जर कमी करायचं असेल मुलांनी तर काय करायला पाहिजे?
0: अतिशय नेहमी सर्वच असणाऱ्या पालकांकडनं विचारला जाणारा हा एक महत्वाचा असा प्रश्न आहे की मोबाईल आणि योग याचा जो काही एक कोऑर्डिनेशन म्हणता येईल किंवा संबंध जो आहे तो प्रामुख्याने कसा होतो, की

0: आजच्या काळांमध्ये जे सर्व, एक मी डॉक्टर म्हणून देखील या गोष्ट सांगतो की मुलांमध्ये मोबाईलचं जे व्यसन आहे ते वाढत आहे, त्याच्यामुळे स्क्रीन टाईम हा अधिक मुलांचा वाढत आहे, त्याच्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, झोप कमी होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात लक्ष न लागणे अशा गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घडताना आढळून येतात. आणि मग याच ठिकाणी योग आणि प्राणायाम तसेच ध्यान हे जर आपण आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे केलं तर मन शांत होतं, स्क्रीनवरील त्यांचा असणारा अवलंबित्व जे आहे ते कमी होण्यास त्यामुळे मदत होते.
1: सर, परीक्षा काळ हा विद्यार्थ्यांसाठी तसाही तणावाचा काळ असतो खूप, आणि त्यावेळी असं वाटतं की थोडासाही वेळ वाया जायला नको.
0: बरोबर.
1: म्हणजे जी 10-15 मिनिटं जी काही मुलं योग करत असतील, योगासनं करत असतील घरी, ती पण वेळ वाया जायला नको असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि ते साहजिक आहे. पण अशा वेळी पण परीक्षा काळामध्ये पण योग तुम्हाला कसं मदत करतो?
0: नक्कीच, योग हा प्रामुख्याने परीक्षा काळामध्ये अतिशय महत्वाचा असा आपल्याला मदत करतो की ज्यामध्ये आजचं असणारं हे जे स्पर्धेचं युग आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये मुळात परीक्षेच्या वेळेस असणारी जी एक अनावश्यक भीती निर्माण होते ती भीती कमी होते, विद्यार्थ्याचा असणारा आत्मविश्वास हा अधिक वृद्धिंगत होतो, विद्यार्थ्याची असणारी एकाग्रता ही अधिक प्रमाणात होते, झोप चांगली लागते, मानसिक ताण कमी होतो. आणि जसं मी मागेही म्हटलं की अनुलोम विलोम किंवा भ्रामरी प्राणायाम हा परीक्षेपूर्वी जर 5 ते 7 मिनिटे अगोदर जर केला किंवा 5 ते 7 मिनिटे केला तर त्यांचं असणारं मन शांत राहून त्यांना त्यांच्या असणाऱ्या पेपरबद्दल किंवा एक्झामबद्दल किंवा परीक्षा काळात त्यांना अतिशय लाभ मिळतो.
1: सर, जे विद्यार्थी खेळामध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी योगाचं किती महत्व आहे आणि योग त्यांच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतो?
0: बरेच असे आपले विद्यार्थी असतात की जे खेळाडू आहेत किंवा विविध स्तरावर देखील ते खेळाडू म्हणून कार्य करतात, तर खेळाडू असणाऱ्या या मुलांसाठी योगाचं जे महत्व आहे तो प्रामुख्याने योग हा एक प्रथमता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की व्यायाम नाहीये, तो एक आपल्याला शारीरिक क्षमता, मानसिक एकाग्रता आणि त्यांची असणारी जी काही ते खेळ करतात किंवा ज्या क्रीडा आहेत त्या क्रीडांमध्ये कौशल्य वाढवणारा प्रभावी आणि पूरक असा तो अभ्यास आहे. आणि आजच्या घडीला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे खेळाडू आहेत त्या नेहमीच आपण पाहत आहोत की प्रशिक्षणामध्ये योगाचा असणारा समावेश जास्त प्रमाणात करत आहेत. मग याचा असणारा जो काही फायदा आहे की आपल्या असणाऱ्या खेळाडू विद्यार्थी यांनी जर योगाचा समावेश केला तर शरीराची असणारी लवचिकता ही अधिक प्रमाणात वाढते, स्नायू आणि सांधे अधिक लवचिक होतात, दुखापतींचा असणारा धोका कमी होतो, खेळातील हालचाली अधिक सहज आणि प्रभावी होतात. आणि प्रामुख्याने खेळामध्ये महत्वाचं काय आहे तर एकाग्रता, आणि एकाग्रता जर नक्कीच वाढली तर मन स्थिर राहतं आणि निर्णय क्षमता जी की खेळाडूसाठी अतिशय महत्वाची असते ती निर्णय क्षमता देखील त्याची सुधारते आणि त्याच्या असलेला जो काही स्पर्धेमधला तणाव आहे तो तणाव देखील कमी होतो, श्वसन क्षमता सुधारते, प्राणायामामुळे फुफ्फुसांची असणारी कार्यक्षमता ही अधिक प्रमाणात होते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन हा खेळाडूंना मिळतो. म्हणून संतुलन, समन्वय या पद्धतीनं की ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्याकरता खेळाडूंसाठी योग हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तसेच एखाद्या खेळाडूंमध्ये आपण नेहमी पाहतो की त्यांना विविध प्रकारच्या इंजुरीज किंवा दुखापती या होत असतात आणि दुखापती झाल्याच्या नंतर असं घडतं की त्यांना त्या दुखापतीमधून त्यांच्या असणाऱ्या स्नायूंचा जी पुनर्प्राप्ती व्हायला पाहिजे ती त्यांना अधिक प्रमाणात खेळाडूंना योगाच्या असणाऱ्या माध्यमामधून मिळते. त्याच्यामुळे आत्मविश्वास, मानसिक ताकद, स्पर्धेची भीती, दडपण या सर्व गोष्टी कमी होऊन एक सकारात्मक विचारसरणी ही विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत होते, ज्यामुळे जिंकणे आणि हरणे यामध्ये असणारा जो समतोल आहे तो स्वीकारण्याची क्षमता मुलांमध्ये अधिक वाढते.
1: थोडक्यात काय की मानसिक आरोग्य म्हणजे पण राखता येतं. एखाद्या वेळी जर एखाद्या खेळामध्ये अपयश आलं तर ते सुद्धा पचवण्याची ताकद हा योग आणि प्राणायाम तुम्हाला देत असतं. योग हा आपल्या देशाने म्हणजेच भारताने जगाला दिलेली एक महत्वाची देणगी आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जूनला साजरा करत असतो. तर हा याच दिवशी का साजरा केला जातो?
0: संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा एक दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला आहे. जगभरातील लोकांना योगाचे असणारे महत्व हे अतिशय समजावे, निरोगी जीवनशैली स्वीकारावी आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारावे हा त्यापागचा प्रामुख्याने उद्देश आहे. आणि 21 जून 2026 या दिवशी जो की आपलं घोषवाक्य आहे ते योगा फॉर द हेल्दी एजिंग या थीमचा अंतर्गत आपण हे घेत आहोत.
1: हा, या थीमचा अर्थ काय आहे सर?
0: योगा फॉर द हेल्दी एजिंग म्हणजे काय की योगाच्या माध्यमामधून संपूर्ण आयुष्यभर निरोगी राहणे. योग हा केवळ वृद्धांसाठी नाही तर तो बालपणापासून आपल्या सर्वांसाठी

0: आवश्यक आहे. आणि योगाची सवय लावल्यास शरीर मजबूत राहतं, मन प्रसन्न राहतं, आजारांचं प्रमाण वृद्धांमध्ये देखील कमी होतं.
1: जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि त्यांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: विशेष असा संदेश म्हणजे की मुलांना योग शिकवण्यापेक्षा त्यांच्यासोबत आपण सर्वांनी योग करावा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने दिवसातील काही मिनिटे योगासाठी दिल्यास निरोगी, आनंदी आणि तणावरहित असं आपलं कुटुंब हे नक्कीच घडू शकतं.
1: आज तुम्ही इथे आलात आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीचा योग याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती आमच्या बालमित्र मैत्रिणींना तुम्ही आज दिलेली आहे आणि आपलं हे बोलणं ऐकून निश्चितच त्यांना योग करण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा मी व्यक्त करते. तुम्ही आज इथे आलात त्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: मग काय मित्रांनो, आता रोज करणार ना योगासनं आणि प्राणायाम? मित्रांनो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शालेय जीवनातील योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर आदित्य जोशी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं सी रामचंद्र यांनी. मित्रांनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर कळवा. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमासह. तोपर्यंत मदालसा कानडीचा नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को आंतरराष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री SJयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योगदिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय IIT बॉम्बे, NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हा

0: पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योगदिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योगदिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योगसाधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं. त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 39 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली. गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे. 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA ने प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA ने बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत

भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. श्रोते हो अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्झ अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे. त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग्य विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं. कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश राखणं आणि सत्याची प्राप्ती याचं साधन असलेल्या योग्य विद्येला मानवी जीवनात आज अत्यंत महत्वाचं स्थान प्राप्त झालं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता इथं आयोजित कार्यक्रमात देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योगसाधनेचं मानवी जीवनातलं वाढतं महत्व यावर प्रकाश टाकला. आज योग केवळ आपल्या वैयक्तिक जीवनशैलीसाठीच नव्हे तर जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठीही अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 21 जून का ये दिन पृथ्वी के कुछ भूभाग पर साल में सबसे लंबी अवधि का दिन होता है और अंतर्राष्ट्रीय योग दिवस के कारण 21 जून का ये दिन विश्व के सबसे बड़े सामूहिक उत्सव का दिन भी बन गया है. विश्व के अलग अलग हिस्सों से योग की एक से एक अद्भुत तस्वीरें आ रही है. भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा देश, पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता है, योग सबको साथ लाता है. योग जब स्वभाव में आता है तो वो मानवीय एकता का आधार बन जाता है. साथियों, योग केवल

0: शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा. हे खरं आरोग्य आहे. ह्याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं. कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे. आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत. आजार होऊ नये म्हणून कुठलीही औषधं उपलब्ध नाही आहेत. काय आहे उपलब्ध? तर योगसाधन आहे. मी नियमित योगाभ्यास केला, काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो. त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे. ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीयेत, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. तो योगात नसतो. म्हणजे नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात. ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे. मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही. या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे. म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते, आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते. आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं. इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते. योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली वही पद्धत. मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठ योगात सांगितलेलं आहे. ते सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील. आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात. हॉट योगा, विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात. त्या सगळ्याचा काय असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा. खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शिरभाते.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय माझं शेत माझे शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग या आठवड्यातही ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ,

संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी प्रणिता मनीषा अभिषेक अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून लक्ष्मणभाऊ लोखंडे रुक्मिणी भगवंत सुशीला नम्रता पूनम अंजली सीमा स्नेहल भूमिका शीतल राजवी संकेत हरी अभिनव सर्वेश आनंदा संभाजी तानाजी गणेश लिंगणूर कापशी इथून संजय मोरे संगीता मोरे नेरली तामगाव इथून शंकर मोरे रंजना वरद वैदेही स्नेहल मोरे आणि सुवर्णा पाटील महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी डॉ नामदेव भुतेकर अभिषेक गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी औरंगाबाद वैभव गौरव लोखंडे भाऊसिंगपुरा औरंगाबाद मेघराज युवराज कोलते रिधुरादेवी रुद्र कोळकर वाकुर्णी तालुका बदनापूर वरुड जाऊका इथून महेंद्र सरकटे विजया मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं मामा भाचे या चित्रपटातलं हे गीत

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे ठिकपुरली, चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासू दुकानदार कुगे, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका आणि गजानन घायाळ, श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून टेलर

रामचंद्र दोंडीबा इंगोले, सिद्धांत टिकू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, अशोकनगर इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू ठोके, झुमरी तलैया से छकुली इंगोले, देव छोटूदादा इंगोले, पेंटर रामचंद्र इंगोले और महेंद्र चौरसिया, याचबरोबर संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता, अंकुश, पार्थ, धनाजी, तानाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्वाड आणि सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबेरे. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं झुंज या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या मस्त तजेलदार गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये पुढच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एसपी म्हैसाळकर, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञा, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजपेंटर, राजाराम गायकवाड, तेरवाड, तालुका शिरोळ, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशिला, विलास दावणे, कागल, सुभाष मुळचे, शिरढोण, सचिन किल्लेदार, भडगाव, श्रीनिवास कांबळे, यड्राव, शशिकांत पाटील, कुरुंदवाड, वंदे मातरम श्रोता संघ, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टण कोडोली, सुशांत, कविता लोहार, कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी, अर्श अली सनदी, सदीन अली सनदी, कबनूर, दक्ष मुर्गी, मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया झरीना, शब्बीर नायकवडे, रुई, आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, लहुराज नवाळे, मुक्काम पोस्ट महे, बंडोपंत शाहगुरुजी, गावभाग सांगली, शिवानी कांबळे, अलाहाबाद, शीला, स्वप्नील, कुंडीराम परीट, दीपाली अमोल सुला एकनाथडी कांबळे, मौजे सांगावीतले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं लोफर या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर तुमचं कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगे, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट महे इथून एकनाथ इंगवले, ओमकार इंगवले, उदय माने, बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयुषा रमजान डफेदार, अर्चना सावंता मगदूम, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाते श्रीपती कुंभार, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगले दोनवडे, दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन, PR जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता, बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी इथले श्रोते. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं अरे संसार संसार या चित्रपटातलं हे मस्त गीत.

तर मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता मात्र वेळ झालीये आपल्या या शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, शांताबाई नामदेव, जयदीप, संचिता, सोनू आणि सचिन पाटील, अमित निलचौक, गडमुडशिंगी, दे दणदन ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टणकोडोली, जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिपरसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूरहून उस्मान शेख, फौजी, सारा बानो, दस्तगीर, फैजन बी, शाकेर, इस्लाम बी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्ला बी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण, वळसंगीकर, तालुका बिलोली, जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळाराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना उत्कर्षा, चिऊ कांबळे, तुषार कुरणे, प्रसिंक कांबळे, वनिता जत्राटकर, जयश्री बेडगे, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुड, रेवण अनिता, राहुल भंबिष्टे कबनूर, अरुण कांबळे, विलास पाटील चंदूर, काका पाटील सोमान, बाळू बोडके, अरुण येळगुडकर चंदूर, रामदास लोले, दगडू बेडगे, दिलीप कांबळे, सागर कांबळे, अरविंद, श्यामसुंदर जत्राटकर येळगुड, अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले उजळेवाडी, जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हारगावकर आणि हिमॅन, धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, प्रीती, अभिलाषा, श्रुती, स्नेहा, महादेवी जंगम, मुक्काम पोस्ट बस्तवाड, बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत दत्तवाड, सचिन राजमाने तेरवाड, वैभव जाधव, गजबर अत्तार आणि फरीद मोमीन कुरुंदवाड इथून. कार्यक्रमात शेवटी आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातलं हे मस्त गीत.

0: तर मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात मात्र आता वेळ झालीये निरोप घेण्याची. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

FM बँड 102.0 7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

0: आकाशवाणी मुंबई भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला. यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले. यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली. ऐकूया एक वृत्तांत.
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला. तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले. राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला. राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला. ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली. कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला. धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले. परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम

0: शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले. गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
1: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस, प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायुगळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावर

0: मुद्रा माझा महाराष्ट्राला शिव प्रभू लाजी राजी,
1: शिव प्रभू लाजी राजी, शिव प्रभू लाजी राजी।
0: करोडेश्वराचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे अम्मा। राजांची मान वळली, त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता। तो पळता पळता पंढा गेला, पुन्हा ओरडला, राजे थांबा। राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला। पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंढा। राजे पाय उतार झाले होते, राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा, माझी इज्जत लुटली गेली, माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली। काय घडलं ते न रडता सांगा, राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं। हे साजी राजा जाणी पाटलाला घेऊन या, तातडीनं ये साजी गेला, तातडीनं ये साजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा। पाटील, राजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे। अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणाव। मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे। मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं। आणि ऐकताच येसाजी तसाच परत आला। राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे पाटील मग्रूर आहे। तो राजानं म्हणाला, अजून नाळ वळली नाही, तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला। राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं?

आता चालले पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. मिगावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोहोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. हे साजीचे बहुस

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजा प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुलीवाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आधी शक्ती तुळजा भवानी, आम्हाला मार्गदर्शन करा, उद्या आम्ही काय करायचं. आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरेटोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाढली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, सलामच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा म्हणाल? हॉडपियर ज्याचं

काय बोलला जकडून पाटील आणलेला जकडून पाटील आणलेला राजे दादूजीकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला माँसाहेबांच्याकडे मान वळली मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते पुढं ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे तेरा किविलवाणी केलेला आहे आल्या आल्या म्हणत आहे प्रणाम शिवाजी राजे प्रणाम माँसाहेब प्रणाम दादोजी राजांची भवई चढली गेली नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मगरूर होता पण आज एवढा कसा लावला गेला काय रामजी हाच का तो पाटील हाच तो यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं पानोत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचांनी तिला उचलून नेलं तिला जीवनात भ्रष्ट केली ती या जगातून गेली हो या जगातून गेली काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का

अपराधी आहे, मला गोमुखात न्याय द्या। पाटील, तुम्हाला न्याय मिळेल, पण ज्या मुलीवर तुम्ही अन्याय केलेला आहे, ज्या मुलीला तुम्ही तिच्या जीवनात उद्ध्वस्त केलेला आहे, तिला या जगातून संपवलेलं आहे, तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ। नाही बाळासाहेब, माझ्यातून चुकलेलं आहे, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी। पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलांसारख्या आहात।

0: माझं सील भ्रष्ट करू नका, पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भोवलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, ते तुझे हात कलम केले जातील। हे साजी पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा आणि पाटील रांजाला पाठवा। मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील। एसाजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा। अंतर दिशी महाराज उठले गेले।
1: आज काय झालं शिवबाला? मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादूजी म्हणत आहेत, मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला, न्याय मिळवून दिला। थोरले महाराज असते तर नाचले असते। मासाहेब आम्ही गणपतीला जातो, अष्टातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा। गजानना गजानना। राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेला आहे। पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे? तोडूनी हाता पायाला, तोडूनी हाता पायाला।

राजा राजानी तुला शासन दिलं काल माझ्याशी गुरुमीत बोलत होतास ना खेटराची माळ गळ्याला खेटराची माळ गळ्याला।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ऍप वर 9:30 वाजलेले आहेत. आता नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये आज आधार हे नभोनाट्य
1: सादर करत आहोत. आधार लेखक पद्मा फातर्पेकर, सादर करते गोविंद मुकाशी.

0: Hello, Nandini speaking. Yes, Das dear. Hello, मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा, मग आहेस तरी कुठे? हा हा हा, अरे अरे पण ऐक तरी माझ. काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा, तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नो नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो हो हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हा हा हो, नाहीये ती नताशा नाहीये इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो नो नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो हो हो, सांगेन सारं काही तिला. हो हो, मला माहित आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाहीये. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव्ह मी लिटिल टाइम दास. ओके ओके हो. तरी पण आय ऍश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो हो, अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके. हो हो ओके, गुड नाईट.
1: ओ मॉम मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. मॉम मॉम, आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो हो हो, कशी झाली ना आता पिकनिक तुझी? डिड यू एन्जॉय? मजा आली ना?
1: येस, रिअली वंडरफुल. खूप खूप एन्जॉय केलं मॉम. अगं तो टोनी ना, तो टोनी तो टोनी ना मॉम, ही इज रिअली वंडरफुल. इतका गमते आहे तो टोनी. ए फनी, चार्मिंग मॅन.
0: चार्मिंग मॅन? काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बरं, त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम, अगं अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम, आय एम अगेन जॉइनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर पिकनिक.
0: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम, दे हॅव अ क्लब अँड टोनी इज द सेक्रेटरी ऑफ द क्लब, यु नो मॉम. त्यानं मला ओ मॉम, ही आस्क मी टू जॉईन हिज क्लब.
0: काय क्लबची मेंबर व्हायचंय? नो नो नताशा, तू त्या क्लबची मेंबर नाही व्हायचंस. अगं तू या अमेरिकन मुलांमध्ये एवढं मिसळायचं नाहीस, कळलं?
1: मॉम बट व्हाय, व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? मॉम व्हॉट्स रॉंग विथ यू मॉम? तुला बरं नाही का वाटत?
0: नाही नता, तसं काही नाही. आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
1: ओ मॉम, हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?
0: नता नता पोरी, मला भीती वाटते ग.
1: माझी भीती वाटते तुला? पण मॉम, ऑल माय फ्रेंड्स आर गोइंग फॉर अ पिकनिक नेक्स्ट सॅटरडे. आय डोंट थिंक त्यांच्या मॉमना अशीच भीती वाटते ना.
0: पण नता, तू नाही जायचंस. मी तुला जाऊ देणार नाही.
1: मॉम
2: दास अंकल आले होते का ग?
0: नाही.
2: पण मॉम, आज तुझी अपॉइंटमेंट होती ना अंकल बरोबर.
3: देन
2: व्हॉट्स रॉंग? एनी मेसेज?
0: फोन होता त्यांचा. पण नाता तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार. नाही ना जाणार माझ्या सोनूल्या.
2: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं.
3: ओके
2: मॉम. ए मॉम, तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
0: नाता, माय लिटिल बेबी. अगं भीती वाटते ग मला.
2: मॉम, तुला झालंय तरी का?

0: काय? कसली भीती? कुणाची भीती? खात्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
1: नाही ग, भूताची नाही. मला तुझी तुझी भीती वाटते ग पोरी. मला
0: माझी? ओ मॉम, माझी भीती? हाऊ फनी, हाऊ फनी मॉम. का ग, मी आता काही लहान आहे.
1: अग म्हणूनच काळजी वाटते ग मला नाता.
0: ओ मॉम, उगाच काळजी करतेस तू
1: नाता.
0: काय मॉम?
1: नाता, तू तू इंडियात जाशील आजीकडे?
0: ओ हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम, आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे. खूप खूप मज्जा येईल.
1: जाशील नाता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
0: व्हॉट, कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
1: तसं नाही ग नाता, तसं नाही.
0: मॉम, व्हॉट्स द प्रॉब्लेम? मॉम, तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम?
1: नाता नाता, कसं सांगू तुला, या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नाता? ऐक नाता, नाता मला एकटीला आता हे सारं असह्य झालंय.
0: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू अंडरस्टँड इट. मॉम, दास अंकल काही बोलले का ग?
1: नाही.
0: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम, सांग ना.
1: नाता, दास अंकल प्रपोज मी.
0: व्हॉट?
1: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
0: कॉंग्रेट्स मॉम, कॉंग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यानं? ओ मॉम, मॉम आय विल गिव्ह अ रिंग टू दास अंकल. आय हॅव टू कॉंग्रॅच्युलेट हिम. हो हो, मला त्याला फोन करायलाच हवा.
1: नको नाता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
0: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
1: नाता, मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अग तुला इंडियन डान्स आवडतो ना? तू तिथं डान्स शिक. तुला इंडियन डिशेस आवडतात ना? त्या तुला तुझी ग्रँडमा.
0: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना? गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

हेलो हेलो, आई मी बोलती है, आई मी बोलती है, न्यूयॉर्क हूं। और ठीक आहोत, तू काळजी करू नकोस, तू कशी आहेस? हां, आणि भाई वहिनी? हां ठीक आहेत ना। ए कुणाल चालतो का ग आता? काय एवढा मोठा झाला? हां, अगं मी ना, हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे। हो, कधी म्हणजे? अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईटने येते। अगं आई, ती निघताच मी तुला फोन करेन। फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन। नाही, मुळीच काळजी करू नकोस। हा काय म्हणालीस? हे ना म्हणजे अवी। हा, अवी।

0: काय बाई अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुका मुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
1: हे आजी माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना मॉमला असंच करायचीस, सांग ना आजी.
0: अगो हो हो अगदी मी असंच करायची, अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी अगं मामा मामी कुठे दिसत नाही ती?
0: मामा मामी ना गेलं दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
0: हो. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल चल, गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न मॅरेज दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय नताशा अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
0: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
1: जेवीन ग मी सावकाश. ठीक आहे भातच खाईन. झालं
2: आजी. ए आजी
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
0: सोन्या स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
1: येस.
0: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच? तेव्हा असंच शेजारी या देसायांच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला. तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी म्हणजे तुझ्या बाबानी ग चक्क मागणी घातली की ग तिला. झालं झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का?
1: थांबलीस का ग्रँडमा? सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.

0: हा गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
1: काय बाबांचा डॅडचा
0: का ग?
1: काही नाही काही नाही, पण डॅडचा फोन येईलच कसा? कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: grandma. Hey, grandma. I'm going home. Going to library, okay? Grandma. Grandma. आजी बोल ना. रागावलीस? मी काय करू ग्रँडमा, सांग ना. मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलतही नाही.
1: खरंय का तुझं? जा बर, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला. जा जा. हा
0: जाऊ ग्रँडमा, खरंच जाऊ. ओ हाऊ नाईस, ओके.
1: पण हे बाप, 7 आत घरात ये हा.
0: बर.
1: खरंच काय करावं या पोरीनं तरी? 4 आली आहे तरी सहन होत नाही याना. सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही. एवढी गोड पोर, तिच्याशी बोलावं तरी, पण नाही. वाकडच बोलायचं, ताकडच पाहायचं. आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती. नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच. काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ.

0: प्रभते, किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतीस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी, लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस, डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच चपावं लागतं पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अग तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, हे आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स होळी ग बाई? अग असं महिना दोन महिन्यात थोडा शिकता येतो का डान्स?
1: का, मी थोडीच इथून जाणार आहे. अग मी आता तुझ्या बरोबरच राहणार, अगदी कायमची.
0: काय नताशा, अगो तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते हा तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको, माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या,

0: तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगो, ज्याचा त्याचा आधार, त्यानं सोडून कसं चालेल. नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर, मी आता स्वयंपाकाचं बघते. हा
1: म्हणे म्हणे अमेरिकेत आईकडे जा, मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँड मला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅड पासून सेपरेट झाली तरी तिला तिचे 10 अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँड मला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही ग, कोणी नाही तुला. अगदी ब्लड रिलेशन सांगणारे हे लोक सुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडतात, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात ते ग्रँडमासाठी परत अमेरिके. हो, वेअर शुड आय गो. सांग नताशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील. हो डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेवर गो टू मॉम ग्रँडमा, आय विल नेवर गो टू मॉम, नेवर गो. आणि ग्रँडमा, ग्रँडमा तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, आय विल स्टँड माय सेल्फ, स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्फेकर. सादर करते होते गोविंद मोकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोतेहो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एआर या ऍपवर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात आज चिंतन कट्टी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग झिंझोटी ऐकणार आहोत. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया चिंतन कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण चिंतन कट्टी यांचं सतार वादन ऐकलं. राग होता झिंझोटी, तबला साथ केली होती स्वप्नील भिसे यांनी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो. आम्ही असलेला